0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प घनश्याम अपार्टमेंट दत्त बेकरी समोर चितळे रस्ता अहिल्यानगर.
2: हॅलो नगरकर, मी अलका ढोले. तुम्ही ऐकता आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

नमस्कार, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. इतिहासावर बोलू काही हा आपला रविवार विशेष शो सुरू झाला आहे आणि या शो मध्ये पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी दिलेली किल्ल्यांची माहिती आपण ऐकणार आहोत.

इतिहासावर बोलू काही। आजच्या या सदरामध्ये आपण जाणून घेणार आहोत किल्ले मनोहरगड या विषयीची माहिती। मी आपला मित्र आर जे संजय। स्वराज्याच्या दक्षिण सीमांचा जागता प्रहरी किल्ले मनोहरगड। मित्रांनो, सह्याद्रीतील प्रत्येक गड हा दगडांचा ढीग नाही, तो इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे। त्या प्रत्येक तटबंदीवर शौर्य कोरलेला आहे, प्रत्येक बुरुजात स्वाभिमान घुमतो आणि प्रत्येक पायरीवर स्वराज्याचा सुवर्ण इतिहास उभा आहे। आज आपण अशाच एका दुर्लक्षित पण अत्यंत महत्वाच्या दुर्गाकडे वाटचाल करणार आहोत, किल्ले मनोहरगड। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीच्या परिसरात दाट जंगलांनी वेढलेला हा गड उभा आहे। त्याच्या शेजारी मनसंतोष गड आहे। हे दोन्ही गड मिळून स्वराज्याच्या दक्षिणेकडील संरक्षण व्यवस्थेचा भक्कम आधार होते। छत्रपती शिवाजी महाराजांना चांगलंच ठाऊक होतं की समुद्र किनारा आणि घाट मार्ग सुरक्षित असतील तरच स्वराज्य सुरक्षित राहील, आणि म्हणूनच त्यांनी या भागातील किल्ल्यांना विशेष महत्व दिलं। इसवी सन 1667 च्या सुमारास या परिसरावर स्वराज्याचा प्रभाव दृढ झाला आणि मनोहरगडाला नवसंजीवनी मिळाली। या गडावरून गोव्याकडील हालचालींवर लक्ष ठेवता येत असे। शत्रूची चाहूल लागताच संदेश त्वरित इतर किल्ल्यांपर्यंत पोहोचवला जात असे। अशा प्रकारे मनोहरगड हा स्वराज्याच्या सुरक्षा साखळीतील एक महत्वाचा दुवा होता। आज गडावर तटबंदीचे अवशेष, बुरुज, पाण्याच्या टाक्या आणि काही प्राचीन बांधकामांचे अवशेष दिसतात, पण त्या भग्न दगडांमध्येही इतिहास बोलतो। प्रत्येक दगड जणू सांगतो, आम्ही स्वराज्याचे दिवस पाहिलेले आहेत। आज अनेक पर्यटक या गडावर येतात, निसर्ग अनुभवतात, छायाचित्र काढतात, पण या गडाचा इतिहास जाणून घेतला तर त्या भेटीचं खरं सार्थक होईल असं म्हणायला हरकत नाही। गड जिंकणं जितकं कठीण असतं तितकंच कठीण असतं गड जपणं। आज आपल्या हातात तलवारी नाहीत, पण संवर्धनाची जबाबदारी नक्कीच आहे। गडावर स्वच्छता ठेवणं, प्लास्टिक न टाकणं आणि इतिहासाचा आदर राखणं हेच खरं शिवभक्त।

मंडळी, इतिहासावर बोलू काही या आपल्या रविवार विशेष शो मध्ये आपण पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी किल्ल्यांबद्दल सांगितलेली माहिती आपण ऐकलीत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज

0: बाई वाळान तुला घाल दिलं, आगी तुन ताऊन सुलाखुनी, तीट लावण्या काजळ देईल, रयत ही अंधाराचे घेऊनी।
1: हो असा हवाजी बाल शिवाजी।

पाठीशी असतील मावळे, अंगावर खेशील वादळे, कधी गडावर कधी खिंडीतून शौर्याचे मग रोज सोहळे, तुटलेल्या साऱ्या सांध्यांना पुन्हा एकदा जोडशील तू, अरे लाख असू दे अफजल आता वाघ नखा विन फाडशील तू, पण कारस्थान शिस्तील डाव आखले जातील तुला पाडण्यास सारे शत्रू एकवटतील.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

झालं, एक होती मुलगी, एकदा की नाही ती जाम रुसली, जाम रुसली, जाम रुसली कोपऱ्यात जाऊन

मग आला ससा, मग आला ससा, पांढऱ्या शुभ्र लोकरीचा गुंडा जसा म्हणतो कसा, बघा बघा मी तिला हसवतो कसा, पण झालं काय माहितीये, गेला रडत रडत स्वतःच ढसा ढसा

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: चला भटकन तिला रसिक हो नमस्कार, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 एफएम वरील चला भटकन तिला या ट्रॅव्हल शो मध्ये मी आरजे कोमल आपलं स्वागत करते। मंडळी, या आपल्या शो मध्ये आपण दर रविवारी सकाळी 8 वाजता वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करत असतो। त्यामध्ये आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील ठिकाणं असतील किंवा जिल्ह्याबाहेरील ठिकाणांची भटकंती आपण करतो। आणि मंडळी, आपल्या अहिल्यानगर मध्ये अनेक ऐतिहासिक ठिकाणं आहेत। चांदबीबी महाल म्हणजे सलाबत खानचा मकबरा, भुईकोट किल्ला, बागरोजा, फराह बक्ष महल यांसारखे अनेक ठिकाणं आहेत। त्यामुळे या अहिल्यानगर शहराला खूप जुना इतिहास लाभलेला आहे। आणि याचबद्दल आपल्या अहिल्यानगरचे इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, ज्येष्ठ पत्रकार, अहिल्यानगरवर मनापासून प्रेम करणारे स्वर्गीय भूषण देशमुख यांचा वेगळाच अभ्यास होता। आणि याचमुळे त्यांनी हा इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी हेरिटेज वॉक या उपक्रमाची सुरुवात केली। यामध्ये ते दर रविवारी वेगवेगळ्या ऐतिहासिक वास्तू, पर्यटन ठिकाणांना भेट द्यायचे आणि त्याचा संपूर्ण इतिहास आलेल्या पर्यटकांना सांगत असे। आणि मंडळी, मागील महिना 6 जून 2026 रोजी त्यांचं निधन झालं आणि अहिल्यानगरचा चालता बोलता इतिहास आपल्यातून हरपला, याचं दुःख आपल्याला नेहमी राहील। त्यांनी दिलेली शिकवण, त्यांनी सांगितलेला इतिहास, त्यांनी लिहून ठेवलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल। पण मात्र जेव्हा ते हेरिटेज वॉक मध्ये हा इतिहास सांगायचे तेव्हा तो इतिहास डोळ्यासमोर उभा राहायचा। मंडळी, त्यांनी हेरिटेज वॉक या उपक्रमामध्ये सांगितलेला हा इतिहास आपण ऐकूयात त्यांच्याच आवाजात।
2: आपण सगळेजण 1-5 मिनिटं थांबूयात आणि मग एक चक्कर मारूयात, 12 बघूयात। इथे सगळ्यात ज्या कंपनी त्याच्याकडे भरपूर पैसे जमा करायचे काय या पैशातून। मग त्याने एका सरदाराचं सहाय्य घेतलं, त्याचं नाव सहेल खान किंवा शेरखान असं होतं, म्हणून त्याला सहेल खानी मशीद असते काही ठिकाणी नाव आहे। आणि मग त्यांनी अतिशय उत्तम कारागीर आणून, तेव्हा नगरमध्ये किल्ल्याचं बांधकाम होतं त्यामुळे कारागीर तर होतेच, पण त्यातल्या त्यात अतिशय चांगल्या कारागिरांना बोलून हे करून घेतलं। हे 1567 आहे। आणि त्यानंतर मग म्हणजे तो इतिहास असा की शहाजहान वगैरे हे जे मुघलांची मंडळी यायला लागली, तर त्यांनी हे बघितल्यानंतर मग ताजमहालाचं बांधकाम करण्यासाठी त्यांनी याच कारागिरांच्या पुढच्या पिढ्यांना किंवा यातले काही मंडळी असतील तेव्हा, तर त्यांना बोलून मग त्यातली बरीचशी नक्षी तुम्हाला ताजमहाल बघायला मिळते। तुम्ही गेटवे ऑफ इंडिया बघितला का, तिथे कमळाची फुलं आहेत, तर ते पण गुजरातचं आणि अहमदनगरचं आर्किटेक्चर एकत्र आणून त्यांनी तो अभ्यास करून ते केलेला आहे। हा दगड प्रकाश शोषून घेतो आणि मग हळूहळू तो असं थोडा पिंकिश गुलाबी
3: कलर चेंज होतो,
2: सोनेरी जसं हे होतो ना तसं तो छान त्याच्यावर प्रकाश पडला की
3: रिफ्लेक्शन येतं,
2: रिफ्लेक्शन नाही पण तो चमकायला लागतो, थोडासा त्यात शाईन येतो दगड। कोपरगावला तर कधी गेला, तर कोपरगाव बेट भागामध्ये तुम्हाला माहिती आहे तिथे शुक्राचार्यांचा आश्रम, शुक्राचार्य राहत होते तिथे आणि ते खांडेकरांची कुठली कादंबरी ययाती, ते सगळं नाट्य तिथे घडलेलं। तिथे एक मंदिर असं आहे की त्याच्यावर काळा दगड आहे पण संगमरवर सारखे त्याचं पॉलिश, म्हणजे पूर्ण असा दगड, असा पूर्ण असा चकाकतो दगड, दगडच येतो, मार्बल नाही आहे पण एवढं पॉलिश केलेलं आहे की त्याचं संगमरवर झालेलं आहे, फार सुंदर। आता हे दगड पण जसं चांदबीबी महालाचं की दगडामध्ये आता इथे काही ठिकाणी तरी थोडेसे हे दिसतात, हे कुठे कुठे छिद्र, पण ह्याच्यात जर आतमध्ये मोठं पोकळी असेल किंवा गॅप असेल किंवा स्पॉन्ज टाईप असं जरी असेल तर मग तो दगड टिकतच नाही, एवढं 1000 टन वजन सहन करायचं आणि किती वर्ष, म्हणून दगडाची परीक्षा करणारे लोक असायचे, चुना पण विशिष्ट पद्धतीचेच लोक तयार करणारे असायचे। या सगळ्यांचा निजामशाहीमध्ये अतिशय चांगला वापर करून घेतलेला। या दगडांचं वैशिष्ट्य की पाऊस पडला की छान साफ होऊन जातात, नव्यासारखा दगड। शूटिंगसाठी जेव्हा एखाद्या वाड्यामध्ये वगैरे करतात ना, तर ते पाण्याने धुतात भिंती, वेगळा रंग द्यायची गरज नाही, पुन्हा फ्रेश होऊन जातो। ब्रिटिश इथे आणखीन काही वर्ष राहिले असते तर त्यांनी हा इतिहास सोन्याने मढवलं असतं, एवढं त्याचं भांडवल करून ते पुढे गेले असते। आपण मात्र अजूनही ढुंकून पाहत नाहीत, बुरणनगरकडे जाणारी मंडळी कधी आतमध्ये आलेली तुम्हाला दिसणार नाहीत, भिंगरला जाणारी मंडळी किल्ल्याकडे कधी आत येऊन किल्ला बघायचा म्हणून सांगणार नाहीत। आपल्याला माहीत असतं की हे नेहमीच आहे, आपल्याला काय त्यात वेगळं आहे, अनेक जण म्हणतात की काय आम्ही इथलेच आहोत, आम्हाला कशाला तुम्ही सांगता. ठीक आहे, हरकत नाही, अशा लोकांना आपण नमस्कार करू.

0: भांडी त्याचे तुकडे काही आहेत. तर तिथे फार मोठे इतिहास संशोधक नगर कॉलेजला होऊन गेले, डॉक्टर प्रमोद गद्रे. मला वाटतं त्यांनी 65 आसपास ते साधारण काम केलेलं आहे. ते स्वतः इतिहास तज्ज्ञ नव्हते, इतिहासात त्यांचा शिकवण्यात विषय नव्हता, ते चित्रकारही नव्हते, ते इंजिनियरही नव्हते, तरी देखील त्यांनी सगळ्या वास्तूंची मोजमापं घेऊन त्यांच्या आकृत्या काढून त्यांचे फोटो काढून तो ग्रंथ लिहिला पी एच डीसाठी. आता पी एच डी कशा होतात माहिती आपल्याला, पण त्या काळी त्यांनी अतिशय कष्ट घेऊन तो ग्रंथ तयार केला, त्याचं पुढे पुस्तक झालं. आणि आजही जर कुणाला अहमदनगरचा इतिहास, इथलं आर्किटेक्चर अभ्यासायचं असेल तर डॉक्टर गद्रेंचा तो ग्रंथच त्यांना बघावा लागतो. तर तो अतिशय महत्त्वाचा ग्रंथ, त्याची मूळ कॉपी अहमदनगरच्या कॉलेजच्या संग्रहालयात आहे.
1: नेवस्कर सर,
0: नेवस्कर सरांनी आता ते नाही राहिले, नेवस्कर सरांनी पण खूप काम केलं. सुरेश जोशी असतील, सरदार नानासाहेब मिरीकर असतील, सरदार बाबासाहेब मिरीकर असतील, त्याच्या आधी सय्यद अली तबातबा आणि फरिश्ता नावाचे इतिहासकार असतील, अनेक ठिकाणी. एक डॉक्टर शशी धर्माधिकारींनी मला आर्टिकल पाठवलं, जगात एवढं म्हणजे जिथे जिथे म्युझियम आहे तिथे तिथे तुम्हाला नगरचे चित्र सापडतील. चांदबिबीची असंख्य चित्र जगात वेगवेगळ्या म्युझियम्समध्ये बघायला मिळतात. तर त्याविषयीचा त्यांनी एक लेख पाठवला आहे, तो उद्या तुम्हाला वाचायला मिळेल. पण एवढं सगळं असताना आपल्याला माहिती नाही, हेच थोडंसं वाईट वाटतं. आपल्याला हे जर कळलं तर प्रेरणा घेता येईल, नवीन काम करता येईल. आणि एवढ्या चांगल्या गोष्टी इथे असताना आपण त्याचं पर्यटनासाठी नक्कीच भांडवल करायला हरकत नाही, लोकांना सांगायला पाहिजे, दाखवायला आणायला पाहिजे. आपण थोडासा पाठपुरावा केला तर होऊ शकतं. म्हणजे आता पूर्वी कंपाऊंड होतं, कंपाऊंड झालं किंवा स्वच्छता मेंटेन व्हायला लागली, माहितीचे आता माहितीचा फरक पण इथे लागलेला आहे. पूर्वी लोकांना हे काय हेच माहिती नसायचं. दमडी मशीद कुठे तर सांगायलाच बराच वेळ लागायचा, शोधायलाच आणखीन जास्त वेळ लागायचा. पण आता हळूहळू माहिती मिळायला लागली. MTDCनी टुरिझमनी आता एक आणखीन एक नवीन आपला नगरसाठी एक चांगला निर्णय घेतला, बोर्ड लावण्याचा. तर रस्त्याच्या कडेला दिशादर्शक असतील, किल्ला कुठे आहे, दमडी मशीद कुठे आहे, या नगरमध्ये कुठे कुठे आपण जाऊ शकतो याचे फलक लावण्याची एक त्यांनी विनंती आपली मान्य केली. आपण रेल्वेला विनंती केलेली आहे की रेल्वे स्टेशनवर एक अनाउन्समेंट करावी, किल्ला बघायचा तर तुम्ही अहमदनगरच्या इथे उतरा, अशा अनाउन्समेंट अनेक ठिकाणी दिल्या जातात. नगरला का दिल्या जात नाहीत कळत नाही. तर ती विनंती केली, बोर्ड लावण्याची विनंती केली. त्यानंतर आर्मीच्या लोकांबरोबर मीटिंग झाली, आर्मीच्या लोकांनी मदत करायचं मान्य केलं. तर ती सगळी मंडळी कदाचित 10-12 कार्यक्रमाला पण येतील. आणि हे सगळं आर्मीच्या एरिया शेजारी आहे, म्हणून आर्मीला त्यामध्ये पण इंटरेस्ट आहे. आणि त्यांची मदत घेतली, त्यांच्याशी चांगले संबंध ठेवले तर ते नक्की मदत करतात. त्यामुळे या सगळ्यांचा आपल्याला शहरासाठी कसा वापर करता येईल ते बघूयात. तुमच्यापैकी कोणाकोणाला कॉन्ट्रीब्युशन करता येत असेल तर ते करा. आपल्याकडे बालाजी वल्लाळ आहेत, योगेश हराळे आहेत, त्यांनी खूप छान कलाकृती तयार केल्या आहेत. छोट्याशा किचनपासून मोठी मॉडेल्स केलेली आहेत, पुस्तकं आहेत मराठी हिंदी इंग्लिशमध्ये पण आता तुम्हाला मिळतील. पवार सरांनी आता सांगितलं की ते आपण करूयात म्हणून त्यांनी सांगितलं.

0: त्याचं रिलेशन होतं, त्यामुळे त्याला माहीत होतं की हा काही आपल्या विरुद्ध काही करणार नाही. आणि शेवटी झालंच, आदिलशाही मागे सरलं, मग निजामशाहीचं सैन्य मागे मागे यायला लागलं, पराभव समोर होता, आता सगळं संपणार असं दिसत होतं. तेवढ्यात हा हत्ती जिथे हा आता पहुडलेला आहे, तो हत्ती त्या सैन्यामध्ये होता, रुमी खान त्याचा माहूत होता, आणि त्यांनी पळत पळत शत्रूच्या सैन्यात एकटा शिरला वेड्यासारखा, आणि बरोबर राजाला, रामराजाला त्याने सोंडे तोडलं आणि खाली पाडलं. राजा पडला म्हणलं की ते सैन्य बाकीचं बितरलं आणि तो मोठा विजय अहमदनगरच्या राजाला मिळाला. 4 महिने तिथली विजयनगरची संपत्ती या सगळ्या सुलतानांकडे येत होती, विजापूरला येत होती, बिदरला येत होती, अहमदनगरला येत होती, आणि मग त्यातून अहमदनगरचा पुढे विकास झाला. पण अहमदनगरचं एक वैशिष्ट्य आहे, ही फकीरांची वस्ती आहे. इथे फकीरासारखं राहिलं तर चांगलं आहे, इथे माज केला की तुमचा प्रवास उलटा सुरू होतो. आणि झाला तसंच, हा जो मुर्तुजा होता चांदबिबीचा भाऊ, त्याच्या काळामध्ये प्रचंड पैसा आला, अहमदनगर वैभवाच्या शिखरावर गेलं, जवळजवळ महाराष्ट्र अहमदनगरच्या ताब्यात आला. 124 किल्ले तेव्हा अहमदनगरच्या राजाकडे होते, 124, ज्यामध्ये सिंहगड होता, रायगड होता, सोलापूरचा किल्ला होता, दौलताबाद होता, हे सगळे महत्त्वाचे किल्ले महाराष्ट्रातले होते, काही कर्नाटक आणि मध्य प्रदेश म्हणजे अगदी वरती बॉर्डरचे जे आहेत ते सगळे आपल्याकडे होते. पण राज सुरू झाला, भांडणं सुरू झाली पैशांवरून, सत्तेवरून, सरदारकीवरून, वजीर पद कोणाला पाहिजे, निजामशाही म्हणून कोणाला पुढे राजा करायचं. आणि मग अकबराला इथलाच एका निजामशाहीतल्या माणसाने जाऊन निमंत्रण दिलं की ये तू आता ताब्यात घेऊन टाक, आणि मग तो आला मोठं सैन्य घेऊन, आणि पुढे 1600 चांदबिबीचा मृत्यू झाला आणि अहमदनगरची निजामशाही संपायला सुरुवात झाली. पण मलिक अंबर हा तेव्हा जो आफ्रिकेतला गुलाम एका सरदाराने विकत आणून इथल्या राजाकडे पुढे सरदार म्हणून तो मोठा झाला, पुढे चांदबिबीच्या मृत्यूनंतर वजीर झाला, आणि वजीर झाल्यावर मोगलांना रोखण्याचं काम 26 वर्षे त्यांनी केलं. म्हणजे इथे निजामशाह नुसते नावापुरते होते, पण सगळ्या मराठ्यांना एकत्र करून, या हे जे इथले आपण काय जमिनीमधले जे सगळे रुजलेले पाळंमुळं होते त्या सगळ्यांना जागं केलं त्यांनी की तुम्ही आता एकत्र आहे आणि मुघलांविरुद्ध लढा, मी आहे बरोबर. आणि त्यांनी सगळ्यांना गनिमी गावा शिकवला, शहाजीराजांना पहिली संधी दिली, आणि मग 1624 जी लढाई झाली ती भातोडीची लढाई प्रसिद्ध आहे, त्यामध्ये शहाजीराजांचं कर्तृत्व सगळ्यांना दिसलं, आणि त्यांनी पुन्हा गनिमी गाव्याचा वापर करून तो भरलेला पाण्याचा तलाव फोडला, आणि तो लोंढा जो निघाला तो आदिलशाहीचा, आणि मुघलांचं सैन्य निम्म सैन्य वाहून गेला. बाकीची मग जी लढाई झाली त्यात मग शहाजीराजांचे धाकटे बंधू जे 2 वर्षांनी लहान होते शरीफजी ते मारले गेले, त्यांची समाधी तिथे आता बघायला मिळते. तर अशा अनेक वीर कथा, शौर्य कथा आणि त्यांची स्मारकं आपल्याकडे आहेत, त्यातला हा एक महत्त्वाचा जो 1565 तालिकोटच्या लढाईचा ज्याला आपण वॉर मेमोरियल म्हणून, युद्ध स्मारक म्हणूया, तो आहे. आता हा चौथरा बघितला तर तुमच्या लक्षात येईल हा काही माणसाच्या कबरीकरचा समाधीसाठी बांधलेला चौथरा नाही, तर याचं नाव होतं गुलाम अली. तर गुलाम अलीला तो मेल्यानंतर, हत्ती मेल्यानंतर राजांनी आपल्याच कब्रस्थानामध्ये, जिथे शाही कब्रस्थान म्हणजे सगळ्या राजांच्याच कबरी इथे होत्या, जे त्या हत्तीविषयी देखील कृतज्ञता व्यक्त केली त्यांनी, आणि त्याला आपल्या शाही कब्रस्थानात स्थान दिलं. आणि राजाच्या कबरीपेक्षा सुंदर कबर त्या हत्तीची आहे, अतिशय सुंदर मेघडंबरी, 3 घुमट आता मधला एक आता राहिलेला नाही, पण हे सगळे अतिशय सुंदर घुमट होते इकडचा गेलेला. आणि मागच्या बाजूला माहूत आणि त्याच्या पत्नीची कबर, आणि ती पण अतिशय सुंदर, त्याच्यावर कॅलिग्राफी आहे, उत्तम अक्षरं त्याच्यावर कोरलेली आहेत. त्याची जर गडण बघितली तर वरून पन्हाळी काढलेली आहे, कबरीच्या वर पन्हाळ काढलेलं एक छिद्र दिसेल, तर पाणी जर पावसाचं पडलं पाणी वाहून जाण्याची व्यवस्था देखील केलेली आहे. तर अशा अनेक युद्ध स्मारकांचं अहमदनगर आहे. आपल्याकडे किल्ला हेच खरं म्हणजे 1490 जंगेबाग ही जी लढाई झाली त्याचं स्मारक आहे, भातोडीचं आहे. पहिलं महायुद्ध झालं त्याचं स्मारक आपल्या सरोष टॉकीच्या जवळ जी टाकी आहे पाण्याची त्याच्या खाली आहे. दुसरं महायुद्धाचं आहे 1803 मराठे इंग्रज युद्ध नगरच्या माळीवाडाविषयी जवळ झालं त्याचं स्मारक आहे. नंतर 1971 आज सकाळी जिथे सुरुवात झाली बांगलादेशाच्या विजयाचं स्मारक गेल्या वर्षी जे बांधलं आयलोनगरने आर्मीच्या मोठ्या झेंड्याबाहेर, तर हे बांगलादेशच्या युद्धाचं स्मारक, 1965 युद्धाचं स्मारक आपल्या SEC आणि SC त्यांच्या एरियामध्ये आहे. त्यामुळे नगर ही खरी संतांची आणि शूरवीरांची भूमी आहे आणि या सगळ्यांना पुन्हा आठवण्यासाठी, त्यांचं स्मरण करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. इथे मागच्या बाजूला तुम्ही गेला तर एक शिलालेख दिसेल तुम्हाला. राजांनी स्वतःचं नाव नाही लिहिलेलं, त्या हत्तीच्या कर्तबगारीचं वर्णन म्हणून एक छोटंसं वाक्य लिहिलेलं आहे. तुम्हाला कोणाला पर्शियन अरेबिक येत असेल तर ते वाचता येईल. त्याचा अर्थ सांगतो की त्यांनी त्याची कामगिरी केली. ही फेच हीच बकेट असं छोटंसं वाक्य आहे, कुराणातलं वचन आहे. त्यांनी त्याचं काम केलं, म्हणजे लाक्षणिक अर्थाने लढाईमधला जो विजय आहे तो प्राप्त करून देणं एवढंच त्याचं कर्तव्य होतं आणि ते त्यांनी चोखपणे पार पाडलं हे त्याच्यावर लिहिलेलं आहे. तर आपण एक छोटंसं मागे जाऊन फक्त बघूयात आणि मग आपण बागरोजीच्या आतमध्ये प्रवेश करूयात. ही कबर बघितली, याच्या वर जर उंचवटा असेल तर ती पुरुषाची कबर असा एक संकेत असतो आणि ही त्याच्या पत्नीची कबर. आणि ह्याच्यामध्ये हे जे मधली कमानीमध्ये NS जे अक्षरं लिहिली आहेत ना, त्याच्यावरती तो छोटा असा शिलालेख आहेत, अगदी 2-3 इंच एवढाच, तर तिथे ते वाक्य लिहिलेलं आहे. आणि आत्ता आपण उभे आहोत एका रिठेच्या झाडाखाली, याला पण छान फुलं येतात आणि खूप छान वास येतो. आणि खाली जेव्हा साबण नव्हता, डिटर्जंट वगैरे त्याचा शोध लागला नव्हता, तेव्हा अगदी सोन्यासाठी पण सोन्याचे दागिने साफ करण्यासाठी रिठ्याचा वापर व्हायचा. मला वाटतं एक एक रिठा घरी येऊन प्रयोग करून बघा, बागरोजीची आठवण म्हणून तुम्ही ठेवू शकता. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला की आपल्याकडे अनेक प्रकारची झाडं राजांनी आणून लावली होती. देश विदेशातल्या अनेक वनस्पती फुलझाडं असतील, आयुर्वेदिक झाडं असतील, आणि या सगळ्यांचा उल्लेख आपल्या एका पोर्तुगीज डॉक्टरच्या पुस्तकामध्ये आहे. अलीकडे BNHS म्हणजे बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटीने जो एक सर्वे केला त्याच्यामध्ये 12 दिव्य वनौषधी, म्हणजे कॅन्सरवर असेल किंवा म्हातारपण येऊ नये अशा अनेक गोष्टींच्या वनस्पती आपल्याकडे लावण्यात आल्या होत्या. आणि हा गर्भगिरीचा डोंगर हा त्यासाठी महत्त्वाचा, म्हणजे सोन्याचा का म्हणतात तर तुमच्या सोन्यापेक्षा महत्त्वाच्या प्रकृतीसाठीची औषधं तिथे मिळायची. तर आजही अनेक वैद्य मोठमोठ्या थैल्या घेतात आणि गुंज पाला पाहिजे असेल तर तिथे जातात, किंवा कोणाला शाडू माती पाहिजे असेल तर शाडू माती तिथे मिळते, कोणाला चुना पाहिजे असेल तर उत्तम प्रतिसाद चुना त्या डोंगरामध्ये मिळतो. आणि 4th शतकात तिथे सिद्ध नागार्जुनाची प्रयोगशाळा होती एका गुहेमध्ये. ते औषधं कशी तयार करायचे, रसायनं या वनस्पतींच्या पानांपासून सालीपासून कशी मिळवायची याचे प्रयोग तो करत होता. तर ती प्रयोगशाळा सुरेश जोशी जेव्हा होते तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष जाऊन आत जाऊन बघितली होती. आम्ही नंतर गेलो पण आम्ही जाईपर्यंत ती बरीचशी ढासळली होती आणि आता तर तिचं नामोनिशाण मिटलेलं आहे. पण तुम्ही कधी नागलवाडीला गेलात, तुम्ही तो जो धौम्यगड आहे आपल्या नगर बीडच्या सरहद्दीवरचा, भगवानगड ज्याला म्हणतात आता, तिथे गेलं तर नागलवाडी खालच्याच बाजूला आहे, तिथून 1-10 मिनिटाच्या अंतरावर, तर ती गुहा जरूर बघू द्या. आपल्याकडे कालच एक सार्वजनिक बांधकामनी एका झाडाचं एक हेरिटेज वृक्ष म्हणून तिथे बोर्ड लावला. महापालिका औरंगाबाद रोडवर जिथे आहे त्याच्यासमोर BNCचं सार्वजनिक बांधकामचं मुख्य ऑफिस आहे. अतिशय सुंदर पर्यावरणपूरक डोम असलेली बिल्डिंग त्यांनी बांधलेली आणि त्याच्यासमोर 50 फुटांपेक्षा जास्त मोठा घेर असलेला गोरखचिंचेचा वृक्ष आहे. तोही जवळजवळ 400-500 वर्षांचा असावा, कारण हे गोरखचिंचे सगळे आले आफ्रिकेतून, हे मलिकंबर आणि हे सिद्धी सगळे आफ्रिकेतून आलेले होते, त्यामुळे हेच कदाचित गोरखचिंच घेऊन आले असतील. आणि काही मोजकी झाडं आपल्याकडे बघायला मिळतात, आयुर्वेदच्या कंपाऊंडमध्ये एक झाड आहे किंवा भिंगारमध्ये त्या जॉगिंग ट्रॅकच्या पुढे एका बंगल्याच्या आवारात आहे. तसंच हे झाड आपल्या पहिल्यांदा मी अजय अपूर्वांच्या घरी गेलो होतो तेव्हा ते झाड बघितलं होतं आणि नंतर त्याला आग लागली, ते झाड सगळं मोडून पडलं होतं आणि परत त्याला पानं फुटली आणि आता फळं पण येतात. आणि ही सगळी आयुर्वेदिक साल पानं फुलं असलेली झाडं आहेत. तर तिथे कालच बोर्ड लावला, तुम्ही कधी गेला तर त्या तिथे झाडालाही भेट देऊ द्या. आपण आता आज निघूया. आपण या पुरातत्व विभागाच्या वतीनं संरक्षित केलेल्या बागरोजामध्ये प्रवेश करतो आहोत. थोडस लांबूनच एकदा बघूयात. इथली वीट अतिशय छान आहे, अतिशय दर्जेदार विटा आहे, नगरचं एक वैशिष्ट्य होतं. इथे तुम्हाला वरती साखळी दिसते, ही सगळी टेराकोटामध्ये तयार केलेली, म्हणजे विटा अशा वेगवेगळ्या डिझाईनच्या बनवल्या आणि मग त्या जोडलेल्या आहेत. पण लांबून असं वाटतं की एक सलगच काहीतरी तिथे
1: एक पॅटर्न लावलेला आहे, पण या सगळ्या स्वतंत्र विटा आहेत, तुकडे आहेत आणि ते जोडलेले आहेत. आणि इथे डोमच्या खाली हे पण प्लॅस्टर नंतर केलेलं आहे, पण मूळ जी वीट आहे ती किती खंगरी म्हणजे दगडापेक्षा जास्त ताकद असलेली आणि किती सुबक आणि चुना किती चांगला हे तुम्हाला तिथे बघायला मिळेल. आतमधला जो चुना आहे आजही आपल्या पीओपी सारखा छान तुम्हाला बघायला मिळतो. तो काही भाग आता निघालेला आहे, पण दर्जा त्यातला अतिशय चांगल्या तेव्हाच्या अवस्थेत जेव्हा तो लावला तेव्हा असेल. तिथे पण विटांचा वापर केलेला आहे. ही जी मधली मैरब दिसते आहे ती पण टेराकोटा पद्धतीने माती भाजून मग त्या विटा तिथे लावलेल्या आहेत. हा बागरोजामध्ये जाण्याचा दरवाजा, तेव्हाची माणसं पण 6-7.5-7 फूट उंचीची असतील. अतिशय छान असा भव्य दरवाजा.

पहिल्या राणीच्या काळात काही घडलं नाही. एकही वाईट घटना, एकही वाईट उदाहरण, अन्याय केला, अत्याचार केला, कुठल्या माणसाला त्रास दिला असं काही अहमद निजामशाह यांच्या काळात घडलेलं नाही. आणि म्हणून अशा व्यक्तीविषयी आणि गेल्या 532 वर्षात ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे, ज्यांनी हे शहर मोठं करण्यासाठी प्रयत्न केला आहे, ज्यांनी या मातीसाठी काहीतरी आपलं घाम गाळलेलं आहे, रक्त सांडलेलं आहे, अशा सगळ्यांसाठी आपण आज इथे जमलेलो आहोत. आपल्या अहमदनगरचे खऱ्या अर्थाने भूषण ज्यांना म्हणावं असे प्रसिद्ध गायक पवनजी आणि त्यांचे सगळे सहकारी आलेले आहेत, त्यांचंही स्वागत आहे. आणि आज अतिशय छान योग आलेला आहे की त्यांचं गायन आणि त्यांच्या कलाकारांचं सगळं एक संगीताचा माहोल या राजाच्या मकबऱ्याच्या सान्निध्यात आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. मी जे खरं म्हणजे पवनजींना धन्यवाद देऊ शकतो की एक नगरचे कलाकार म्हणून या शहराविषयीचं त्यांचं प्रेम आज ते व्यक्त करत आहेत. हे प्रत्येकाने करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाचं जे जे काही या शहराशी नातं असेल, प्रत्येकाची नाळ खरं इथल्या मातीशी जोडलेली आहे, त्यामुळे त्यांनी काहीतरी एक दिवस शहरासाठी ही संकल्पना खरं आपण सगळ्यांनी म्हणून राबवायला पाहिजे. आज आपण बागरोजाच्या परिसरात आहोत, जिथून खऱ्या अर्थाने सिन्हा नदीच्या काठी आपण जी शेतं बघतो आहोत तिथे खऱ्या अर्थाने अहमदनगर या नावाचा जन्म झाला. म्हणजे राजांनी लढाई जिंकली ती अहमदनगरच्या किल्ल्याच्या ठिकाणी झालेल्या 1490 लढाईमध्ये. पण जेव्हा शहर वसवायचा निर्णय घेतला, निजामशाहीची राजधानी म्हणून काहीतरी आपल्याला एक शहर वसवायचं, तेव्हा त्याला नाव काय द्यायचं? तर राजाच्या बरोबर त्यांचे बाकीचे सेनापती वजीर होते, काझी होते, तर त्यांनी सांगितलं की अहमदाबादचं नाव असंच ठेवलं गेलं. तिथल्या राजाचं नाव अहमदशाह होतं, सेनापतीचं नाव, वजीराचं नाव, या सगळ्यांचं नाव कॉमन असल्यामुळे अहमदाबाद ठेवलं. तर इथे आपल्याकडे आहे सलाबत खान, म्हणलं माझंच एकट्याचं नाव सलाबत खान आहे, बाकी सगळे अहमद नावाचेच आहेत, अहमदनगर. तर या नावात पण छान दोन धर्मांचं उत्तम एक मिश्रण केलेलं दिसतं. अहमद हे इस्लामिक आणि नगर हे हिंदू कल्चरमधलं नाव आहे. त्यामुळे अहमदनगरची निजामशाही पहिल्यापासून सहिष्णू आहे, सर्वधर्म समभाव मानणारी आहे. आणि हे सगळं ज्यांनी सुरू केलं ते राजाचंही अतिशय आवडतं ठिकाण होतं. इथे आज ऊस बघायला मिळतोय, घास आहे, म्हणजे हे समृद्धीचं आहे. म्हणजे दूध म्हशी आहेत, पण त्या काळी खऱ्या अर्थाने नंदनवन असावं असं उद्यान होतं. आणि राजांनी आज जरी तो मकबरा आपण त्याला म्हणत असलो तरी एकेकाळी अतिशय उत्तम उद्यान होतं. जसं नगरमध्ये किल्ल्याच्या आतमध्ये कोटबाग निजाम नावाचा जो महाल पहिल्यांदा बांधला 28 मे 1490 जी लढाई झाली त्याच्यानंतर त्यांनी स्वतःसाठी महाल बांधला, तिथे उद्यान होतं. आजही त्याचे अवशेष बघायला मिळतात. आजही तिथे कारंजाचे खापरी नळ आहेत किल्ल्याच्या आतमध्ये. किंवा नंतर सावडीमध्ये ज्याला आपण भिस्त भाग म्हणतो तो हष्टभिष्ट महाल, ज्याचं आधीचं नाव होतं फैज बक्ष महाल, लाभ देणारी वास्तू, तिथे मोठं उद्यान होतं, त्याचेही अवशेष आत्ता बघायला मिळतात. मग तिथे हमामखाना नंतर बांधला गेला, किंवा पुढे लक्कड महल म्हणून बांधला गेला, जिथे आता इस्कॉन टेम्पल आहे. हे इस्कॉन टेम्पलपर्यंत हा सगळा एकच बगीचा होता, एवढा मोठा बगीचा होता, 8 भाग त्याचे होते, कालवे होते, वेगवेगळ्या देशातून आणलेली झाडं होती, पशुपक्षी होते. अतिशय सुंदर उद्यान ही अहमदनगरची एक ओळख होती. फराबक्ष महाल तर काय सगळ्यात सुंदर होतं. इथे पुढं गेलं तर आपल्याला हा जो मलिक अंबर आपण ज्याचं नाव घेतो तो ज्या सरदाराकडे वाढला त्या चंगेज खानचा मकबरा बघायला मिळतो सावेडी गावठाणाच्या जवळ, तिथे मोठं उद्यान होतं. म्हणजे अहमदनगर हे अतिशय सुंदर शहर का होतं, जगातल्या कैरो बगदाद नंतर अहमदनगर का, तर त्याचं कारण हे सगळे जे वैशिष्ट्यपूर्ण कामं इथे झाली होती त्यामुळे शहराला तो लौकिक प्राप्त झाला होता. आणि म्हणून अहमदनगर हे तेव्हाचं अतिशय पुरोगामी प्रगत, जे जे जगामध्ये नवीन तंत्रज्ञान आलं ते आपल्या पहिल्यांदा अहमदनगरमध्ये आलं. बंदुका आल्या आपल्याकडे पहिल्यांदा आल्या, रॉकेटचा वापर झाला आपल्याकडे पहिल्यांदा झाला, सगळ्यात मोठ्या तोफा तयार झाल्या त्या आपल्याकडे तयार झाल्या. त्यामुळं ज्या राजाचं कर्तृत्व एक अजोड असं होतं
ज्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने गनिमी काव्याचा वापर केला, ज्यांनी उत्तम प्रशासन केलं, ज्यांनी सगळ्या जनतेला शरीर संपदा वाढवण्याचा एक उत्तम असा निर्णय तालमीच्या माध्यमातून दिला. एखादा वाद झाला तो वाद मिटवायचा कसा, तर त्यासाठी त्यांनी काही युक्त्या योजल्या होत्या. एकंगबाजी नावाचं शस्त्र इथे डेव्हलप केलं गेलं. तुम्ही MIRC ACCS वगैरे बघता, तिथे जशी आज लष्कराची एक प्रशिक्षणाची सोय आहे, लष्कर जे आपलं भारताचं आहे त्याचं पहिलं जे पायाभूत असं जे ट्रेनिंग आहे ते अहमदनगरमध्ये होतं. पण त्याही काळात 400-500 वर्षापूर्वीही आपल्या भातोडीच्या परिसरात ट्रेनिंग सेंटर तयार केलेलं होतं. गजशाला होती, अश्वशाला होती, आणि ते प्रशिक्षण म्हणजे शेवटी जेव्हा त्यांची परीक्षा व्हायची तेव्हा ते प्रात्यक्षिक बघण्यासाठी राजांनी खास स्टेडियम तयार केलं होतं. आजही तिथं स्टेडियम आहे, राजा तिथे येऊन बघायचा आणि मग हे सैनिक लष्करात दाखल व्हायचे असा काहीतरी प्रकार तेव्हाही असेल. आत्ता आपली कसम परेड होते MIRC मध्ये, तुम्ही बघितलं असेल 36 आठवड्यानंतर त्यांचं ट्रेनिंग कम्प्लीट झालं की त्यांना शपथ दिली जाते आणि लष्करात विधिवत दाखल करून घेतलं जातं. तर ही परंपरा अहमदनगरची खूप पूर्वीची आहे. जिथे लढाई झाली, जिथून सुरुवात झाली अहमदनगर शहराची, मुहूर्तमेढ रोवली गेली, तो अहमदनगरचा किल्ला. अहमदनगरचं एक वैशिष्ट्य म्हणजे तेव्हाची कम्युनिकेशन सिस्टीम, संदेश वहन देण्याची, टेहाळणी करण्याची जी यंत्रणा होती ती अहमदनगरमध्ये चांगल्या प्रकारे बघायला मिळते. तो जो महाल ज्याला आपण चांदबिबीचा महाल म्हणतो, सलाबत खान मकबरा खरं म्हणजे आहे, तिथे आपण गेलो. त्यानंतर आपण मेहराबादला गेलो, ज्यांनी 44 वर्ष मौन बाळगून अहमदनगरमधून एक मानवतेची शिकवण दिली. आणि जगात कुठेही मी माझं निधन झालं तरी माझी अंतिम जागा ही अहमदनगरजवळ मेहराबादला आहे असं त्यांनी सांगून ठेवलं होतं. खरं म्हणजे मेहरबाबांचा जन्म काही इथला नाही आहे, मेहरबाबांचं कुटुंब पुण्यामध्ये होतं, तसं नगरशी त्यांचं काही नातं नव्हतं. पण ही माती आकृष्ट करते लोकांना, ही जी भूमी आहे ही अनेकांना आपल्याला आपल्याकडे खेचून आणते. त्यामुळे ज्ञानेश्वरांपासून हा सगळा जर आपण बघितला 700-800 वर्षांचा इतिहास, तर अनेक मोठी माणसं इथे येऊन गेलेली आहेत, अनेक परदेशी प्रवासी येऊन गेलेले आहेत, त्यांच्या लिखाणामध्ये अहमदनगरचा उल्लेख सापडतो. त्यामुळे मेहराबाद एक महत्त्वाचं ठिकाण, नगरची ओळख बनलेली आहे. मग राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजींचं आनंदधाम असेल, विशाल गणपती असेल, किंवा आपण आणखीन भेट दिली दमडी मशिदीला भेट दिली, दमडी मशीद पण अतिशय उत्तम कॅलिग्राफीचं एक उदाहरण आहे. तर हे सगळे माइलस्टोन होते अहमदनगरच्या इतिहासातले, 500 वर्षांच्या वाटचालीतले. फुरापक्ष महालाला आपण गेलो, पवनजींनी तिथे पण एक छान मैफल, एकदा तर आम्ही दोघं तिघंच होतो म्हणजे बाकी कोणी नव्हते, आम्ही ऐकणारे गाणारे पवनजी होते, ऐकणारा मी आणि वहिनी होत्या. आत्ता ही अतिशय महत्त्वाची माझ्या मागची एक मेघडंबरी एक चौथरा तुम्हाला दिसतो आहे, हे आहे एका हत्तीचं स्मारक, एका लढाईचं स्मारक. जी लढाई झाली होती 1565 मध्ये, इतिहासामध्ये फार कमी लढाई आहेत की ज्यांचं सगळ्यात जास्त महत्त्व सांगितलेलं आहे. जसं पहिलं महायुद्ध झालं होतं, दुसरं महायुद्ध झालं होतं, तसं 1565 मध्ये या सगळ्या शाह्यांनी एकत्र येऊन विजयनगरवर आक्रमण केलं होतं. ते दोन बलाढ्य अशा सत्ताधीशांमध्ये तो संघर्ष झाला होता आणि तो संघर्ष करण्यामध्ये नगरच्या राजाचा सगळ्यात मोठा वाटा होता. हुसेन निजामशाह जे सुलतान चांदबिबीचे वडील, त्यांचा अपमान विजयनगरच्या राजांनी केला होता. विजयनगरच्या राजांनी अहमदनगरवर स्वारी केली होती आणि ही जी शेजारून सिन्हा नदी वाहते ना, त्या सिन्हा नदीने नगरला एकदा वाचवलं होतं. खरं म्हणजे पाणी लागतं सैन्याला म्हणून नदीच्या काठीच कुठलाही राहुटी किंवा सैन्याचा तो सगळा डेरा असतो. आणि काही ध्यानीमनी नसताना या नदीला विजयनगरचं सैन्य जेव्हा नगर संपवण्यासाठी येऊन थांबलं होतं नदीच्या कडेला, तेव्हा ससेवाडीला जिथून नदी उगम पावते, बायजाबाईचं जेऊर हा जो औरंगाबाद रस्त्यावरचा भाग आहे, तिथे प्रचंड पाऊस झाला. आजही ढगफुटी होते तिथे, तुम्ही वाचत असाल अधूनमधून. ढगफुटी म्हणजे बादली ओतल्यासारखं पाणी खाली पडतं, धो धो काही वेळ तासाभरात तुम्हाला 10-15 इंच पाऊस झालेला दिसतो. तसा पाऊस झाला आणि सगळे हत्तीकोडे वाहून गेले विजयनगर आणि या नदीने आपल्याला वाचवलं. जेव्हा ब्रिटिशांनी अहमदनगरवर पहिल्यांदा अहमदनगर घेण्यासाठी शहरात प्रवेश केला तेव्हा पहिल्यांदा वाळकीजवळ हे सैन्य होतं, तेव्हाही असाच पाऊस आला आणि 4 दिवस ब्रिटिशांचं सैन्य त्या तिथल्या
नदीमध्ये वाळूच्या ह्याच्यामध्ये रुतून बसला, तो फस आणता येईना त्याला। तर ही नदी आपल्यासाठी भाग्यवान आहे। मी परवा म्हणालो की आपण सिन्हा नदीचं पाणी पित नाही आता, त्यामुळं आपलं सत्व हळूहळू कमी होत चाललेलं आहे। तिथे या नदीमध्ये पाण्यामध्ये प्रचंड ताकद आहे। बार्शीकरांसारखी माणसं या नदीने घडवली, म्हणजे बाकी काही सांगण्याची गरज नाही। तर या नदीकाठी ते सैन्य होतं, आणि तेव्हा विजयनगरने दुसऱ्यांदा जेव्हा आक्रमण केलं तेव्हा अहमदनगर शहर सगळं जाळून टाकलं। अहमदनगर शहर अनेकदा उद्ध्वस्त केलं गेलं, अनेकदा स्वाऱ्या अशा झाल्या। तर त्याचा राग या हुसेन निजामशाहच्या मनात होता की यांनी अपमान केला आहे, माझं शहराचं नुकसान केलं आहे, आणि म्हणून त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं। आदिलशाही विजापूरची असेल, गोळकोंड्याची कुतुबशाही असेल, बिदरची बरीचशाही असेल, आणि सगळ्यांना एकत्र करून मोठं सैन्य घेऊन तो गेला। तेव्हा त्यांच्याकडे मुलुक मैदान तोफ होती, जगातली सगळ्यात मोठी तोफ या नगरच्या राजाकडे होती। 55 टन वजनाची, 14 फूट 11 इंच लांबीची, एखादा माणूस आतमध्ये जाऊन बसू शकेल एवढा मोठा घेर असलेली, पंचधातूची अशी, आजही ती विजापूरच्या किल्ल्यावर आहे। ती तोफ ही दंतकथा नाही, आजही बघायला मिळते। आणि तुम्ही इंटरनेटवर तपास करा, कुठेही एवढी मोठी तोफ तुम्हाला एवढ्या वजनाची आणि एवढा मोठा घेर असलेली कुठेच बघायला मिळत नाही। किल्ल्याच्या बाहेर त्यांनीच, ज्याने रुमी खान दख्खनी नावाचा जो तोफ गाळणारा होता, त्यांनी तयार केलेली दुसरी तोफ आहे। म्हणजे नमुना बघायचा तर नगरमध्ये एक नमुना आहे। तर हे सैन्य सगळं गेलं, पण विजापूरच्या आदिलशहाला त्या विजयनगरच्या रामराजांनी मुलगा म्हणलं होतं। विजयनगरचं राज्य होतं हिंदू

0: बंदुकीचा किंवा तोफांचा मारा करण्यासाठीची मस्केटरी फायरिंग होल्स आहेत. इथे एक लोखंडी कडी तुम्ही बघितली असेल, तेव्हाचा पोलाद किती मजबूत आहे हे तुमच्या लक्षात येईल. यामध्ये दोरखंड टाकून खाली उतरायचं असेल तर त्या दोरीला धरून सैनिक उतरू शकत असायचे, किंवा तोफा चढवायच्या असतील, उतरवायच्या असतील, अशा पद्धतीची सिस्टीम तेव्हा वापरली जात असते. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण बोगदा आहे. याच्यावरती गॅलरी आहे, इथे बघा लाकडी पुळ्या टाकलेल्या आहेत, त्याच्यावरती सैनिकांना बसण्यासाठी सज्जा केलेला आहे. आता हा जिना पायऱ्या दिसते पण वर बंद केलेला आहे, पण पटकन जर वर जायचं असेल छतावर तर इथून अशा चोर वाटा किंवा जिने केलेले आहेत. खंदकामध्ये जाण्यासाठी पण काही चोर दरवाजे आहेत, किंवा भिंतीतून आरपार जाण्यासाठी जेव्हा वेळ येईल आणीबाणीची सुरक्षेसाठी, तर अशा पद्धतीच्या वाटा या किल्ल्याच्या आतमध्ये केलेल्या आहेत. जमिनी खालून ॲक्वाडक्ट्स म्हणजे पाण्याचे नळ टाकलेले आहेत. राजाला जर संकटामध्ये सुखरूप बाहेर पडायचं असेल घोड्यावरून तर तेवढे मोठे टनेल्स या ठिकाणी काही ठिकाणी तुम्हाला राजवाड्यातून बघायला मिळतील. इथे अनेक इमारती आहेत, जसं कोटबाग निजाम हा सुरुवातीचा महाल, नंतर सोन महल, गगन महल, रूप महल, बगदाद महल असे 6-7 महाल बांधण्यात आले आणि ते अगदी आत्ता आत्तापर्यंत लष्कराच्या ताब्यात होते. इथे ऑफिसेस होती. आता या सगळ्यांचं म्युझियम्स करावं असा एक प्रस्ताव आहे. जेव्हा तुम्ही पुढच्या वर्षी याल तेव्हा काहीतरी तुम्हाला नव्यानं बघायला मिळेल. इथे वरती गॅलरी आहे जी आपल्याला वरून दिसेल आणि इथे समोर हा आता 9 नंबरचा बुरुज आहे. तुम्ही जेव्हा नगर क्लबकडे जाता तेव्हा तुम्हाला एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट बघायला मिळते, त्याविषयी आपण वर गेल्यावर सांगूया. पुन्हा एकदा
1: ऐतिहासिक
0: 9 नंबरच्या हुसैनी बुरुजावर मी स्वागत करतो. समोर भारताचा तिरंगा फडकताना दिसतो आहे, जो आता नव्याने 105 फुटाचा ध्वज स्तंभ उभारलेला आहे. आपण जिथून सुरुवात केली तो 3 नंबरचा झेंडा देखील तुम्हाला दिसत असेल आणि मी आता जिथे आता तुम्हाला घेऊन आलेलो आहे ते पुन्हा 15 ऑगस्ट 1947 ऐतिहासिक ध्वजारोहण जिथे झालं होतं ती ही जागा आहे. आपलं भाग्य असं की त्यावेळी कुणालाही जास्त लोकांना येऊ दिलं गेलं नव्हतं. रावसाहेब पटवर्धन असतील किंवा बाळासाहेब सत्तरशे जेव्हा सरोज बाऊंस पठारले 1 नंबरचे आरोप होते, ते नंतर जिल्हा होमगार्ड कमांडंट झाले होते, ते होते, लष्कराचे काही अधिकारी होते आणि नरेंद्र देवांच्या हस्ते इथे तो कार्यक्रम झाला होता आणि सगळे नगरचे लोक समोर जे आत्ता जॉगिंग ट्रॅक दिसतोय तिथे उभे होते आणि तो ऐतिहासिक क्षण अजूनही तुम्हाला फोटोच्या रूपानं बघायला मिळतो. हा सगळ्यात मोठ्या आकाराचा बुरुज आहे. 1 नंबर आणि 9 नंबर हे सगळ्यात मोठ्या आकाराचे बुरुज आहेत. इथे तुम्हाला मागच्या बाजूला गॅलरी, मगाशी आपण टनेलमधून आलो त्या टनेलचा वरचा भाग गॅलरीचा आहे, त्याच्यामध्ये पण मस्केटरी फायरिंगचे होल्स आहेत. तिथून सैनिक बसून मारा करू शकायचे, इथून सैनिक मारा करू शकत असायचे आणि आता इथून तुम्हाला दिसेल की पलीकडे समोरच्या बाजूला 3 तोफा ठेवलेल्या आहेत. दिसत आहेत त्या बाभळीमध्ये 3 तोफा दिसत आहेत. तर त्या तोफा म्हणजे वेलस्ली पॉईंट त्याला म्हणतात. वेलस्ली म्हणजे कोण? ज्यांनी ब्रिटिशांचा सेनापती, ज्यांनी हा किल्ला 12 ऑगस्ट 1803 रोजी घेतला. ब्रिटिशांना पण हा किल्ला सहजासहजी मिळत नव्हता, त्यांनी एकाला 4000 रुपयांची लाच दिली आणि तेव्हापासून लाचेचं एक आपल्याकडे रुजलं गेलं, पैसे द्या आणि काम करून द्या. त्यांनी मारा करायची जागा दाखवली आणि मग वेलसलीनी हा किल्ला घेतला. किल्ल्यात येण्याआधी तो म्हणला आधी ब्रेकफास्ट करूया. ब्रिटिशांचं असतं की ब्रेकफास्ट चुकवायचा नाही, सकाळी बसतं की निहारी करायची आणि म्हणून चिंचेच्या झाडाखाली आता ते झाड नाहीये, त्या झाडाखाली जनरल आर्थर वेलसली बसला, ज्यांनी आधी टिपू सुलतानला पराभूत केलं होतं, म्हैसूरचा वाघ, आणि नंतर त्यांनी इंग्लंडमध्ये गेल्यानंतर नेपोलियनला पराभूत केलं. एवढा मोठा कर्तृत्ववान सेनापती इंग्लंडला मागच्या 10,000 वर्षात मिळाला नव्हता आणि नंतरही मिळाला नव्हता. तो इथे आला होता, त्यांनी ब्रेकफास्ट केला म्हणून त्याची आठवण म्हणून डाव्या बाजूची जी तोफ आहे त्याच्यावर तो शिलालेख पण आहे, जनरल वेलसली ब्रेकफास्टेड हियर असं लिहिलेलं आहे. आणि मधली जी तोफ आहे ती त्याहून ऐतिहासिक आहे. जगातल्या अनेक मोठ्या तोफा नगरमध्ये 16व्या शतकात तयार झाल्या. त्यातली सगळ्यात मोठी तोफ होती 55 टन वजनाची. 55 टन वजन, 14 फूट 11 इंच लांब आणि 4 फूट घेर असलेला, म्हणजे एखादा माणूस आतमध्ये जाऊन बसू शकेल एवढी मोठी पंचधातूची तोफ जी आजही तुम्हाला विजापूरच्या किल्ल्यावर बघायला मिळते. ती अहमदनगरमध्ये तयार झाली, ती तयार केली होती रुमीखान दख्खनी नावाचा तुर्कस्तानातून जो कारागीर मागवलेला होता त्यांनी. आणि त्यांनीच तयार केलेली दुसरी बांगडी तोफ रुमी खानाने तयार केलेली ती समोर मध्यभागी ठेवलेली आहे. ती एकमेकांना तुकडे जोडून रिंग्स जोडून ती तयार केली म्हणून तिला बांगडी तोफ म्हणतात. पण जी मुलुख मैदान तोफ आहे तिच्या एवढी तोफ जगात आज कुठेही बघायला मिळत नाही. तिच्यावर तुम्ही आघात केला तर घंटेसारखा आवाज येतो, कुठल्याच तोफेवर असा आवाज येत नाही. आणि दुपारी 12-1 भर उन्हात तुम्ही तोफेला हात लावला तरी बर्फासारखी ती थंडगार असते. पण बायकांना का मुलुख मैदान तोफ म्हणतात माहीत नाही. एकदा पट्टा सुरू झाला की मग मुलुख मैदान सुरू झालं. पण ही मुलुख मैदान मात्र दोनदाच तिचं तोंड वाजलं. असेल असेल खरं. तर ही तो नगरमध्ये तयार झाली. याचं कारण नगरचं इंजिनिअरिंग, नगरचं फोर्जिंग, नगरचं युद्ध कौशल्य हे अतिशय प्रसिद्ध होतं. नगरच्या राजांनी या जो हा जो तोफ गाळणारा होता त्याला खास तुर्कस्थानातून इथे बोलवलं रुमी खानाला आणि त्याला दरबारात स्थान देऊन त्याने हे सगळं तयार केलं. त्याच्यामुळे तालिकोटचं जे युद्ध झालं 1565 ते आपण जिंकू शकलो. आणि 4 महिने तिथली संपत्ती विजयनगरची ही अहमदनगरमध्ये येत होती. तर या तोफेचा जो निर्माता आहे त्याची ती तोफ तिथे बघायला मिळते, त्याला वेलेस्ली पॉईंट म्हणतात. आणि इथून थोडंसं पुढे गेलं नगर क्लबच्या दिशेने की 11 नंबरच्या बुरुजाजवळ तुम्हाला एक पूल दिसतो, त्याचे आता अवशेषच राहिले आहेत. 2 साखळदंड वापरून त्याच्यावर लोखंडी पट्ट्या आणि खाली लाकडी स्लीपर्स म्हणजे लाकडी फळ्या असं टाकून तो भारतातला अशा प्रकारचा पहिला पूल हा ब्रिटिशांचा कर्नल जेकब होता त्यांनी तो तयार केला. भारतातला पहिला झुलता पूल हा अहमदनगरच्या किल्ल्यावर तयार झाला 1832 आणि नंतर मग जे ऋषिकेश हरिद्वार त्या भागात आपल्याला बघायला मिळतात ते सगळे नंतरच्या काळातले पूल आहेत. हावडा ब्रिज हा नंतरच्या काळातला आहे. नगरमध्ये सगळ्यात आधी प्रयोग का होतात तर त्याचं कारण की नगरची भूमी ही अतिशय फलदायी आहे. इथे जे काही कराल ते लकी ठरतं आणि मग त्याचा प्रयोग लकीना पॅटर्न 80-84 या काळात अनिल कुमार लखीना कलेक्टर होते, त्यांच्या काळात रेव्हेन्यू सिस्टीम नव्याने त्यांनी डेव्हलप केली. त्याच्या आधी मलिकंबर नावाचा एक माणूस होता निजामशाहीमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने जमिनीचं मोजमाप कसं करायचं, टॅक्सेशन कसं करायचं, दुष्काळ पडला तर माफी किती द्यायची, कोणावर अन्याय कसा होणार नाही, राजाला पैसे मिळतील, हे सगळं त्यांनी नगरमध्ये राहून त्यांनी सगळं केलं. पुढे औरंगाबादला तो गेला, तिथे त्यांनी शहर वसवलं. आणि त्याच्या एवढा हुशार माणूस निजामशाहीमध्ये झाला नाही असं म्हटलं जातं. हा मलिकंबर कुठून आला होता तर आफ्रिकेतून. निग्रो होता तो, हापशी होता. त्याला तिथल्या बाजारातून, तिथे असं आपल्याकडे भाजी बाजार भरतो ना तसा तिथे माणसांचा बाजार भरायचा, अजूनही काही ठिकाणी भरतो. आणि मुलं आणि महिलांची विक्री होती, पैसे द्यायची आणि विकत घ्यायची माणसं. तर एका सरदाराने त्याला तिथून विकत घेतलं. मग भारतातल्या एका सरदाराला विकलं आणि तो त्याच्या घरात जो चंगेज खान म्हणून होता जुनं कोर्ट जिथे होतं तो चंगेज खानचा पॅलेस, तर तिथे तो वाढला. मालकाकडून कामं करता करता तो शिकला आणि जेव्हा मालक मेला तेव्हा तो गुलाम म्हणून मोकळा झाला आणि मग सरदार बनला. चांदबीबी इथे असताना तो लढाईत लढला आणि चांदबीबी मेल्यानंतर त्यांनी ठरवलं की आता आपण निजामशाही सांभाळू. शेवटची 26 वर्ष 1600 ते 1626 मोगलांना रोखण्याचं काम, निजामशाही संपूर्ण देण्याचं काम या आफ्रिकेतून आलेल्या निग्रो माणसांनी केलेलं. शहाजीराजांना त्यांनी सेनापती पद दिलं, सगळ्या मराठ्यांना एकत्र केलं आणि सांगितलं की तुम्ही आता शहाजीराजांच्या नेतृत्वाखाली लढा तर आपण नगर वाचू शकू. आणि तसं घडलं. कोण आफ्रिकेतून आलेला माणूस, निजामशाही लढणारे मराठे, त्यांना गनिमी कावा शिकवला. सगळ्यांना मराठ्यांना गनिमी कावा कोणी शिकवला असेल तर या आफ्रिकेतून आलेल्या माणसांनी. म्हणजे गनिमा आपल्याकडे होताच पण या सगळ्यांना शिकून युद्धासाठी त्यांना तयारी त्यांची करून घेणं हे मलिकंबरने केलं. आणि इथून 17 किलोमीटरवर भातोडी नावाचं गाव आहे, भातोडी पारगाव, तिथे 1624 लढाई झाली तेव्हा हा म्हातारा झालेला होता. कोण? मलिकंबर. तर त्यांनी शहाजीराजांना तिथे पाठवलं आणि शहाजीराजांनी गनिमी कावा वापरला, भरलेल्या तलावाची भिंत फोडली आणि आदिलशाहीचं आणि मोगलांचं एकत्र आलेलं सैन्य नगर संपवण्यासाठी त्या पुरामध्ये वाहून गेलं. आणि ती लढाई शहाजीराजांच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची लढाई ठरली, ज्यात त्यांना आत्मविश्वास मिळाला की मी मोगलांना हरवू शकतो, मी आदिलशाहीला हरवू शकतो, मी स्वराज्य स्थापन करू शकेन. म्हणून शहाजीराजांना जे निजामशाहीमध्ये होते त्यांना स्वराज्याचं संकल्प कसं म्हणतात, त्यांचं स्वप्न नाही पूर्ण झालं पण मुलांनी शिवाजी महाराजांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. शहाजीराजांना नगर सोडावं लागलं नसतं, त्यांना विजापूरला जावं लागलं आदिलशाहीकडे, तर कदाचित शिवाजी महाराजांचा जन्म अहमदनगरमध्ये झाला असता आणि अहमदनगर हीच स्वराज्याची राजधानी बनली असते. पण तो योग आला नाही. जिथून मराठीशाहीची मूर्त पेटवली गेली ते शाह शरीफांचा दर्गा इथे समोर आहे, दमडी मशिदीच्या मागच्या नगरमध्ये दर्गा दायरा, तिथे मालोजी राजांनी नवस केला होता की मला मुलं झाली तर मी तुमची नावं देईन. त्यांना मुलं झाली, शाह शरीफांच्या वरून एकाचं नाव शहाजी ठेवलं गेलं आणि धाकट्याचं 2 वर्षांनी लहान असलेल्याचं शरीफजी ठेवलं गेलं. हे शरीफजी भातोडीच्या लढाईत मारले गेले, त्यामुळे त्यांचं नाव फारसं घेतलं जात नाही. पण मराठीशाही तिथून सुरू झाली आणि इथेच समोर भिंगारजवळ आलमगीर नावाचं ठिकाण आहे, तिथे औरंगजेबाचा मृत्यू झाला 1707 फेब्रुवारी महिन्यात आणि मुघलांचं पतन व्हायला सुरुवात झाली. 49 वर्ष ज्यांनी राज्य केलं, अफगाणिस्तानपासून नेपाळपर्यंत ब्रह्मदेशपर्यंत सगळं राज्य होतं, तेव्हा एवढा मोठा बादशाह, मुघलांचा एवढा मोठा बादशाह कुठे झाला नव्हता. त्याची शेवटची 13 महिने राजधानी अहमदनगरमध्ये होती, इथेच तो मेला आणि मग पुढे पुन्हा शाहूराजे सुटले आणि पुन्हा स्वराज्याचं पुढचं पर्व सुरू झालं. हा सगळा इतिहास घडला म्हणून हे ठिकाण महत्त्वाचं आहे. इथे समोर वरती एक डोंगरावर महाल दिसतोय, त्याला आपण चांदबिबीचा महाल म्हणतो, पण चांदबिबीने तो काही बांधला नाही, तिथे तिची कबर पण नाही. तो खरं टेहाळणीसाठी बांधलेला दुर्बीण महल होता, त्याला दुर्बीण महल असं सुरुवातीचं नाव होतं. पुढे सलाबत खान ज्यांनी तो बांधला, तो मेल्यानंतर 9 वर्षांनी मग त्याचं कबर तिथे त्याच्या इच्छेप्रमाणे बांधलं गेलं आणि मग तो सलाबत खानाचा मकबरा बांधला. तर तिथून दिले गेलेले संदेश, तिथे झेंडे फडकवले, मशाली पेटवल्या, दूर केला की इथल्या माणसाला कळायचं की काय काय तिथे घडतं आहे. आणि त्याला सगळ्या डोंगरावरून येणारी जी सांकेतिक पद्धतीची इन्फॉर्मेशन असायची, मग ती काही मिनिटांमध्ये नगरमध्ये सगळीकडे पसरवली जायची. तर ही जी सिस्टम आहे कम्युनिकेशनची, ही जगात कुठे तुम्हाला बघायला मिळत नाही, ती आपल्याकडे अजूनही आहे. एक माणूस त्या महालावर उभा राहिला तरी त्याला 8 दिशांकडे लक्ष ठेवता येतं. 8 दिशांनी 100 किलोमीटरच्या एरियातली कुठलीही माहिती काही मिनटात तिथे पोहोचवली जाते. आजही तुम्ही आगळगावकडे जाताना एक महाल दिसेल तुम्हाला, छोटा महाल आहे राडसबा नावाचा, तिथून मग मिरावलीचा पहाड, तिथून खंडोबाचा डोंगर, तिथून मांजासुंब्याचा डोंगर, तिथून गोरक्षनाथाचा डोंगर, आणि तिथून बघितलं तर तुम्हाला थेट दौलताबादच्या डोंगराची रांग दिसते. हे आजही शक्य आहे. तिथे जर तुम्ही रात्री दिवे पेटवले तर इथून तुम्हाला सहज लक्षात येतं की अरे दिवा पेटवा, दुसऱ्या क्षणी इथल्या माणसाला तिथला मेसेज मिळू शकतो. आणि आजही आपल्या पोलिसांचं वायरलेस स्टेशन म्हणजे पुन्हा दळणवळण संदेशाची तिथूनच केली जाते. सगळ्या महाराष्ट्रातलं मध्यवर्ती ठिकाण आहे. तुम्ही भातोडीला भेट देऊ शकता, तिथे तलाव जो मगाशी म्हणलं तो फुटलेला तलाव आजही आहे. आणि जो पुढे इतिहासकार मेडोस टेलर नावाचा येऊन गेला, ज्यांनी चांदबिबीवर 3 खंडाची कादंबरी लिहिली नोबेल क्वीन नावाची 1875 मध्ये, त्यांनी सांगितलं की हा तलाव पुन्हा आपल्याला वापरता येईल. आणि त्यांनी पहिल्यांदा इरिगेशन डिपार्टमेंटची स्थापना केली भारतात, आणि पहिलं इरिगेशन डिपार्टमेंटचं काम म्हणजे त्या भातोडी तलावाकाठी नवीन भिंत बांधली गेली, पहिला कॅनॉल तिथे तयार झाला. भारतातलं ही पहिली सिस्टीम होती ब्रिटिशांच्या काळात. आणि हे जे कोर्ट मगाशी तुम्हाला दाखवलं, हे पण 200 वर्षापूर्वी अहमदनगरमध्ये सुरू झालेलं, ती बिल्डिंग नवी आहे, पण कोर्ट मुन्सफ कोर्ट सुरू झालं 1823 मध्ये. हे आता कोर्टाचं 200वं वर्ष आहे आणि हे भारतातलं पहिलं कोर्ट होतं. आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटायला पाहिजे की अशा गोष्टी नगरमध्ये घडल्या. पहिली एसटी सुरू झाली ती ही नगर पुणे रस्त्यावरती 1 जून, आता 1 जून लवकर आलेला आहे. 1 जून 1948 नगरहून पुण्याला एसटी धावली आणि पुण्याहून एसटी नगरला निघाली. तिथे पहिले कंडक्टर लक्ष्मणराव केवटे त्यांचं नाव, पहिले कंडक्टर पहिल्या बसचे, ते आजही माळीवाड्यामध्ये राहतात. जेव्हा आपण माळीवाड्यात जाऊ तेव्हा त्यांची भेट तुम्हाला घडवून.
1: मंडई आपल्या अहिल्यानगरला खूप छान ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभलेला आहे. त्यावर आपल्या अहिल्यानगर मधील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक स्वर्गीय भूषण देशमुख यांचं खूप जास्त प्रेम होतं. ते हा सगळा इतिहास जगत होते. मात्र 6 जून 2026 रोजी त्यांचं निधन झालं आणि आपल्या अहिल्यानगरचा चालता बोलता इतिहास आपल्यातून निघून गेला. ते जेव्हा हा इतिहास आपल्याला सांगायचे तेव्हा तो इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहायचा, एवढा गाढा अभ्यास त्यांचा होता. त्यांनी सांगितलेल्या अहिल्यानगर मधील वास्तूंची माहिती आपण त्यांच्याच आवाजात ऐकलीत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. आजूबाजूच्या ठिकाणांना भटकंती करत राहा. स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. नमस्कार.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वर्धन

नमस्कार, मी अभिनेता एजाज अली. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा आणि मंडई. आपण वेगवेगळ्या पाहुण्यांशी नेहमीच गप्पा मारत असतो बरं का, आणि ते पाहुणेही आपल्याशी इतक्या छान गप्पा मारतात, एवढी छान माहिती सांगतात की मजा येते, आणि ती माहिती ऐकायला देखील मजा येते, आणि त्यातून आपल्याला खूप काही गोष्टी कळतात. आणि जर त्यातली त्यात जर या गप्पा असतील मूव्हीबद्दल, फिल्मबद्दल, चित्रपटाबद्दल, तर मग मजा काही वेगळीच आहे हो ना. आणि तशाच गप्पा आज आपण मारणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चित्रपट आपण जेव्हा बघायला जातो त्यात जर हॉरर चित्रपट, भूताचा चित्रपट असेल ना, तेव्हा मग काय बाबा बाबा बाबा काही विचारूच नको. म्हणजे आवडतं तर खरं, भीती तर वाटते, मग करावं काय, तरी पण डोळ्याला दोन हात लागतात आणि आपण तो चित्रपट पाहतो, अशी आपली अवस्था असते. आणि आत्ता नुकताच मराठीत असाच एक चित्रपट आलाय बरं का. हो, मी कशाबद्दल बोलते हे तुम्हाला कळालंच असेल. मी बोलते आहे घबाड कुंड या चित्रपटाबद्दल. आणि हा मराठीचा पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स आहे. आणि जो व्यक्ती कधी भूताला घाबरत नसेल तो देखील हा चित्रपट बघून घाबरत असेल बरं का. आता तुम्ही म्हणत असाल कोमल एवढं ठामपणे बोलती कसं काय, कारण मी स्वतः त्याला घाबरलेली आहे आणि त्यामुळे असं झालं होतं अरे बापरे काय होणार पुढे. पण छान होता, मजा आली आणि मस्ती देखील केली या चित्रपटादरम्यान. आणि याच चित्रपटाच्या काही गप्पा आपण मारणार आहोत. आणि आपल्यासोबत आहेत या चित्रपटाचे असोसिएट डायरेक्टर म्हणून काम केलेलं असणारे, आणि खरं म्हणजे आपल्याच नगरचे ते आहेत, अजय येणारे. सर नमस्कार. सर
1: नमस्कार.
0: सर खरं म्हणजे हा चित्रपट मी जसं मगाशी पण म्हणाले की मी खूप घाबरले होते, तर तुम्ही हा चित्रपट असोसिएट डिरेक्टर म्हणून डिरेक्ट केलेला आहे, तर कसं वाटलं हा चित्रपट डिरेक्ट करताना?
1: कसं वाटलं, आता सउत्तर छान वाटलं असं द्यावं लागेल. वेगळा एक्सपिरियन्स होता याच्यामध्ये की खूप साऱ्या गोष्टी आम्ही पहिल्यांदा केल्या, जसं की अंडर वॉटर सिक्वेन्सेस, फाईट सिक्वेन्स तुम्ही पाहिलं असेल, अंडर वॉटर फाईट सिक्वेन्सेस आहेत त्यामध्ये. हे माझ्यासाठी पहिल्यांदा होतं, माझ्यासाठी फ्रेश एक्सपिरियन्स होता तो. फाईट सिक्वेन्स खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट झाले. जसं हे बघा, फाईट सिक्वेन्स आपण एक्झिक्यूट करण्याआधी आपण ते पेपर वर्क करतो, व्हिज्युअलाइज करतो आधी, प्री व्हिज्युअलायझेशन. तर प्री व्हिज्युअलायझेशनमध्ये ज्या प्रकारे एक्झिक्यूट एक विजन होतं, एक्झिक्यूट होतील तशाच प्रकारे ते एक्झिक्यूट झालेत. व्ही एफ एक्स असतील फिल्मचे, ते पण प्रीमध्ये, प्री व्हिज्युअलायझेशनमध्ये जसं आम्ही इमॅजिन करत होतो त्या प्रकारे एक्झिक्यूट झाले. तर एकंदरीत सगळ्याच गोष्टी ट्राय करण्याचा प्रयत्न केला. सगळ्या गोष्टी का, की मराठी ऑडियन्सला असं नको वाटलं थिएटरमध्ये येऊन की आपण काहीतरी ऑर्डिनरी पाहिलं, काहीतरी ग्रँड, काहीतरी ग्रेट पाहिलं असं त्यांना वाटावं, तो एक्सपिरियन्स घेऊन ते बाहेर पडावेत, हे आमचं विजन होतं. त्यामुळे हे साकारताना खूप मजा आली आणि चांगलं वाटलं की
0: अच्छा. असोसिएट डिरेक्टर म्हणून काम करताना सगळ्यात मोठी जबाबदारी काय असते?
1: हे बघ, आपल्या आपण जेव्हा एखादी फिल्म करतो तर तिथे मल्टिपल डिपार्टमेंट्स असतात, जसं की कॉस्ट्युम डिपार्टमेंट, आर्ट डिपार्टमेंट, प्रोडक्शन असेल, मेकअप असेल आणि डिरेक्टर असतात. तर हे सगळे डिपार्टमेंट आणि डिरेक्टर यांच्यामधला दुवा आपण असोसिएट डिरेक्टरला म्हणू शकतो. डिरेक्टर त्याचं एक विजन घेऊन चालतो. ही जी फिल्म आहे घबाडकुंड, हे डिरेक्टरचं विजन आहे. म्हणजे आमचे प्रीतम एस के पाटील सर डिरेक्टर आहेत फिल्मचे, त्यांचं विजन आहे. तर त्या विजनला सपोर्टिंग अटमॉस्फिअर, सपोर्टिंग एन्व्हायरमेंट तयार करून देणं हे असोसिएट डिरेक्टरचं काम असतं. तेच केलं मी.
0: सर खरं म्हणजे चित्रपट जेव्हा एखादा व्यक्ती बघतो आणि तो एक प्रेक्षक म्हणून बघत असतो, आणि बऱ्याचदा काय होतं ना, चित्रपट बघताना आपण अनुमान लावत असतो की आता पुढे हे होणार बरं का, पुढे ते होणार, पण बऱ्याचदा काय होतं चित्रपटामध्ये वेगळंच काहीतरी घडून जातं आणि ते अनपेक्षित असतं, आणि असंच या चित्रपटामध्ये देखील झालेलं आहे. तर चित्रपटामागे किंवा चित्रपट शूट करताना अनेक गोष्टी घडत असतात ज्या खूप महत्वाच्या असतात, म्हणजे अडचणी येतात, मजा मस्ती पण होत असते, तर अशा मोठ्या अडचणी काय आलाय हा चित्रपट करत असताना?
1: अडचणींचं बोलायचं झालं तर मराठीमध्ये एक गोष्ट असते की आपण कितीही व्हिज्युअलाइज गोष्टी केल्या ना, तर त्याला सपोर्टिव्ह, टेक्निकली सपोर्ट तेवढासा नसतो, किंवा बजेट वाईज पण आपण तेवढंसं एक्सपांड करू शकत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये ऍक्च्युली खूप चॅलेंजेस येतात. कारण हिंदीमध्ये एखादी गोष्ट साकारायची म्हटलं तर त्याला बजेट असतं, ते आपण साकारू शकतो सहज, पैसे घातले की होतात गोष्टी. पण मराठीमध्ये त्याच गोष्टी साकारायला, लो बजेटमध्ये साकारायला चॅलेंजेस येतात, आणि त्या चॅलेंजेसकडे आम्ही संधी म्हणून पाहिले सगळ्या चॅलेंजेसकडे. म्हणजे आमच्या पूर्ण टीमचीच वृत्ती आहे, टीमचा स्वभाव आहे, टीमचं नेचरच असं आहे की येऊ दे चॅलेंजेस, आम्ही आहोत. अशा प्रकारे सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट केल्या
0: म्हणजे चॅलेंजेस जेवढे येतील तेवढं चांगलं काम होईल हे मात्र नक्की.
1: जसं की आता बघा पाऊस पावसाळा सुरू झाला होता नेमका शूटच्या वेळेस त्या आणि आपलं जसं तुम्हाला माहिती की जवळजवळ 70% आपलं सेट बांधलाय आपण
0: हो
1: आणि उरलेलं जे 25-30% आहे ते रिअल लोकेशनवर आहे तर सेटवर तसा तितकासा प्रॉब्लेम आला नाही कारण प्री वर्क आपलं स्ट्रॉंग होतं पण पाऊस नॅचरल कॅलॅमिटी आहे तर त्याला ते आपल्या हातात नसतं तसं काही इश्यूज झाले की पावसामुळे आणि गावाकडे शूट होतं तर रस्ते नव्हते वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी होत्या पण त्या खूप आनंदाने हसत खेळत त्याच्यावर मात करत करत शूट केलं ते.
0: आता जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही तुमचा सेट बांधलेला आहे तर 10,000 ते 18,000 स्क्वेअर फूटचा आपला सेट तुम्ही बांधलेला आहे तर त्या सेटवर काम करताना कशी मजा आली कारण स्वतः सेट बांधणं किंवा काही काही अडचणी मग सेटवर काम करताना लक्षात येतात की अरे हे असं नको होतं असं हवं होतं तर असं काही झालं का?
1: नाही नाही तसं बिलकुलच झालं नाही. मुळात मी मुद्दा सांगतो कसं असतं दोन गोष्टी असतात लोकेशनच्या एक तर आपण सेट बांधतो आपल्याला हवं तसं आणि दुसरं असतं रिअल लोकेशन. तर रिअल लोकेशनला काय करावं लागतं लोकेशननुसार आपल्याला गोष्टी एक्झिक्यूट कराव्या लागतात मग शॉर्ट्स असतील शॉर्ट डिव्हिजन असेल किंवा ओव्हरऑल ट्रीटमेंट असेल आणि सेट जर आपला असेल तर आपण आपल्याला जसं पाहिजे जसं एक्झिक्युशन आपण व्हिज्युलाइज करतोय त्यानुसार आपण सेट बांधतो त्यामुळे जास्त बेनिफिशियल आपल्याला सेट आहे आणि हीच फायद्याची बाजू जमेची बाजू म्हणता येईल फिल्मची की सेट मध्ये सेटवर आपण फिल्म शूट केली तर तसं काही प्रॉब्लेम आला नाही की असं होतं तसं होतं कारण प्री मध्येच आपलं सगळं झालं होतं की आपले फाईट सिक्वेन्स जरी असतील आता भिंती विहिरीच्या भिंती आपण थर्माकोलच्या वगैरे अशा तकला दो भिंती बांधल्या नव्हत्या कारण आपल्याला माहिती होतं फाईट सिक्वेन्स होणार आहे आर्टिस्ट धडकणार आहे भिंतीवर धडकलं भिंत तुटली भिंत पडली शूट आपलं 4-5 तास थांबावं लागणार ही आधीच कल्पना होती त्यामुळे ते इतके पक्के बनवले होते आधीच की ते पडणार नाहीत. इवन आपण तिथे पाणी पण सोडलं होतं म्हणजे 1800 स्क्वेअर फीटचा जो सेट होता त्या सेटवर पाणी पण सोडलं होतं किंवा त्या शेवटचा एक सिक्वेन्स तुला आठवतोय का बघतो भिंतीतून किंवा त्या मूर्ती होती त्याच्या तोंडातून पाणी सुटलं
0: होतं
1: तिथं पायपिंग वगैरे हे सगळं योगेश शिंगळे तुम्हाला माहित असेल आर्ट डिरेक्टर आहेत योगेश शिंगळे पण नगरचेच आहेत आपल्या अहिल्या नगरचेच आहेत खूप सारे फिल्म्स केल्यात त्यांनी त्यांच्यासाठी पण हा खूप महत्वाकांक्षी प्रोजेक्ट होता आणि त्यांनी तितक्याच समर्थपणे पेलवलंय सगळं हे सगळ्या गोष्टी तर हे सगळं प्री प्लॅन्ड होतं ना त्यामुळे तसं अडचण आलं नाही.
0: आणि सर जसं तुम्ही म्हणालात की भिंती बांधताना तुम्ही विशेष लक्ष दिलं की थर्माकॉल जे बांधलं त्या पटकन पडतील तर मग त्या पडल्या असत्या तर कदाचित असंही झालं असतं की मूवीमध्ये अतिशयोक्ती झाली असती की एकदा माणूस धडकला की भिंती पडतात जसं आपण म्हणतो की बऱ्याच मूवीमध्ये असं दाखवलं जातं की फायटिंग करताना एवढं म्हणजे एक लात मारली की माणूस त्या भिंतीत जातो भिंती पडतात ढासा येतात तर मग असंही झालं असतं तर तुम्ही या दोन्ही बाजूचा विचार केलात का त्यावेळी?
1: नाही आता ऑथेंटिसिटी ह्या अनुषंगाने आपण या गोष्टीकडे पाहू. आपण विहिरीमध्ये आहोत एक आपण सेट आहेच पण फिल्म मध्ये आपल्याला काय दिसते विहीर दिसते समजा ही भिंत आहे विहीरची तर या भिंतीच्या मागे पूर्ण माते किंवा पूर्ण सॉलिड काहीतरी असणार आहे त्यामुळे ज्या फिल्म मध्ये भिंती पडतात त्या घराच्या भिंती असतात त्या पडू शकतात पण इथे ऑथेंटिक वाटणं गरजेचं आहे इथे भिंत हल्ली तरीही ती ऑथेंटिसिटी जाणार त्यामुळं ते होणं याची पॉसिबिलिटीज ठेव म्हणजे ते नाहीच होऊ शकत अतिशयोक्ती म्हणण्यापेक्षा ते आपण म्हणतो ना हास्यास्पद झालं असतं ते.
0: सर खरं म्हणजे या मूवीमध्ये हॉरर तर मूवी आहेच थ्रिलर आहे ऍक्शन आहे सस्पेन्स आहे ह्या सगळ्याचा मिर्च मसाला एकत्र आहे पण काम करताना या सगळ्या गोष्टी एकत्र घेऊन तुम्हाला चालावं लागलं होतं तर काही तुम्हाला मजेशीर किस्से आठवतात का काही हास्यास्पद झालं होतं का शूटिंगच्या दरम्यान?
1: आमचं टोटल 28 दिवसांचं शूट होतं 28 दिवसात जवळजवळ 16-17 तास सरासरी 16 तास वगैरे काम केलं सगळ्यांनी तर 16 तास सरासरी काम करायचं 28 दिवस तर असं जर असेल परिस्थिती तर सिरियस चेहरे करून वगैरे हे काम करणं शक्य नव्हतं तर हास्य म्हणजे आपलं सगळं कॉमेडीच चालायचं सगळं कॅज्युअल सगळं आणि सगळे खूप छान प्रकारे टीमचं बॉन्डिंग आणि मिसळलेले होते एकमेकांमध्ये सपोर्टिव्ह नेचर होतं सगळ्यांचं तर ते हास्य माझं आमचं ऑल द टाइम चालायचं ते नसतं तर एवढी चांगली फिल्म होऊ शकत नाही त्यामुळे ते चालायचंच. आता किस्सा म्हणशील तर रोजचेच येत
0: आठवणीत राहणार आहे एखादा
1: आता आठवणीत आमचं कसं आमचे डिरेक्टर प्रीतम सर एक्सके पाटील तर त्यांना जातं ऍक्च्युली क्रेडिट टीमला बांधून ठेवण्याचं कारण कुठलाच टेक्निशियन 17-18 तास काम करूनही हसऱ्या चेहऱ्याने बाहेर पडणार नाही बॅकअप नंतर. तो चेहरा ताण असेल, तणाव असेल, राग असेल की मला 17 तास राबवलो, 18 तास राबवलो. पण इथे ना, इथे तुम्ही 18 तास करा, कधी कधी तर 2 शिफ्ट झाल्यात आपल्या, 22 तास, त्यानंतरही एकही टेक्निशियन सॅड फेस असा त्याचा कधीच दिसला नाही, तो हसऱ्याच चेहऱ्याने जायचा. हे सगळं कोणाला जातं श्रेय? डिरेक्टर सरांना, आमच्या प्रीतम सरांना जातं. ते खूप छान पद्धतीने बांधून ठेवतात आणि त्यांना पण दिसतं की सरांचा मोटिव्ह चांगला आहे. सरांचा मोटिव्ह हाच आहे की ही फिल्म चांगली करायची आहे, काहीतरी ग्रेट करायचं आहे, काहीतरी ग्रँड एक्सपिरियन्स ऑडियन्सला द्यायचं आहे, म्हणून हे सगळं करतायत. त्यामुळे असं ते होतं.
0: सर, या मूवीत अनेक कॅरेक्टर आहेत, तर तुम्हाला छान वाटलेलं किंवा आवडतं कॅरेक्टर कोणतं या मूवीतला?
1: आता एकाचं नाव घेतलं दुसऱ्याला, पण ठीक आहे. मी काय सांगतो, मी ऑनेस्टली सांगतो की एकाचं नाव का घेता येणार नाही सांगतो मी. कारण प्रत्येक कॅरेक्टरचा क्राफ्ट वेगळा आहे, प्रत्येक कॅरेक्टरचं कॅरेक्टरायझेशन वेगळं आहे. जसं की खंगरी आहे, त्याचं कॅरेक्टरायझेशन वेगळं आहे. रंगी आहे, रंगी स्मिता अंजुटे आहेत, त्यांनी पहिल्यांदा म्हणजे त्यांचं पदार्पण आहे, त्यांच्या पदार्पणातच एवढ्या छान पद्धतीने साकारले ते पात्र की कुणी म्हणणार नाही की यांचा हा पहिला सिनेमा आहे. शशांक सर आहेत, शशांक शेंडे, त्यांनी खूप छान पद्धतीने क्राफ्ट मेंटेन केला आहे. संदीप दादा आहे, संदीप पाठक, त्यांनी पण एकदम छान पद्धतीने त्यांचं कॅरेक्टर उभं केलंय. तर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने पेलवलंय फिल्मचं, हे म्हणू शकतो धनुष्य वगैरे म्हणतो ना आपण, ते तसं ते प्रत्येकाने पेलवले. प्रत्येकात मध्ये व्हेरिएशन आहे, कुणी मोनोटोनस नाही, कुणी कुठलेच कॅरेक्टर रिपीट वाटत नाही की हे सेम वाटतात दोन, असे गोष्टी प्रत्येक कॅरेक्टर. त्यामुळे मी असं एकाला बाहेर नाही काढू शकत की हा चांगला आहे किंवा हा ॲव्हरेज आहे असं.
0: सर, आणि खरं म्हणजे मूव्हीसाठी किंवा तुम्ही मूव्ही करत असताना किंवा ते चित्र उभं करत असताना, जसं तुम्ही म्हणाले की प्री प्लॅन खूप महत्वाचा होता किंवा असतो कोणत्याही चित्रपटासाठी, तो प्री प्लॅन करताना तुम्हाला कोणतं कॅरेक्टर महत्वाचं वाटत होतं आणि हायलाइट करायचं होतं?
1: अगेन तिथंच येतो उत्तर, तिथे जातं की आपण सगळ्याच बाजूने विचार करत होतो कॅरेक्टरचा. इस्पेशली विहिरीत उतरणारे जे 5 जण होते, 6 जण म्हणून आपण, बकरी पण होते, ती पण महत्वाचं कॅरेक्टर. हे सगळे 5-6 जण ना यांच्यावर जास्त लक्ष दिलं असं म्हणता येईल, याचा अर्थ बाहेरच्यावर नाही दिलं असं नाही, पण यांच्यावर विशेष दिलं कारण यांचे लुक वेगळे होते. फिल्म कंटेम्पररी होती पण त्यांचे लुक वेगळे होते, त्यांचा अपिअरन्स वेगळा होता. तर त्यामुळे याचं पण उत्तर जनरलाइज, मी असं स्पेसिफिकली कोणाचं असं नाही करत आहे की सगळे एकच, सगळे सेमच,
0: म्हणजे सगळ्यांची तेवढंच कॉन्ट्रीब्युशन आहे की मूव्हीसाठी.
1: हो हो, ऑब्व्हियसली सगळ्यांचं, टेक्निशियनचं पण तेवढं आहे, सगळ्या आर्टिस्टचं पण तेवढं आहे. एक जण कमी पडला, एक जण जर आपण म्हणतो की एक जण जर त्याचं पूर्णपणे जे स्किल आहे तो युटिलाइज करू शकला नाही, तरी ते पडद्यावर दिसतं, तरी त्याचा परिणाम फिल्मवर होतो.
0: सर, मूवीचं नाव आहे घबाडकुंड, हे नाव कसं सुचलं?
1: नावाचं आता बघा, आधी ना नावाचे पण बरेच टप्पे आहेत. आधी फक्त एक सरांना एक कन्सेप्ट सुचली होती, एकाच ठिकाणी विहिरीमध्ये वगैरे काहीतरी सोनं वगैरे असं एक होती, एक कन्सेप्ट, एक रॉ कन्सेप्ट होती. तर आधी वर्किंग टायटल आमचं होतं घबाडा, घबाड वर्किंग टायटल होतं. त्यानंतर ते थोडस फिल्म डेव्हलप होत गेली तर मायाकुंड हे एक टायटल दिलं होतं. त्यानंतर मग डेव्हलप होत गेली तर घबाड थोडं वीक वाटायला लागलं आणि मायाकुंड पण थोडस कॅची नव्हतं वाटत, तर मग ते घबाड कुंड आलं समोर. आणि ते आहेच ना, कुंड म्हणजे आपली विहीर आणि घबाड घेऊन बसलेलं कुंड, घबाड कुंड
0: म्हणजे काहीतरी ठेवलंय त्याच्यामध्ये ते घबाड. सर, खरं म्हणजे संदीप पाठक, देवदत्त नागे, कुशल बद्रिके यांच्यासोबत तुम्ही काम केलंय आणि हे खूप मोठे कलाकार आहेत. या सगळ्या कलाकारांसोबत काम केलेलं आहे, अनेक अनुभव आले असतील. प्रीतम सरांसोबत तुम्ही काम केलं, तर त्यांच्यासोबत काम करताना त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य कसं तुम्हाला जाणवले आणि काय काय शिकायला मिळालं?
1: सगळ्यात जास्त शिकायला मिळालं मला प्रीतम सरांकडून. अगेन तोच मुद्दा आपला की टीम हँडलिंग कसं करायचं, ती छानपणे, कारण मी मागे पण फिल्म केल्यात पण अगेन ते त्रासलेले चेहरे, एकदा जरी लेट झाला तरी नको वगैरे असं, पण इथे तसं काहीच घडत नव्हतं. टीम मॅनेजमेंट खूप छान पद्धतीने आणि खूप केअरिंग आहे सगळ्यांचं, म्हणजे ते सगळ्यांना समान वागवतात. म्हणजे कोणी स्पॉट बॉय जरी असेल तर त्याला आरे तुरे वगैरे, आरे तुरे म्हणजे आरे तुरे तर आपण जनरली करतोच, प्रेमानेच करतो, पण त्याला कधी चुकीची वागणूक वगैरे कधीच नाही, कधीच नाही. मग ते स्पॉट बॉय पण तेवढेच तळमळीने आत्मीयतेने काम करतात. तर हे शिकायला मिळालं. आणि कलाकारांचं म्हणशील ना तर प्रत्येक जणात काही ना काही आहे जे आपण घेऊ शकतो, जे आपण आपल्या लाईफमध्ये, म्हणजे नॉट फिल्म मेकिंग, फक्त फिल्म मेकिंगचं म्हणत नाही मी, की आपल्या लाईफमध्ये पण अप्लाय करू शकतो. अशा गोष्टी प्रत्येक कलाकारामध्ये सापडल्या, तशा सापडतातच. म्हणजे आपण बाहेर जरी फिरलो कुठे तरी आपल्याला ह्या गोष्टी सापडतात. पण हे सगळे ग्रेट आहेत, म्हणजे हे जे कलाकार आहेत ना, यांनी खूप छान पद्धतीने सपोर्ट नाही म्हणता येणार, कारण त्यांनी पण तेवढंच जीव लावला फिल्मला, तेवढंच जीव लावलाय जेवढा डिरेक्टर सरांनी किंवा आम्ही लावला, तेवढंच त्यांनी पण जीव लावलाय फिल्मला.
0: सर सगळ्यात छान बॉन्डिंग कोणासोबत झाली होती तुमची?
1: माझं प्रीतम सरांसोबत सगळ्यात छान बॉन्डिंग आहे. त्या बॉन्डिंगला म्हणतो ना आपण की त्याला कोणी टच करू, त्याला आपण म्हणतो ना की दुसरं कोणासोबत झालं पण नाही आधी आणि होईल असंही वाटत नाही, एवढं छान बॉन्डिंग सरांसोबत आहे.
0: सर जसं मगाजपासून तुम्ही म्हणता आहात की प्रीतम सरांनी टीम मॅनेजमेंट खूप छान केलं, किंवा मग कधीच थकलेले चेहरे आपल्याला समोर दिसले नाही, पण एक पॉइंट असा येतो की माणूस थकतो, मग त्यावेळी तुम्ही काय करायचात, कशी मजा मस्ती करायचं?
1: त्यावेळेस मजा मस्ती म्हणजे सरांचं सांगतो, सरांचं विजन एकतर स्ट्रॉंग आहे की म्हणजे एक दिग्दर्शकाची जी पकड असते ना स्टोरीवर, ती जशी असायला हवी तशी आहे अगदी. तर खूपच स्ट्रॉंग आहे विजन सरांचं, स्ट्रॉंग आहे त्यांची निर्णय क्षमता ही खूप चांगली आहे. म्हणजे एखादा निर्णय घ्यायला त्यांना, योग्य निर्णय घ्यायला त्यांना खूप वेळ लागत नाही, खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप क्रिएटिव्हली एक्झिक्यूट करतात सीनला. म्हणजे एकच सीन आहे ज्याला आपण एक साध्या पद्धतीने करू शकतो किंवा एक खूप वेगळ्या पद्धतीने करू शकतो, तर ते वेगळ्या पद्धतीने करण्यात माहिर आहेत. ओके, प्रश्न काय होता?
0: थकलेले चेहरे जर असतील तर तुम्ही कशा प्रकारे मजा मस्ती करायचात आणि ते?
1: थकलेले चेहरे असतील ना तर आमच्याकडे ना एक पान आईस्क्रीमचं कल्चर होतं सेटवर. म्हणजे सेटवर कल्ला असायचा पूर्ण, आमच्या पूर्ण वेळ कल्ला, रात्री 4 वाजता पण सगळे झोपलेले इकडे तिकडे, आमच्या सेटवर मात्र कल्ला असायचा की पान कल्चर असं की समजा एक दिवस काय झालं, एक जणांचा डोळा लागला डोळा लागला, सगळे त्या भोवती गोळा झाले, जमा झाले. तो उठला, बघितलं त्याने सगळे जमा झाले, तो उठला रे उठला की फुल कल्ला चालला, फुल कल्ला. आणि मग सर घोषणा करायचे की या व्यक्तीकडून सगळ्या क्रूला पान,
0: अच्छा
1: या व्यक्तीकडून सगळ्यांना आईस्क्रीम. आम्ही इतके पान आणि इतके आईस्क्रीम खाल्लेत, फक्त झोपलं नाही, बाकी कुठल्याही गोष्टी, काही एखाद्याने खूप चांगली गोष्ट केली, समजा एखाद्याने एखादा सेटिंग बॉय असेल त्यांनी खूप चांगलं काहीतरी गोष्ट केली, तरी टाळ्या याच्याकडून सगळ्यांना पान. बरे, हे करताना सगळ्या आनंदाने द्यायचे पण, कारण ते खूप छान बॉन्डिंग होतं. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे ना काम करतोय आपण हे कोणाला जाणवत नव्हतं, आपण फक्त एन्जॉय करतोय, पार्टी करतोय आणि फिल्म घडते असं काहीच ते होत होत.
0: म्हणजे पानाची आणि आईस्क्रीमच्या इतक्या पार्ट्या घेतल्यात की आता ते काय म्हणूयात की त्याची सवय व्हायला लागली काय असं होईल आता तुम्हाला. पण चहाचं काय हो, चहावर पण बरेच जणांचं प्रेम असतं, मग चहा व्हायचा की नाही?
1: चहा तर कंटिन्यूअस लागतो सेटवर, चहा तर लागतो, चहाशिवाय किक म्हणतो ना आपण, ते किक नाही बसत, चहा लागतो. म्हणजे चहा, बऱ्यापैकी फिल्म मेकर चहा लव्हर आहेत, मी पण आहे, प्रीतम सर पण आहेत, मी सगळेच आहेत बऱ्यापैकी सेटवर, जर 90% लोक चहा लव्हर आहेत. तर रात्री शूट म्हणलं चहा तर मस्ट आहे,
0: जागरण करावं लागतं
1: 4 वाजता, हा चहा तर मस्ट आहे. तर चहा इज अ इंटिग्रल पार्ट म्हणू शकतो आपण.
0: सर हा जो चित्रपट आहे म्हणजे सिनेमॅटिक युनिव्हर्सचा पहिला भाग आहे आणि पुढच्या भागामध्ये वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहेत, तर थोडीशी हिंट द्या असं मी म्हणेन.
1: हिंट म्हणजे आता काय आहे, यातलेच लिंक्स वापरून, यातलेच कॅरेक्टर्स वापरून आपण स्टोरी पुढची आणणार आहोत. तर हिंट द्यायला अडचण अशी आहे की ही वेळ नाही हिंट द्यायची. हिंट मिळणार तुम्हाला 100% मिळणार आणि पुढची जी असेल ती याच्यापेक्षा खूप चांगली असेल, हे मात्र सांगू शकतो
0: सर. आणि खरं म्हणजे याचा संबंध अल्लाड पल्लाडशी देखील येतो, तर तो कशा प्रकारे येतो आणि कशा प्रकारे तुम्ही त्यांचं जॉईन केलं की अल्लाड पल्लाड वरून डायरेक्ट इकडे?
1: तर दिले नावाचं कॅरेक्टर आहे, संदीप सरांनी केलंय ते. तर त्या कॅरेक्टरला आपण बाहेर काढून काही लिंक्स जोडून गवाडकुंड मध्ये आणले असं आहे. मग तुम्ही आल्लड पल्लड पाहिला असेल तर तुम्हाला ते लिंक्स आपोआप समजून जातील. आता सेकंड पार्ट येईल आपला, तर त्यावेळेस पण तुम्ही गवाडकुंड पाहिला तर तुम्हाला त्या लिंक्स समजतील. त्यामुळे गवाडकुंड सगळेजण तुम्ही तर पाहिलाच आहे,
0: नक्कीच आणि
1: पाहायला हवा.
0: आणि सर खरं म्हणजे सगळ्यांना केव्हा प्रश्न पडेल, जेव्हा तो शेवटचा सीन बघतील तेव्हा अनेक प्रश्न असतात.
1: कारण काही जणांनी आल्लड पल्लड पाहिलं नव्हतं ना, ते म्हटले की शेवटचे ते का आहेत तिथे. तू मगाशीच बोलली होती की ते शेवटचे सीन मध्ये
0: गौरव
1: वगैरे का आहेत ते, तर तो आल्लड पल्लड पाहिला नाही म्हणून तुला तो प्रश्न पडलाय. तर ते लिंक्ड आहे, ज्यावेळेस आल्लड पल्लड पाहिला असेल ते खूप छान वाटेल ती गोष्ट आणि ती लिंक. त्यामुळे
0: जो सगळ्यांना प्रश्न पडलाय तो सुटेल जर तुम्ही अल्लड पल्लड पाहिला असेल.
1: अल्लड पल्लड मी पाहिलाय,
0: पण ज्यांनी जे आमच्यासारखे वेडे होते ज्यांनी बघितलं नाहीये आणि डायरेक्टली हे बघायला गेलेत, तर त्यांच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही अल्लड पल्लड पण बघा, म्हणजे जे प्रश्न आहे ते सुटतील तुमचे आणि पुढचा जो भाग आहे पार्ट आहे ते बघायला पण मजा येईल. सर आता येऊयात तुमच्याकडे, तुम्ही मूळचे नगरचे आहात आणि एक नगरचा मुलगा, नगरचा जावई, म्हणजे आता तुमचं नगरचा जावई म्हणूनच खूप मोठी ओळख झाली.
1: पुण्यामध्ये पण मला आईला नगरचा जावई असंच सगळेजण बोलवायला लागले आता.
0: तर मूळचा नगरचे एक कलाकार, एक कलावंत म्हणूया, ते जातात एकदम मूवी मध्ये काम करतात किंवा मूवींसाठी काम करतात डिरेक्टर म्हणून, असोसिएट डिरेक्टर म्हणून, तर हा प्रवास कसा होता तुमच्यासाठी?
1: मी इथेच होतो नगर डीसीएसला कम्युनिकेशन स्टडीजला, तर तिथून मी सुरू केलं. तिथून मी तिथून पासआउट झाल्यानंतर मुंबईला 2 वर्ष सिरियलला असिस्ट केलं आणि 2 सिरियल नंतर मला एक फिल्म मिळाली. फिल्म नंतर मग मी फिल्मच करत गेलो. तर होतं स्ट्रगल वगैरे होतं, पण ते एन्जॉय करायची सवय आहे पहिल्यापासून, स्ट्रगल एन्जॉय करायची सवय असल्यामुळे त्याचं काही विशेष वाटलं नाही आणि दुसरं काही करायचं पण नाही आहे, त्यामुळे हाच एक ऑप्शन आहे, ऑप्शन ठेवला रादर मी. तर छान होता प्रवास, प्रवास खूप मोठा आहे, त्याला खूप वेळ जाईल पण चांगला होता एकंदरीत प्रवास, चांगला होता, खूप चांगली माणसं भेटली आणि भेटतायत.
0: सर तसं आपल्या अहिल्यानगरकडे आता जर पाहिलं, म्हणजे पूर्वीचा अहमदनगर, तर त्याला अजूनही एवढं डेव्हलप म्हटलं जात नाही. आता चाललंय त्या विकासाच्या दिशेने, होत आहेत नवीन नवीन गोष्टी, पण एका छोट्याशा गावासारखंच अजूनही समजलं जातं, गावच म्हटलं जातं. तर एका गावातून येणारा एक मुलगा पुढे जातोय, तर त्याला अनेक अडचणी आल्या असतील, कारण की फिल्म सिटी म्हटलं की पुणे मुंबईचं नाव येतं की नगरचं नाव येत नाही, तर अशा अडचणी आल्या का काही?
1: नाही, मी काय केलं, मी स्वतःला एक बॅकवर्ड गावातून किंवा असं आलो असं कधीच प्रेझेंट केलं नाही, कारण प्रेझेंटेशन पण तेवढंच महत्वाचं आहे इकडे, कारण ते तुमचं स्किल पाहतात तिकडे, कुठून आलं ते पाहत नाही. मग आपणच मी गावाकडून आलो म्हणून शांतपणे एका कोपऱ्यात बसून राहिलो तर तुम्हाला कोणीच हात धरून पुढे नेणार नाही. आपल्याला स्वतःला पुढे यावं लागेल, स्वतःला स्ट्रॉंग प्रेझेंट करावं लागेल, तर आपण पुढे जाऊ, तर तुम्हाला जे म्हणतो ना दार खुली होतात, तशी दार खुली होतील. त्यामुळे मला तसं काही आलं नाही, कारण मी तसं काही प्रॉब्लेम येऊ दिला नाही, त्यामुळे ते आपल्याच हातात आहे. आपण जर शांतपणे बसून राहिलो तर काहीच होणार नाही, आपल्यालाच पुढे जाण्यासाठी आपल्याला लढावं लागेल, बेसिकली आपल्यासाठी कोणी लढणार नाहीये.
0: जे आपण म्हणतो की आपली लढाई आपण स्वतःच लढायची असते. सर खरं म्हणजे तुमचा मराठीतला सगळ्यात आवडता चित्रपट कोणता आहे?
1: मराठीतला सगळ्यात आवडता चित्रपट सांगायचं झालं, मला यांचे सुमित्रा भावेंचे सगळे चित्रपट आवडतात.
0: का
1: जर सांगायचं गेलं ना, जसं नितळ झाला, कासव झाला, डीठी झाला, तर त्या आता नाही आहेत त्या, पण त्यांनी जे काही सिनेमे केले ना, तर ते भावनेची गुंतागुंत इतक्या चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करायच्या ना त्या, सुनील सुकथनकर सर असतील किंवा सुमित्रा भावे, खूप चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करायच्या, की ते भावनेच्या अगदी गाभ्याशी जायच्या, इतक्या गाभ्याशी जायच्या की ते आपल्याला रिलेट व्हायचं. जेव्हा सिनेमा रिलेट होतो ना तेव्हा तो सिनेमा आपला वाटतो, आणि मला त्यांचा प्रत्येक सिनेमा आपला वाटतो, म्हणून मला ते आवडतं.
0: सर भविष्यामध्ये जर सुप्रसिद्ध ऍक्टर सोबत, अभिनेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळत असेल तर कोणासोबत करायला आवडेल?
1: असं याचा विचार नाही केला मी कधी. विचार नाही केला, म्हणजे असं खूप स्पेसिफिक नाही होता येणार मला या प्रश्नासाठी, नाही होता येणार मला आवडेल असं, पण स्पेसिफिक नाही होता येणार.
0: आणि सर, गबाडकुंड पाहून प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया होत्या?
1: आता गबाडकुंड रिलीज झाल्यानंतर आम्ही थिएटर व्हिजिट पण करतोय, तर कम्युनिकेशन होतं, एक चांगली गोष्ट आहे की प्रेक्षकांसोबत कम्युनिकेशन होतंय. हे का करतोय की आपण केलेलं जे प्रोडक्ट आहे, आपण केलेली फिल्म आहे, लोकांना कशी वाटते काय वाटते हे आपण सोशल मीडियावर तर समजतच आहे, मेसेज कॉलमध्ये वगैरे समजतच आहे, पण प्रत्यक्ष त्यांच्यात जाऊन त्यांचा अनुभव घेणं हे गरजेचं आहे. तर खूप चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत, खूप एन्जॉय करतात लोक, खूप आत्मीयतेने कम्युनिकेट करतायत म्हणजे आपल्यासोबत, आमच्यासोबत, की ही असं हे तसं, स्क्रीन डिस्कस करतायत, कॅरेक्टर डिस्कस करतायत, नेक्स्ट पार्टविषयी प्रत्येक वेळेस विचारणा करतायत, कारण हे त्यांना आवडलंय. ऍक्शन सीन्स किंवा VFX असेल किंवा BGM असेल, अभिनय सर आहे त्यांनी BGM केलंय, BGMची पण खूप तारीफ होते, सेट्सची तारीफ होते, योगेश इंगळे केलं, सेट्सची पण खूप तारीफ, योगेश कोळींचं सिनेमॅटोग्राफी आहे त्याची पण खूप तारीफ होते. आणि ऑब्व्हियसली ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन पिक्चर एक्झिक्यूट करणारे आमचे दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील सर, त्यांची पण खूप तारीफ, पर्सनली तारीफ करतायत लोक ते, म्हणजे आपण म्हणतो ना पिक्चर कसा आहे, पिक्चर चांगला आहे एवढ्यापर्यंत ते थांबत नाही, सिनेमॅटोग्राफी बद्दल बोलतायत, ते VFX बद्दल बोलतायत, म्हणजे टेक्निकल एलिमेंट्स बद्दल लोक बोलतायत. तर हे खूप छान वाटतं की म्हणजे वाटतं की आपला ऑडियन्स आता खरंच चांगल्या अर्थाने विचार करायला लागलाय, त्यामुळे आपली फिल्म मेकर म्हणून आपली जबाबदारी पण वाढली की आपण पण त्या गोष्टींना खूप अधिक चांगल्या प्रकारे प्रेझेंट केलं पाहिजे.
0: सर, खरं म्हणजे हा जो चित्रपट आहे ना, त्याला प्रत्येक वर्ग पाहतोय, म्हणजे युवा वर्ग पाहतोय, एज जे आहेत ते पाहत आहेत, तसंच लहान मुलं देखील पाहत आहेत, म्हणजे सगळ्यांसाठी तो एकदम सोयीस्कर झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. तर तुम्ही मूव्ही बनवताना याचा विचार केला होतात का की सगळ्या वर्गांसाठी हा एवढा सोयीस्कर व्हायला हवा?
1: हो नक्कीच, युनिव्हर्सल सर्टिफिकेट असतात आपले फिल्मचे, युनिव्हर्सल असतात, ॲडल्ट असतात, तर युनिव्हर्सल फिल्म करायची या हिशेबानेच आम्ही करत होतो. त्यामुळे फक्त हॉरर असा हा सिनेमा नाही आहे, काही जण फक्त हॉरर म्हणतात पण हॉरर हा सिनेमा नाही आहे, हा सिनेमा सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे, हॉरर एलिमेंट्स पण आहेत त्याच्यामध्ये, कॉमिक एलिमेंट्स पण आहेत त्याच्यामध्ये, फॅमिली ड्रामा पण आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे तो पहिल्यापासूनच सगळ्या वयोगटातल्या प्रेक्षकांनी पाहावा ह्या हिशेबानेच तो बनवला होता आपण, आणि पाहतायत सगळे.
0: सर, जेव्हा मूवी सगळा तयार झाला, सगळा तुम्ही जेव्हा पहिल्यांदा तयार झालेला मूवी पाहिला, तुम्ही किंवा सेट करणाऱ्यांनी किंवा मग जे तुमच्या सोबत होते कलाकार असतील, डिरेक्टर असतील, तर तुमच्या प्रतिक्रिया काय होत्या? किंवा ते म्हणतो ना चेहऱ्यावर दिसतं, तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर काय भाव होते?
1: ब्लॉकबस्टर, ब्लॉकबस्टर.
0: म्हणजे तुम्ही होतात तेवढे समाधानी होतात? छान. तर सर, जसं की मी मगाशी पण म्हणाले, तुम्ही हिंट काही देणार नाही आहात, तर पण काहीतरी असं की कधी येईल, कधीपर्यंत आम्हाला वाट बघावी लागेल, असं काहीतरी आम्हाला सांगा.
1: नाहीच, काम चालू आहे त्याचं, काम चालू आहे, त्याची डेट पण अनाऊन्स होईल, थोडक्यात होईल, पण आता लगेच ते नाही करता येणार, पण होईलच, एवढ्यातच डेट पण अनाऊन्स होईल आणि काहीतरी येईल.
0: सर, खरं म्हणजे जसं मगाशी पण तुम्ही म्हणालात की गबाडकुंड हे प्री प्लॅन होतं, एक स्वप्न होतं, आणि खरं म्हणजे हे स्वप्न आता तुमचं अस्तित्वात उतरलंय, तर कसं वाटतंय?
1: गबाडकुंड हे स्वप्न होतं, पण गबाडकुंड फक्त बनवणं हे स्वप्न नव्हतं, तर बनवलेलं गबाडकुंड प्रत्येक महाराष्ट्रातल्या किंवा महाराष्ट्राबाहेरच्या प्रेक्षकांनी पाहावं, त्याला प्रेम द्यावं, आणि मुळात त्यांनी आपल्याला प्रेम द्यावं इतपत आपण काहीतरी त्यांना बनवून द्यावं, त्यांच्यासमोर प्रेझेंट करावं हे स्वप्न होतं. थिएटरमधून बाहेर पडताना प्रत्येक जणाच्या चेहऱ्यावर समाधान असावं की आपण मराठीमध्ये खूप छानसं असं काहीतरी पाहून बाहेर पडलोय, हे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर असावं हे आमचं स्वप्न होतं, आणि ते स्वप्न पूर्ण होतंय, त्यामुळे खूप आनंद होतोय की चला आपण काहीतरी चांगलं देऊ शकतोय.
0: तुमच्या आता हातात काय काय प्रोजेक्ट आहेत?
1: याच युनिव्हर्सचा एक आहे नेक्स्ट पार्ट, आणि सध्या त्याच्यावरच काम चालू आहे, सध्या त्याच्यावरच जास्त फोकस आहे, बाकी छोटे मोठे चालूच आहे, कॉर्पोरेट फिल्म झालं, शॉर्ट फिल्म झालं, मी एक शॉर्ट फिल्म पण केली आता एवढ्यामध्ये, त्यामध्ये एक 12 मिनिटाचा सिंगल शॉर्ट असणारी एक शॉर्ट फिल्म आहे, आपले अहिल्यानगरचे सगळे कलाकार आहेत,
0: अरे वा,
1: आणि 1980चा सेटअप आहे, आणि चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट झाली, शूट झाली चांगली, पोस्ट प्रोडक्शन चालू आहे त्याचं.
0: थीम काय आहे?
1: थीम 1980चा सेटअप आहे, आणि हेच आपण जे आत्ताच्या काळामध्ये जे मोबाईल किंवा टी व्ही किंवा ह्या गोष्टी आपण इंटरनेट याच्याशी याच्यात एवढं गुरफटून गेलो की आपल्याला जे सुंदर आहे जे सुंदर जगणं आहे ते विसरत चाललोय त्याच्यावर येते.
0: नक्कीच सर, आज आपल्या रेडिओ नगरच्या माध्यमातून तुम्ही जे प्रेक्षक आहेत जे आपला घबाडगुंट पाहत आहेत किंवा मग आमचे श्रोते असतील त्यांना काय सांगाल?
1: मी हेच सांगेल की घबाडगुंडच्या निमित्ताने आम्हाला म्हणजे आमच्या आधी घबाड लागलं आहे आणि आमचं घबाड काय आहे तर हे प्रेक्षक आहेत जे पाहत आहेत आणि त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद, खूप खूप थँक्यू की तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स देताय फिल्मला आणि तुमचा हा रिस्पॉन्स पाहून आम्हाला एक उर्मी येते, एनर्जी येते की आपण अजून काहीतरी चांगलं केलं पाहिजे आणि येस अजून काहीतरी चांगलं तुमच्या पुढ्यात आम्ही आणणार आहोत.
0: नक्कीच हा चित्रपट बघून तर आम्ही वाट पाहतोय पुढच्या भागाचे आणि त्याचबरोबर नक्कीच काहीतरी वेगळं आगळं असणार आहे यामध्ये. आणि सर खरं म्हणजे या सगळ्या तुमच्या कामांच्या व्यापातून तुम्ही आज वेळ काढलात, आमच्याशी गप्पा मारलात आणि मूव्ही तर पाहतो आहोत, मूव्ही तर छान वाटते आणि काय असताना समोर पाहिलेल्या गोष्टी छान वाटतात, मग त्याच्यात आपण चुकाही काढतो पण मागे खूप कष्ट झालेले असतात त्याच्यासाठी आणि खूप गोष्टी घडलेल्या असतात ते जाणून देखील मजा आली आज. आणि खरंच खूप खूप धन्यवाद तुम्ही आलात आणि मी तर म्हणेल पुन्हा ही तुमचा नेक्स्ट पार्ट जेव्हा येईल तेव्हा या आणि अशाच गप्पा पण मारूया.
1: डेफिनेटली खूप खूप थँक्यू रेडिओ नगर 90.4 FM, मला इथे बोलवलं तुम्ही आणि खूप छान प्रकारे कम्युनिकेशन केलं, सो थँक्यू सो मच.
0: येस थँक्यू सर.
1: थँक्यू.
0: श्रोते हो, आताच आपण घबाडकुंड या भयपट आणि थरारपटाचे असोसिएट डिरेक्टर अजय येणारे यांच्याशी गप्पा मारल्यात. आता वेळ झालीय तुमचा निरोप घेण्याची, पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: के तहत रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमसा
1: माळे चमळ मध कोण ग उभी
2: राखण करते मेरा वजी
1: माळे चमळ मध कोण ग उभी

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पूर्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली. अहिल्या नगरकरांनो सांगा, माणुसकी आपली कुठे हरवली. हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे. आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात. तुम्ही ठरवा आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: स्नेहालयाच्या माध्यमातून मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन सादर करत आहे रेडिओ नगर 90.4 FM. अभिवाचन केलं आहे रीमा सदाशिव अमरापूरकर यांनी. आज ऐकूयात भाग 11.
1: प्रकरण 6 प्राजक्ता. स्वामी विवेकानंद म्हणतात, संपूर्ण आयुष्य म्हणजे स्वप्नांची मालिकाच आहे. मात्र मी सावधपणे स्वप्न बघावीत एवढीच माझी महत्वाकांक्षा आहे. प्राजक्ता गिरीशला 1995 भेटली, त्यावेळेला ती नगरमध्ये नवीनच आलेली होती. साहित्यात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून नुकतीच नोकरीला लागली होती आणि त्याच वेळेला PhD ची पण तयारी सुरू केलेली होती. तिचा कामावर जाण्याचा रस्ता गिरीशच्या घरावरून म्हणजेच बिल्वदलवरून जात होता. ती जाता येता बघायची की तिथे एक मोठी दाढी वाढवलेला तरुण बरीच लहान लहान मुलं आणि काही आजारी दिसणाऱ्या स्त्रियांसोबत धावपळ करताना दिसायचं. ते घर नेहमी अनेक प्रकारच्या मुला माणसांनी गजबजलेलं दिसायचं. तिनं तिथे एक दाट पांढऱ्या केसांच्या वयस्कर माणसालाही पाहिलेलं होतं आणि त्याच्याशी साम्य असलेल्या एका खूप उंच तरुणाला पण पाहिलं होतं. हे दोघं नेहमीच व्यवस्थित पोशाखात असत, पण तो दाढीवाला तरुण मात्र नेहमी गबाळ्या अवतारात दिसे. काहीतरी वाहून नेताना, खाऊची पाकिटं, मक्याची कणसं, खारे शेंगदाण्याच्या पुड्या असं काहीतरी नेताना तो दिसायचा. तिथून जाताना तिला कायम कुतूहल वाटायचं, कोण असावीत ही माणसं आणि दररोज काय चालत असेल या घरात, इतकी लहान लहान मुलं आणि ह्या बायका कोण असतील. या प्रश्नाचा तिनं स्वतःच शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा तिला समजलं की त्या दाढीवाल्या तरुणाचं नाव गिरीश कुलकर्णी असून तो एक शरीर विक्रय करणाऱ्या महिलांच्या वस्तीजवळ त्यांच्या मुलांसाठी पावशाळा चालवतो. त्याच्या घरात राहणाऱ्या सगळ्या बायकांना HIV ची लागण झालेली असून त्यांना TB ची औषधं सुरू आहेत. लोकांकडून तिला कळलं की गिरीश हा त्या देखण्या वयस्कर गृहस्थांचा थोरला मुलगा आहे आणि ते गृहस्थ नगरच्या एका महाविद्यालयात शारीरिक शिक्षणाचे मुख्य अध्यापक होते. तो दुसरा खूपच उंच मुलगा गिरीशचा धाकटा भाऊ होता. तिला नेहमी बरेच तरुण आणि तरुणी बिल्वदलमध्ये संध्याकाळच्या वेळेस येताना दिसत. हे गिरीशच्या पावशाळेत शिक्षक म्हणून विनावेतन काम करायचे. एकदा नेहमीसारखी ती बिल्वदलवरून चाललेली असताना गिरीश तिच्याकडे पाहून हसला. तिनंही त्याच्याकडे बघून स्मितहास्य केलं. तिथेच त्यांच्या नशिबाच्या गाठी बांधल्या गेल्या. हळूहळू ते एकमेकांशी बोलू लागले. एक दिवस गिरीशनं तिला कॉफीसाठी घरात बोलावलं. तिथं त्यानं त्याच्या आईवडिलांशी आणि 20-21 वर्षांचा असलेला धाकटा भाऊ मनीष यांच्याशी ओळख करून दिली. पुढे कधीतरी गिरीश तिला नगरचा भुईकोट किल्ला दाखवण्यासाठी घेऊन गेला आणि तिथेच तिला सांगून टाकलं की ती त्याला खूप आवडते. प्राजक्ता अगदी सरळ स्वभावाची. तिनं त्याला स्पष्ट सांगितलं, असं असेल तर तू माझ्या घरी येऊन आईवडिलांना भेट, मला मागणी घाल आणि मग आपण लग्न करू. गिरीश म्हणाला, हो तसंच करतो, आणि त्यानं अगदी तसंच केलं. ही गोष्ट तिला भावली. कसली लपवाछपवी नाही की दिरंगाई नाही. 1997 त्यांचं लग्न झालं. त्यांच्या लग्नपत्रिकेत एक वेगळीच विनंती करण्यात आलेली होती, कृपया आहेर म्हणून भेटवस्तू आणू नयेत, रोख रक्कम आहेर म्हणून द्यावी, त्याचा विनियोग आमच्या मुलांच्या अन्नासाठी केला जाईल. मी प्राजक्ताला प्रत्यक्ष भेटले तेव्हा तिला विचारलं, त्या एड झालेल्या बाईला गिरीशनं उचलून घेतलं तेव्हा तुला काय वाटलं ग? तिनं सांगितलं की ती विस्मयचकित झाली, अगदी चाट पडली की तो आपल्या कामाशी किती समरस झालाय. जिथे भीती, किळस, असुरक्षितता आणि धास्ती असं बरंच काही वाटण्याची शक्यता होती, तिथे क्षणाचाही विलंब न करता त्यानं पुढे होऊन ती कृती केली. ती म्हणाली, आमच्या लग्नाला 20 वर्ष झाली, तरी त्या घटनेबद्दल मला वाटणारं आश्चर्य आजही कायमच आहे आणि ते कायम राहणार आहे. प्राजक्ता अगदी ठराविक साच्याच्या मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबातून आलेली मुलगी होती. तिला त्यावेळी अजिबात कल्पना नव्हती की ती एका माणसाच्या नाही तर वादळाच्या गळ्यात वरमाला घालतीये. साखरपुडा झाल्यानंतर लोक तिच्या वडिलांना जाऊन भेटले आणि त्यांना सावध केलं की गिरीश मुलगा म्हणून चांगलाच आहे, पण चार चौघांसारखा नवरा म्हणून तो कधीच वागणार नाही, कारण तो शरीर विक्रय करणाऱ्या महिला आणि त्यांची मुलं यांची काळजी घेण्याच्या कार्यात इतका रममाण झालेला आहे की तो स्वतःचा सगळा वेळ त्या लालबत्ती भागातच घालवतो. त्यानं तत्वज्ञान विषयातलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असलं आणि राज्यशास्त्रात PhD मिळवण्यासाठी तयारी करत असला तरीसुद्धा तो चांगला नवरा होऊ शकणार नाही. अहो, ज्या मुलानं जाहीरपणे सगळ्यांना हे सांगूनच टाकलेलं आहे की त्या शरीर विक्रेत्यांच्या वस्तीतले सगळे लोक म्हणजे माझे कुटुंबीय आहेत, तो एखाद्या मुलीकरता सुयोग्य वर कसा असू शकतो? नवी नवरी असतानाच प्राजक्ताच्या लक्षात आलं की तिचं लग्न निसर्गातल्या एका ऊर्जा स्रोताशी झालंय. सासरच्या घरात बरीच माणसं होती, आजे सासूबाई, सासूबाई, सासरे आणि दीर मनीष. शिवाय घरात पुष्कळ लहान मुलं आणि काही शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रिया होत्या. त्या लहान मुलांना सांभाळण्याचं काम करायच्या. लवकरच प्राजक्ता त्या सगळ्या बायकांना ओळखू लागली. प्रत्येकीच्या गतायुष्याची कहाणी वेगळीच होती. एक अजाण वधू होती आणि आपल्या आक्रमक छळवादी नवऱ्यापासून पळून आलेली होती. एकीला सासरच्या माणसांनी अगदी लहान वयातच घराबाहेर हाकललेलं होतं. एकीवर बलात्कार झालेला होता. एक बालविधवा होती आणि एकीला लग्नाआधी दिवस गेले म्हणून आईबापांनीच घरातून हाकलून दिलं होतं. या सगळ्याजणी अखेर शरीर विक्रयाच्या व्यवसायात येऊन पडल्या होत्या, काही स्वखुशीनं आणि काही पळवून आणलेल्या. त्या सगळ्यांना HIV बाधा झालेली होती आणि त्यांना TB औषधं सुरू होती. गिरीश त्यांच्यातल्या प्रत्येकीशी अत्यंत आपुलकीनं वागत असे, जणू त्या त्याच्या लाडक्या लेखी असाव्यात. त्या बायका सरळ स्वयंपाकघरात शिरायच्या, स्वतःला लागणाऱ्या वस्तू घ्यायच्या आणि पिण्याच्या पाण्याचा माठ भरून ठेवलेला असे त्यात ग्लास बुचकळून पाणी घ्यायच्या. प्राजक्ताला या गोष्टीत काही वावगं वाटायचं नाही, पण गिरीशची आजी म्हणायची, त्या बायकांनी पाण्यात हात बुचकळता कामा नयेत. त्याचा गिरीशला राग येत असे. ते पण माझे कुटुंबीयच आहेत, करू द्या त्यांना आवडेल तसं, प्राजक्ता सांगत होती. आम्ही आमच्या घरात राहणाऱ्या शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रियांविरुद्ध काही बोललो तर गिरीशला राग येई. तो खूपच रागवायचा आणि आमच्यावर आरडाओरडा करत स्वतः स्वयंपाक करायला सुरुवात करायचा आणि स्वयंपाकघरात मोठा पसारा करून ठेवायचा. अशा वेळेला मनीष वाळवंटातल्या मृगजळासारखं काम करायचा. अगदी भडका होण्याच्या बेतात असलेली परिस्थिती त्याच्या विनोदी बोलण्यामुळे सहजच निवळून जायची. तिचं लग्न झालं तेव्हा ती होती 23 वर्षांची आणि तिचा दीर मनीष अवघ्या 22 वर्षांचा. मनीषबद्दल बोलताना प्राजक्ता भावूक होते. मनीषला जाऊन 15 वर्ष झाली आता, पण त्याची आठवण आली की अजूनही तिला दुःख आवरत नाही. जेव्हा वयाच्या 27-28व्या वर्षी मनीषला मोठ्या आतड्याचा कर्करोग असल्याचं निदान झालं तेव्हा अवघं कुटुंब मोठ्या कठीण काळातून गेलं. रोग अगोदरच शरीरात पसरलेला होता, त्यामुळे रोगाचं निदान झाल्यावर काही महिन्यातच मनीष गेला. त्याची तरुण बायको, चिमुकली मुलगी, शोकविव्हळ आईबाबा आणि अक्षरशः आतल्या आत कोलमडून पडलेले गिरीश आणि प्राजक्ता अशा सगळ्यांना सोडून मनीष कायमचा निघून गेला. हॉस्पिटलमध्ये त्यानं प्राण सोडला तेव्हा त्याची आई, बायको आणि वहिनी प्राजक्ता रडायला लागल्या. त्यावेळी स्वतःचा तरणा ताठा मुलगा समोर मरून पडलेला असताना मनीषचे वडील अत्यंत संयमित आवाजात म्हणाले, तुम्ही इथे हॉस्पिटलमध्ये रडू नका, त्यामुळे इतर पेशंटच्या नातलगांचं सुद्धा धैर्य खचेल. मनीषनंच जाण्यापूर्वी प्राजक्ताला ज्या तान्हुल्यांना आणि रांगत्या बाळांना त्यांच्या कुटुंबियांनी नाकारलं त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं. मनीष जग सोडून गेला तेव्हा गिरीश आणि प्राजक्ताची पहिली मुलगी निहारिका 7 वर्षांची होती. आता त्यांची 3 अपत्य आहेत, 2 त्यांची आणि 1 दत्तक घेतलेलं. प्राजक्ताला पहिल्यांदा दिवस गेले त्याच सुमारास गिरीशच्या आजीला TB लक्षणं दिसू लागली आणि औषधोपचार सुरू करण्यात आले. प्राजक्ता गरोदर होती त्यामुळे त्या नाजूक अवस्थेत तिला सुद्धा कोणत्याही रोगाची लागण होण्याची शक्यता होतीच. तिला हे सगळं लग्नाच्या अगोदरपासूनच माहिती होतं, पण आता तिला पूर्ण कल्पना येऊ लागली की तिचं जीवन किती अवघड होऊ शकत होतं. तिला एकट्या गिरीशबरोबर कधीच वेळ घालवता यायचा नाही, कारण प्रत्येक क्षणी कुणाला ना कुणाला त्याची मदत हवी असे. ज्यांना आयुष्यात काहीच मिळालेलं नाही त्यांच्या रक्षणासाठी तो सदैव घराबाहेरच असे. काही वेळा तर कित्येक दिवस तो घरी येतच नसे. ही मोबाईल फोन्स बोकाळण्यापूर्वीच्या काळातली गोष्ट आहे. तो नसताना तिला सतत भीती वाटत राहायची, माझा नवरा जिवंत तरी असेल की नाही. तिला त्याच्यासोबत बसून कधीही जेवता आलं नाही, कारण प्रत्येक वेळी कुणीतरी भुकेला दाराशी यायचा आणि त्याला खायला घालण्याची गिरीशला तातडी असायची. प्राजक्ता सांगते की त्यावेळचं ते दुःख आता तितकंसं जाणवत नाही, फक्त आपला तो मंतरलेला काळ वाया गेला याची बोच तेवढी उरली आहे. पण त्या विषण्णतेत शिकलेले धडे आता मोलाचे वाटतात, कारण तिला याची जाणीव झालेली आहे की जर तिचं जीवन चार चौघींसारखं गेलं असतं तर आज ती जिथे आहे तिथे पोचू शकली नसती. स्नेहांकुर हे दत्तक केंद्र आणि स्नेहाधार हे कुमारी मातांचं पुनर्वसन केंद्र, जिथे निराधार मातांना राहणं, खाणंपिणं आणि शिक्षण दिलं जातं, या दोन्हींचा खंबीर आधार ती बनू शकली नसती. नुकतंच त्यांचं लग्न झालेलं होतं आणि गिरीश तिला म्हणाला, चल जरा बाहेर जाऊन येऊ. तिला वाटलं कुठेतरी छानपैकी पाणीपुरी किंवा चाट खायचा बेत दिसतोय, म्हणून ती अगदी खुशीनं नवऱ्याबरोबर निघाली. पण गिरीशच्या मेनूकार्डवर खाणं नव्हतंच. त्यानं प्राजक्ताला बूथ हॉस्पिटलच्या बोरी वॉर्डमध्ये नेलं. तिथे औषधांना दाद न देणारे टीबीचे पेशंट्स इतर पेशंटपासून दूर ठेवलेले होते. ती जागा तिला अंधारी आणि निर्जन भयाण अशी वाटली. पण एका गोष्टीनं तिला फार अस्वस्थ केलं. एका एकाकी पडलेल्या स्त्रीच्या आर्त किंचाळ्यांनी जणू त्या हॉस्पिटलच्या एकेकाळी मजबूत असणाऱ्या भिंती हादरत होत्या. तो एक मोठा हॉल होता आणि तिथे दाटीवाटीनं कॉट्स टाकलेल्या होत्या. त्यांच्यामधून वाट काढत ते त्या वेदनेनं किंचाळणाऱ्या स्त्रीकडे गेले. तिला पाहून प्राजक्ताचा थरकाप झाला. गिरीशला पाहताच तिच्या चेहऱ्यावर ओळख उमटली. ती शांत झाली. तिच्या श्वासाचा आवाज येत होता. तिनं आपल्या पोलक्यात हात घालून एक छोटं पाकिट बाहेर काढलं आणि गिरीशच्या हातात देऊन म्हणाली, उघडा आणि पहा, हे वापरत होते तरी मला हा रोग झालाच. गिरीशनं थरथरत्या हातानं प्राजक्तासमोरच ते पाकिट उघडलं. त्यात एक निरोध होता. घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत, गिरीश धीर एकवटून त्या स्त्रीला म्हणाला. प्राजक्ता घरी गेली, पण गिरीश त्या बाईजवळ थांबला. दुसऱ्या दिवशी सकाळी ती मरण पावली. तोपर्यंत तो तिच्याजवळ होता. प्राजक्ता सांगत होती, गिरीशला वाटतं की जेव्हा शरीर विक्रय करणाऱ्या महिलांना एकाकी अवस्थेत मरण येतं तेव्हा आपण त्यांच्यासोबत असायला पाहिजे. त्याचा असा विश्वास आहे की माणूस ज्यावेळी मरायला टेकतो त्यावेळी त्याचं मन जागृत असतं. त्याला मनातून वाटत असतं की शेवटच्या घटकेला आपल्याजवळ कुणीतरी माणूस असावं, त्यानं आपल्याकडे प्रेमानं सहानुभूतीनं बघावं. गिरीशला वाटतं की कुणीही एकटं मरू नये. त्या रात्रीनंतर प्राजक्तानं याच्या दसपट भयंकर प्रसंग बघितले. गळा दाबून प्लॅस्टिकच्या पिशवीत कोंबून गल्लीत फेकून दिलेल्या तान्ह्या मुली पाहिल्या. फक्त काही महिन्यांची मुलगी जिच्यावर बलात्कार केला गेला तिला जवळ घेतलं. कचराकुंडीतून कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेल्या बाळाची सुटका केली. HIV मरणारी बाळं, सामूहिक बलात्कार झालेल्या अतिरक्तस्त्रावाने मरणाऱ्या मुली, पळवून आणलेल्या मुली, या सगळ्यांना वाचवण्यासाठी अतिशय परिश्रमपूर्वक प्रयत्न केले. एका 3 वर्षांच्या मुलीवर तिच्या वडिलांच्या मित्रानेच बलात्कार केला. त्याची सुन्न करून सोडणारी कहाणी मला प्राजक्तानं सांगितली. त्या मुलीचे वडील आणि त्यांचा मित्र नेहमी दारू प्यायला बसायचे. एके दिवशी दारू पिण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर त्या माणसाने सरळ त्या मुलीला उचललं आणि बाहेर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. प्राजक्ताच्या टीमला खबर मिळाली की नगरच्या पुलाखाली एक मुलगी जखमी अवस्थेत पडलीय. त्यांनी तिला उचलून हॉस्पिटलमध्ये नेली. त्या लहान मुलीची पूर्ण उद्ध्वस्त अवस्था होती. तिचे जननेंद्रिय आणि पचनसंस्था घायाळ होती. इतक्या गंभीर जखमांवर इलाज करायला खूप खर्च होणार होता. प्रथम गुन्ह्याची पोलिसांना माहिती देऊन गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारकडून मदत मिळवण्यासाठी अर्जावर मुलीच्या आईवडिलांच्या सह्या लागणार होत्या आणि त्यांचा पत्ताच नव्हता. प्राजक्तानं संघर्ष सुरूच ठेवला. बालकल्याण खात्याच्या कॅबिनेट मंत्र्यांशी ईमेलद्वारा संपर्क सुरू ठेवला. सरकारकडून वेळेवर मदत आली सुद्धा आणि ती मुलगी वाचली. पण तिची अवस्था इतकी नाजूक होती की तिची काळजी घ्यायला दोन पूर्ण वेळचे सहाय्यक ठेवावे लागत होते. पुढे तिच्या आईवडिलांना अचानक त्यांच्या कायदेशीर हक्कांची आठवण आली आणि ते येऊन त्यांच्या मुलीला घेऊन गेले. मी प्राजक्ताला विचारलं, त्या मुलीचा एखादा फोटो आहे? त्या फोटोमध्ये तिचा चेहरा प्रचंड सुजलेला होता आणि ओठ फाटून तिथे आजूबाजूला जखमा झालेल्या दिसल्या. तिच्या ओठांना काय झालं होतं? त्यानं जिथे जिथे शक्य होतं त्या प्रत्येक ठिकाणी तिला भोगण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी तोंडावाटे आपली कामेच्छा तृप्त केली. शी, किती भयानक आहे, इतकेच शब्द माझ्या तोंडून उमटू शकले. स्त्री असणं सुरक्षित नाही, अगदी अजाण वयात सुद्धा. प्राजक्तानं खूप खंगलेल्या अशक्त झालेल्या स्त्रिया आणि लहान मुलं शेकडोंच्या संख्येनं स्नेहालयात आलेली पाहिलेली आहेत आणि तिथे आल्यानंतर त्यांच्यात झालेला बदलही तिनं पाहिलेला आहे. कोमेजलेली माणसं कशी हळूहळू मान वर करतात आणि पुन्हा उमलतात हेही तिनं पाहिलेलं आहे. ज्या मुलींचा लैंगिक छळ झालेला होता त्या भूतकाळाच्या अंधकारातून बाहेर पडून आत्मविश्वासानं जगात वावरणाऱ्या तरुणी होत्या. कधीतरी उवालिखांनी भरलेली डोकी घेऊन कुपोषणानं मरगळलेली लहान मुलं आता कशी हसत खेळत भरल्या पोटानं स्वप्न बघू लागली आहेत आणि त्यांचा भविष्यकाळ सूर्यप्रकाशासारखा उज्ज्वल आहे हे सुद्धा ती बघत आली आहे. त्रासातून वर येऊन शिक्षण घेण्याची, स्वावलंबी बनण्याची त्यांची इच्छा पाहून माझ्यात बदल झाला, प्राजक्ता मला सांगत होती. हा मार्ग मला दिसला नसता तर जीवनात मी, माझं आणि माझ्यासाठी यातच कैद होऊन मी राहिले असते. शेवटी कृतज्ञता आणि कधीकधी मिळणारं संपूर्ण समाधान हेच जीवनात महत्त्वाचं. गिरीशसोबत राहिले म्हणजे एका वादळाच्या केंद्रबिंदूत राहिले असंच वाटतं मला. प्राजक्ता निष्कर्ष काढते की गिरीशसोबत राहिले म्हणजे एका वादळाच्या केंद्रबिंदूत राहिले असंच वाटतं मला.
0: श्रोते हो, आपण ऐकत होता स्नेहालयाच्या माध्यमातून मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष उभा करणारे डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं रीमा सदाशिव अमरापूरकर यांनी केलेलं अभिवाचन. मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन दर रविवारी रात्री 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर क्रमशः सुरू आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे कोमल क्रीडा झेप या मालिकेत आपलं स्वागत करते. मंडई आजच्या क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकणार आहोत दक्षिण आफ्रिकेत पार पडलेली 99वी कॉम्रेड्स मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण करणारे सुनील बनकर आणि सचिन राणे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर यांनी.
1: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आज मी अजय धोपावकर. आज आपल्या समवेत आगळे वेगळे दोन व्यक्तिमत्व आलेले आहेत, एक सुनील बनकर आणि सचिन राणे. ह्या दोघांनी कॉम्रेड मॅरेथॉन दक्षिण आफ्रिकेत जी झालेली आहे ती पूर्ण केलेली आहे. जवळजवळ 85 किलोमीटर अंतराची ही मॅरेथॉन पूर्ण करण्याचं चमकदार कामगिरी या दोघांनी केलेली आहे. ते दोघंही आपल्याला त्यांच्या मॅरेथॉनच्या कारकिर्दीबद्दल सांगणार आहेत. तर त्यातल्या त्यात सुनील बनकर यांची ही हॅट्रिक होती कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण करण्याची, हे वैशिष्ट्य आहे. आणि त्याचबरोबरीने यांनी पण राणे सरांनी पण अल्ट्रा मॅरेथॉन फुल मॅरेथॉन पूर्ण केलेले आहेत. ते आपल्याला पूर्ण मॅरेथॉनबद्दल विवेचन करतील. सर, दोघांचंही मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो.
2: धन्यवाद सर.
1: सर, मला सुनील बनकर सर तुम्ही अगोदर सांगा की तुमची मॅरेथॉन कधी झाली आणि मॅरेथॉनची एकूण तुमची तिसरी मॅरेथॉन होती त्याविषयी अगोदर सांगा.
2: अच्छा, नमस्कार, मी सुनील बनकर. मी तसा व्यवसायाने उद्योजक आहे.
1: बर.
2: दिल्लीकडे ते माझं अभय सेल्स म्हणून प्लम्बिंग हार्डवेअरचं शॉप आहे. ही कॉम्रेड मॅरेथॉन ही जगातली तशी सगळ्यात अवघड आणि टफेस्ट मॅरेथॉन समजली जाते. तर ही दोन सेगमेंटमध्ये होते. एक अपहिल, अपहिल म्हणजे आपण फक्त डोंगर एक तर चढत असतो, म्हणजे थोडक्यात खालून वर जाणारी मॅरेथॉनला अपहिल मॅरेथॉन म्हणतात. कॉम्रेड मॅरेथॉन ही अंदाजे 85 ते 92 किलोमीटर अशा अंतरात भरती. तर ह्यावर्षी अपहिल होती, त्यामुळं हिचं 85.77 असं एक अंतर होतं.
1: बर.
2: ऑफिशियली या अगोदर मी 2025 पण मॅरेथॉन केली, ती डाऊन हिल होती.
1: बर.
2: तिचं 91 किलोमीटर अंतर होतं.
1: बर.
2: आणि ही स्पर्धा मी 2022 पण पूर्ण केली.
1: बर.
2: तो पण कोविड नंतरचा पहिलाच होता, तर तोही डाऊन हिलच होता.
1: हा हा.
2: तोही 90

0: किलोमीटरचा होता.
1: बर बर बर बर बर.
0: तर अशी मी मॅरेथॉन
1: केली. आपची पहिली केली बा?
0: आपची पहिलीच केली.
1: बर बर बर. आत्ताची कुठं झाली, काय तरी तारीख वगैरे सांगा सर.
0: 14 जूनला झाली. ही मोस्टली साऊथ आफ्रिकेमध्ये होते. ही डर्बन टू पीटर मटिसबर्ग असे दोन शहर आहे आपल्याकडे. जसं नगर पुणे शहर आहे ना, तर असं तिथं डर्बन ते पीटर मटिसबर्ग असं शहरांच्या दरम्यान ही मॅरेथॉन होते.
1: बर.
0: तर त्या दोन शहरांच्या दरम्यान 90 किलोमीटरच्या अंतरात ही स्पर्धा भरते.
1: बर बर बर बर बर. तर तुमच्या किती किलोमीटर मध्ये साधारणतः डोंगर असतो तुमच्या याच्यात?
0: जर अपहिल असेल तर साधारण 50-55 किलोमीटर पूर्ण अपहिल असतो.
1: बर.
0: आणि पुढं जो म्हणजे ही मॅरेथॉनच अशी हिचं वैशिष्ट्य असं की तुम्ही सरळ कुठंच नाही चालत.
1: बर.
0: एक तर तुम्ही वर चालत असता किंवा डाऊन चालत असता.
1: बर.
0: ज्या वेळेला सरळ चालतो त्यावेळेला एफर्ट्स कमी लागतात. ज्या वेळेला तुम्ही उंचावर जाता पुन्हा खाली येता, तर उन म्हणजे चढत गेल्यामुळं उताराचा फायदा नाही घेता येत बऱ्याच वेळा. त्यामुळे ही जगातली सगळ्यात टफेस्ट मॅरेथॉन हिला म्हणतात.
1: ही 99वी होती ना आताची?
0: ही 99वी मॅरेथॉन.
1: तुम्ही 2022ला पहिली केली?
0: हा, 2022ला पहिल्यांदा केली. 2025ला केली. 2026ला.
1: बर बर बर बर. मग तुमचं टायमिंग सांगा ना तुमचं आत्ताच.
0: आत्ताचा टायमिंग माझा 11:10 आला.
1: बर.
0: हो.
1: आणि त्याच्या अगोदरच्या
0: एक 11:27 होता.
1: बर.
0: आणि पहिल्या मॅरेथॉनला 11:32 असं काहीतरी होता.
1: बर बर बर. म्हणजे तुही 12 तासात पूर्ण करायची असते.
0: यामध्ये 12 तासात ही मॅरेथॉन पूर्ण करायची असते.
1: बर.
0: 12 तासात पण 7 वेळा ऑर्गनायझर तुम्हाला बाहेर काढू शकतात. एक ठराविक अंतर ठराविक वेळेत तुम्ही पूर्ण केलंच पाहिजे.
1: बर बर.
0: असं नाही की 12 तासाचं लिमिट दिलं तर 12 तासात आपण आपल्या वेळेनुसार करू शकतो.
1: तसं नाही.
0: तसं नाही.
1: मग कसं कशा पद्धतीने?
0: पहिलं 25 किलोमीटर अंतर तुम्ही ठराविक वेळेत तुम्ही पूर्ण केलेलं पाहिजे. त्यानंतर पुढचं 45-45-45 काय जे असेल त्याला कट ऑफ असतो. आणि ज्या वेळेला तुम्ही ते ठराविक अंतर ठराविक वेळेत जर पूर्ण नाही केलं तर ते तुम्हाला तिथून म्हणजे बाद करू शकतात.
1: सचिन सर तुम्ही सांगा, तुम्ही किती वेळात पूर्ण केली?
2: मी ही मॅरेथॉन साधारण 11:53 कम्प्लीट केली.
1: बर बर बर.
2: माझ्यासाठी मॅरेथॉन कम्प्लीट करणे हे सगळ्यात मोठं टार्गेट होतं.
1: हो हो हो.
2: कारण मी बेसिकली स्लो रनर आहे.
1: बर.
2: आणि इथं जे प्रेक्षक ऐकतात आपल्याला यांना मी सांगू शकतो की मी जर करू शकतो सगळे करू शकतात. फक्त याच्यात प्रॅक्टिस ठेवणं गरजेचं आहे आणि कन्सिस्टन्सी असेल तर ते होऊ शकतं.
1: बर बर बर बर. तर तुम्ही आता हे पूर्ण केली, तुम्ही पहिल्यांदाच पूर्ण केली?
2: हो.
1: बर बर बर. तर त्याच्यात तुमचं टफनेस काय, तुम्हाला काय अडचण आली काय?
2: हे मॅरेथॉन कम्प्लीट करत असताना, ऍक्च्युली मॅरेथॉन कम्प्लीट करणं तर तो इव्हेंट त्या दिवशीचा आहे. त्याच्या आधी भरपूर तुम्हाला सराव प्रॅक्टिस लागते. तर आम्ही साधारण वर्षभरापासून याला प्रॅक्टिस करत होतो.
1: बर.
2: याच्यामध्ये आम्ही भरपूर टाटा अल्ट्रा मॅरेथॉन 50 किलोमीटरची प्रॅक्टिस रन केला. त्यानंतर वेस्टर्न घाटचा 57 किलोमीटर केला. सप्तशृंगीचा पण 65 किलोमीटर रन केला. त्या प्रॅक्टिसमध्ये बराचसा सराव झाला होता. रेसच्या दिवशी ज्यावेळेस आम्ही रेस केले तर टेम्परेचर तिथं साधारण सकाळी 5:30 रन चालू झाला. तर एक 8-9 डिग्री टेम्परेचर होतं. आणि दुपारी 15-18 डिग्री अपेक्षित होतं. त्या दिवशी एकदम 22-23 डिग्री टेम्परेचर होतं. आणि तिथलं जे ऊन आहे हे थोडं एकदम हार्श असतं.
1: बर.
2: आपल्या इथलं ऊन वेगळं आणि तिथलं ऊन वेगळं असतं.
1: बर.
2: तर त्या हार्श उन्हामुळं काय आलं की अंडर एस्टिमेट केलं आम्ही कि वो काही आपल्याला वातावरण थंड आहे अडचण येणार नाही. पण साधारण 40-42 किलोमीटर जेव्हा झाले दुपारी 11:30-12 दरम्यान मला क्रॅम्प आला. आणि क्रॅम्प आल्यानंतर उताराला मला 20 मिनिटं लागले.
1: बर.
2: तिथंच खूप टफ सायकोलॉजिकली पण असं वाटायला आता मी कम्प्लीट करू शकेल नाही. आणि काही पेसर असतात मॅरेथॉन मध्ये, साधारण 11 तासाचा असतो, 11:30 तासाचा, 12 तासाचा, त्याला आपण बस म्हणतो साधारण. तर 12 तासाची जी बस आहे ती माझ्या पुढे निघून गेली.
1: बर.
2: त्यानंतर असं वाटायला खरंच होईल का आपल्याकडून कम्प्लीट, आपण डिस्क्वालिफाय तर नाही होणार हा सारखा मनात विचारत होता. आणि एकाचसाठी मग फक्त एकच मनात विचार आणला की हे आपण ठरवलं होतं आणि ते कम्प्लीट करायचंय.
1: बर बर बर.
2: आणि कसंही करून ते 12 किलोमीटरची जी बस आहे किंवा स्पेसर आहे यांना मागं ठेवायचं.
1: बरोबर.
2: एक साधारण अर्धा किलोमीटर ते एक किलोमीटर त्यांना अंतर ठेवून आपण त्यांच्यासोबत रन करायचं मागे ठेवून, आणि मी त्या दिशेने
1: टार्गेट काम निश्चित केलं आणि
2: काम पळायला सुरू केलं.
1: बर बर बर बर. तुम्ही 7 मिनिटं अगोदर हे पूर्ण केली,
2: राईट राईट,
1: म्हणजे फार मोठी अचीवमेंट झाली.
2: हो
1: बर. आता बनकर सर, तुमच्या बरोबर अजून नगरचे कोण कोण होते त्यांच्याबद्दल सांगा ना.
0: अच्छा, तसं आम्ही प्रॅक्टिस करताना आम्ही 5 जणांनी प्रॅक्टिस बरोबर केली होती. पहिलं अमित बडवे सर हे आमच्या बरोबर होते, त्यानंतर जसमित वाधवा सर हे आमच्या बरोबर होते, तिसरे रितेश खंडेलवाल सर, ते काही कारणास्तव पूर्ण प्रॅक्टिस केली पण ऐन वेळेला त्यांना येता नाही आलं. सचिन राणे सर आणि मी सुनील बनकर असे आम्ही 5 जणांनी प्रॅक्टिस केली, पण जाताना आम्ही
1: 14 जण
0: गेलो आणि आमच्या बरोबर आमचे कोच श्री संदीप जोशी सर हेही होते.
1: बर बर बर बर. तुमची प्रॅक्टिस कशा पद्धतीने चालायची, काय त्याबद्दल सांगा ना जरा.
0: हा, आता प्रॅक्टिसचं जर म्हणतात तर आता सचिन सरांनी जसं सांगितलं, आम्ही बाहेरच्या काही अल्ट्रा मॅरेथॉन केल्या, जसं टाटा अल्ट्रा असेल, वेस्टर्न घाट असेल, सप्तशृंगीगड असेल, तर ह्या प्रॅक्टिस रन तर केलेच आम्ही, पण जे आमचे लॉंग रन होते, मोठे रन होते, तर हे रात्री आम्ही बेसिकली 2 रन आम्ही 65 केले, तर ते रात्री 10 वाजता चालू केले, तर ते सकाळी 7:30-8 चालले. म्हणजे हा खूप आपल्या इथं आम्ही उन्हाळ्यात प्रॅक्टिस केली तर दिवसा रन करणं तसं शक्य नव्हतं, तर रात्रीच्या वेळेला आम्ही प्रॅक्टिस रन पूर्ण केले. आणि दिवसाचं शेड्यूल म्हणतात तर सकाळी 5 वाजता आम्ही ग्राउंडवर असतो, सकाळी 7:30-8 आमची प्रॅक्टिस चालते डेली.
2: आणि हा हे उन्हाळ्यात प्रॅक्टिस होतात, टेम्परेचर अतिशय टफ असतं आपल्या, साधारण रात्री पण 38-36-40 असं टेम्परेचर असायचं आणि ह्युमिडिटी खूप जबरदस्त असायची, तर प्रॅक्टिस रन जरा टफच होते इथले. बऱ्याच वेळेस आम्ही असे प्रसंग पण पाहिले की रात्री जेव्हा आम्ही रन सुरू केलं तर लोक पार्टी करायला हॉटेलमध्ये जायचे, चान बेबीच्या काही भागात, आणि सकाळी उठल्यानंतर सुद्धा म्हणजे लोक रिटर्न जेव्हा यायचे तर आम्ही रन करतच असायचो. असे काही प्रसंग आम्ही त्यावेळेस इंटरॅक्शन व्हायचं आमचं प्रॅक्टिस करताना, रात्रभर प्रॅक्टिस करत असत.
1: मग तुम्ही इथं कुठे प्रॅक्टिस करायचे साधारणतः?
2: चान बेबी महाल, शक्यतो चान बेबीचा जो महाल आहे तो रूट अप अँड डाऊन करायचो, किंवा नवीन जो बायपास झालाय तर त्या बायपासला आमची प्रॅक्टिस चालायची.
1: बर बर बर. संदीप सरांनी तुमची प्रॅक्टिस घेतली का?
0: हो,
1: चौघांनी.
0: संदीप
1: बरं, ते स्वतः तुमच्या बरोबर असायचे का?
0: हो.
1: काय म्हणजे तुम्हाला काही त्यांनी शेड्यूल दिलं होतं का, कशा पद्धतीने त्यांचं सरावाची पद्धत काय होती?
0: साधारण आठवड्याचं महिन्याचं शेड्यूल ठरलेलं असायचं, कोणत्या दिवशी काय करायचं. जसं सोमवारी आमचा म्हणजे बेसिकली मंगळवारपासून आठवडा चालू होतो, मंगळवारी आमची कोर ट्रेनिंग असते, बुधवारी फार्ट लेग रन असतो जो फास्ट स्पीड वाढवण्यासाठी जर रन असतो तो फार्ट लेग रन बुधवारी असतो, गुरुवारी पुन्हा स्ट्रेंथ ट्रेनिंग असते, शुक्रवारी टेम्पो रन किंवा एक रगडा वर्कआउट म्हणतात तर ते असतं, शनिवारी रेस्ट डे असतो कारण की रविवारी सगळ्यात लॉंग रन असतो मोठा, तर तो रविवारी लॉंग रन असतो, मग तो किती पण असू शकतो त्याचं हे नाही, आणि सोमवारी रिकव्हरी रन असतो, त्यामुळे आठवड्याचं असं शेड्यूल असतं.
1: बर बर बर बर. तुम्ही सर, सचिन सर, तुम्ही याच्या अगोदर कुठल्या कुठल्या मॅरेथॉन केलेल्या जरा त्याविषयी सांगा.
2: तसं फुल मॅरेथॉन नगर हिस्टॉरिक रनचा जो पहिला फुल मॅरेथॉन झाला तो माझा पहिला फुल मॅरेथॉन.
1: बर.
2: आणि त्यानंतर बरेचसे फुल मॅरेथॉन झाले, जसं आपला पुणे झालं, पुणे इंटरनॅशनल झालं, हे फुल मॅरेथॉन झाले. अल्ट्रामध्ये टाटा अल्ट्रा झालं, सप्तशृंगीचं पण एक मॅरेथॉन झाली, आणि त्यानंतर वेस्टर्न घाट्सचं पण एक झाले. अशा वेस्टर्न घाटची साधारण 57 किलोमीटरची मॅरेथॉन होते. तर हे अशा बऱ्याचशा मॅरेथॉन मी केल्यात.
1: कॉम्रेडची पहिल्यांदाच संधी मिळाली,
2: राईट.
1: बर बर. आता तुम्ही कसे वळालात मॅरेथॉनकडे याविषयी सांगा ना.
2: ऍक्च्युली कोविड पर्यंत मी कधीच व्यायाम नाही केला माझ्या आयुष्यात.
1: बर.
2: आणि कोविडमध्ये अचानक असं फील झालं की आपण आपल्या हेल्थकडे पण लक्ष दिलं पाहिजे. तर मी एक दिवशी सायकल जस्ट परचेस केली आणि 6-7 किलोमीटर लांब जाऊन शेंडीच्या आसपास त्या परिसरात जाऊन फोटो टाकला, तर बऱ्याच लोकांनी स्टेटसला लाईक केलं, त्यांचा ग्रुप बनवला आणि आम्ही सायकलिंगची प्रॅक्टिस सुरू केली.
1: बर.
2: मग त्याच दरम्यान आमच्या मित्रांनी ओळख करून दिली संदीप सरांची, जे स्पोर्ट्सचे आमचे कोच आहेत, आणि मग त्यांच्यासोबत ओळख झाल्यानंतर आयर्नमॅन करायचं असं डोक्यातच होतं.
1: बर.
2: तर 2023 ला मी आयर्नमॅन केलं.
1: बर.
2: सरांच्याच कोचिंग अंडर. आणि नंतर कॉम्रेड रन ते सांगत होते, म्हणजे 2-3 वर्षापासून मी ऐकत होतो की कॉम्रेड रन असा असा असतो. सुरुवातीला त्यांनी ते सांगितलं आणि ते डोक्यात व्हिज्युअलाइज केलं की आपण पण करू शकतो का.
1: बर.
2: त्यानंतर फर्स्ट टाइम ते अस्तित्वात आणलं बनकर सर, रितेश खंडेलवाल सर यांनी फर्स्ट कॉम्रेड मॅरेथॉन केली आणि त्यांनी केल्यानंतर असं वाटायला लागलं आपण पण करू शकतो.
1: बरोबर.
2: आणि त्यानंतर 2-3 वर्ष तर मी बऱ्याच इंजुरी मध्ये होतो.
1: बर.
2: इंजुरीमुळे मला जास्ती लॉंग रन करता आले नाही.
1: बर. आणि काय इंजुरी झाली होती?
2: मला ऍकली स्टेंडन झालं होतं दोन्ही लेगला, आणि ते ऍकली स्टेंडन असताना आयर्न मॅन मी कम्प्लीट केलं होतं.
1: अरे बापरे.
2: हा. आणि त्यानंतर लॉंग रन काय जास्ती व्हायचं नाही, कारण हाफ आयर्न मॅन मध्ये 21 किलोमीटरचा रन असायचा, रनचा पार्ट कमी होता थोडा, त्यामुळे ते पॉसिबल झालं. बाकीच्या ठिकाणी मग ते पॉसिबल होत नव्हतं फुल मॅरेथॉनला किंवा काय. 21 किलोमीटरच्या पुढे गेलं का मला परत पेन सुरू व्हायचे आणि मी रेस्ट मध्ये जायचो. मग मागच्या वर्षी तो चान्स मिळाला आणि सर्टनली प्रॅक्टिस करून थोडे स्ट्रेंथ ट्रेनिंग करून गोष्टी झाल्या आणि मी रन करायला सुरुवात केली, कॉम्रेड करून वळालो आणि ते कम्प्लीट झालं.
1: बर. सुनील सर, रितेश खंडेलवाल याच्या अगोदर, म्हणजे तुमच्या अगोदर ते मॅरेथॉन तुम्ही बरोबर केली ना कॉम्रेड?
0: हो, आम्ही 2022 आणि 25
1: आम्ही
0: बरोबर.
1: त्यांनी पण दोनच केल्या का?
0: हा, त्यांनी दोन केल्या, माझी ही तिसरी झाली समजा.
1: बर बर बर. तुम्ही मॅरेथॉन कडे कसे वळाला त्याविषयी सांगा.
0: 2017 मध्ये वेट खूप वाढलं होतं.
1: बर.
0: आणि व्यायाम करायला पाहिजे असं, म्हणजे रितेश सर असतील खंडेलवाल यांच्या संपर्कात तर मी होतोच, पण 2017 मध्ये संदीप सरांनी SPJ ग्रुप ओपन केला आणि ते त्याच्या अगोदर पण प्रॅक्टिस घेत होते, पण अगोदर मला काही एवढं गांभीर्य नव्हतं. पण मी एकदा रितेश सरांबरोबर हैदराबादला गेलो, त्यांनी ट्रायथलॉन मध्ये भाग घेतला होता.
1: हा, हा, हा.
0: तर तिथलं मी वातावरण बघितलं.
1: ट्रायथलॉन म्हणजे काय ते सांग.
0: ट्रायथलॉन म्हणजे जसं आयर्नमॅन असतं ना 70.3, तर तसं ट्रायथलॉन हा एक भाग असतो. 2 किलोमीटर स्विमिंग, 90 किलोमीटर सायकलिंग आणि 21 किलोमीटर रनिंग. हे रितेश सरांनी सगळ्यात आधी केलं होतं आणि मी त्यांच्या बरोबर गेलो होतो त्यांना एक
1: सपोर्ट.
0: तर त्यावेळेला ते वातावरण बघितलं, मग मी म्हणलं आपण पण हे केलं पाहिजे.
1: तुम्ही काय केले नाही का त्यावेळेस? पहिल्यांदा
0: नाही, पहिल्यांदा केली. हो.
1: बर.
0: त्यानंतर मग मी गोवा आयर्नमॅन हाफ आयर्नमॅन दोनदा केलं.
1: बर.
0: मी जवळपास 42 कमीत कमी 30-35 वेळा केलं असेल.
1: अरे बापरे.
0: 50 किलोमीटर पण 15-20 वेळा केलं, असं मल्टिपल मॅरेथॉन झाले. कॉम्रेड 3 वेळा झालं.
1: म्हणजे तुम्ही रनिंगचे म्हणजे कंटिन्यू आहातच त्याच्यामध्ये,
0: रनिंग जर्नी मध्ये.
1: बर बर बर बर बर. तुम्हाला खंड कसा काय पडला 22 नंतर कॉम्रेडला?
0: 22 नंतर थोडस रजिस्ट्रेशन म्हणा किंवा काही कारणास्तव नाही जाता आलं.
1: बर.
0: काही व्यवसायाच्या निमित्त
1: 23-24
0: मग 25 मध्ये पुन्हा
1: आणि लागोपाठ दुसऱ्यांदा केली.
0: हो हो.
1: बर बर बर. मग तुम्हाला तिन्ही वरला फरक काय आहे तुम्हाला जाणवला?
0: डाऊन हिल तसं टफ आहे. डाऊन हिल का टफ आहे तर 90-91 किलोमीटर अंतर असतं.
1: बर.
0: आणि ज्या वेळेला आपण हिल चढून जातो तर उताराचा फायदा नाही घेता येत. एक वेळेला चढावर पळणं सोपं किंवा रन करणं सोपं, पण उताराला तुम्ही 40-50 किलोमीटर झाल्यानंतर जो डाऊन येतो तर त्याचा फायदा नाही घेता येत, किंवा गुडघ्यावर पूर्ण प्रेशर येतो उताराला, तर त्यामुळे डाऊन हिल थोडासा कठीण असतो.
1: बर बर बर.
0: अप हिल त्या मानाने थोडा सोपा असतो.
1: सोपा असतो. म्हणजे तुम्ही आता अप हिल केली?
0: अप हिल केलं.
1: बर बर बर. त्यामुळे टायमिंग पण तुमचं जरा हे वाढलं.
0: हा, टायमिंग वाढलं म्हणण्यापेक्षा अंतर थोडस कमी असतं त्यामध्ये. तो एक बेनिफिट
1: असा फरक आहे.
0: तो शेवटी आता तुम्ही ज्या वेळेला 85-85 किलोमीटर रन करता आणि जर तुम्हाला 90 असलं तर ते 5-6 किलोमीटर खूप जड जातात.
1: बरोबर.
0: कारण की मानवी क्षमता किंवा माइंड सेट असतो यामध्ये एक सगळ्यात मोठा भाग. माइंड सेट तुम्ही जर 90 केला तर तुम्ही 85-87 नंतर माइंड एकदम थोडक्यात रिलॅक्स मोडवर येतो थोडक्यात. असं.
1: तुम्हाला कुठली आनंद देणारी मॅरेथॉन कुठली ठरली? आतापर्यंत एवढा मॅरेथॉन केलाय तुम्ही.
0: मला कोल्हापूरला मी फर्स्ट टाइम 2000 1920 मध्ये मी 42 पूर्ण केली होती.
1: बर, पहिल्यांदा केली
0: फर्स्ट टाइम कोल्हापूर मॅरेथॉन. तर ती माझ्या जीवनातली सगळ्यात बेस्ट आणि खूप आनंद देणारी मॅरेथॉन ठरली.
1: तुमची सर?
2: माझे तसं सगळ्यात आनंद देणारी मॅरेथॉन जी होती, मी गोव्याला SKF मॅरेथॉन 10 किलोमीटर फर्स्ट टाइम केली होती.
1: बर.
2: आणि फर्स्ट टाइम 10 किलोमीटर केल्यानंतर जो आनंद झाला तो सगळ्यात
1: म्हणजे ती सुरुवातीच, म्हणजे आपण 10 किलोमीटर पळू शकतो याची म्हणजे खात्री झाली.
2: हो.
1: आणि मग त्याच्यानंतर तुम्ही पुढे वाढतच गेलात.
2: हो, वाढत.
1: बर बर बर.
0: हा खूप वेगळा आनंद असतो, कारण की
1: पहिल्या
0: हा कारण की आपण 5-10 किलोमीटर का म्हणजे जर मोठ्या याचा म्हणलं सचिन सरांनी गोव्याला जाऊन 10 किलोमीटर करणं.
1: आणि तुमची टफेस्ट मॅरेथॉन कुठली तुमची सचिन सर सांगा तुम्ही?
2: माझी टफेस्ट मॅरेथॉन ही कॉम्रेड मॅरेथॉनच होती,
1: हीच.
2: कारण 40 किलोमीटरला मला क्रॅम्प आला.
1: बर.
2: जे स्पेसर होते 12 तासाचे ते माझ्या पुढे निघून गेले. त्यानंतर 60 किलोमीटर त्यांना चेस करायचं किंवा मागं ठेवायचं हे खूप टफ होतं.
1: बर बर.
2: टाइम पण लिमिट असतो आणि 60 किलोमीटर कन्सिस्टंट त्याच स्पीडनी वेगाने त्याच पळायचंय बॉडी पूर्ण थकल्यानंतर ते खूप टफ असतं. आणि ते यशस्वीपणे कम्प्लीट करण्याचा योग आला किंवा गोष्टी झाल्या त्यालाच.
1: तुमची सर, तुमची सर टफेस्ट मॅरेथॉन?
0: सर टफेस्ट मॅरेथॉन असं आत्ता प्रॅक्टिसला आम्ही जो इथं सप्तशृंगी गड केला ना,
1: बर,
0: तर तो मला प्रॅक्टिस रन खूप टफ गेला.
1: बर, का बर?
0: कदाचित रेस्ट नसन झाली, कारण की तुम्ही जे पण मॅरेथॉन करता तिच्या आधी रेस्ट पाहिजे असते आपल्याला, तर ती रेस्ट झाली नव्हती माझी. त्यामुळे
1: ती किती किलोमीटरची? सप्तशृंगी
0: ती 65 किलोमीटरची होती. आणि सप्तशृंगीगड हा दोनदा चढायचा होता आम्हाला, तर तो 10 किलोमीटरचा म्हणजे खूप म्हणजे कॉम्रेडपेक्षा तो टप होता असं बाकीचे जे रनर्स आहेत ते सांगत होते. तर ती मला सगळ्यात टप मॅरेथॉन.
1: आणि सर्वात म्हणजे तुम्हाला असं वाटलं बघ कधी की आता आपण उगाच पळतोय अशी कधी जाणीव झाली का?
0: सर खूप वेळा होती. कारण की तुम्ही जर आता समजा 80-90 किलोमीटरचा रन करताय तर 25-30-40 किलोमीटरपर्यंत मानवी क्षमता ठीक असतात.
1: तर
0: तिथून पुढं सगळा माइंड गेम चालू होतो. तर तिथून पुढं प्रत्येक याला असं वाटतं आपलं सगळं सुखाचं चालू आहे, काय गरज आहे, कशासाठी करायचंय, असे खूप थॉट येतात. पण ते थॉट गिवअप करून आपल्याला पुढं चालायचं असतं. प्रोसेस कायम पेनफुल असते, मी म्हणजे कायम सांगतो प्रोसेस कायम पेनफुल असते, पण एंड रिझल्ट मजा देतो. ज्या वेळेला एंड होतो किंवा तुम्ही एखादी अचीवमेंट करता त्यानंतरचा जो
1: आनंद
0: असतो तो कशानेच विकत नाही घेऊ शकत.
1: तुम्हाला सर
2: तसंच आहे? बऱ्याच वेळेस रन करताना ज्या वेळेस पण असं काही प्रसंग येतो होत ना की हे का बरं करतोय आपण, कशासाठी करतोय, काय गरज आहे. पण तुम्हाला जे विजन आहे किंवा आता मला जर बेसिकली कोणी विचारलं मी हे का करतो तर एकदम क्लिअर आहे, क्रिएटिंग वेल्थ ट्रान्सफॉर्मिंग लाईफ.
1: बरोबर.
2: म्हणजे मी ज्याच्यासोबत राहणार जिथं जाणार त्याचं वेल्थ क्रिएशन झालं पाहिजे इन 3 टर्म्स. फर्स्ट इन टर्म्स ऑफ पोर्टफोलिओ, जे माझा व्यवसाय म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, तर मी लोकांचे पोर्टफोलिओ आणि वेल्थ क्रिएट करून देतो.
1: बरोबर.
2: दुसरं इन टर्म्स ऑफ विजडम, विजडम बऱ्याच वेळेस काय होतं की पैशाचं आणि माणसाचं नातं आहे. एक लेवलला पैसे आले का लोकांचं मिसबिहेवियर सुरू होतं.
1: बरोबर.
2: तर माझ्याकडं बऱ्याच वेळेस खूप सारे लोक 10-12 फॅमिलीज वर्षात येतच असतात जे ट्रेडिंग मध्ये लॉसेस झाले, फ्युचर ऑप्शन्स मध्ये लॉस, त्यांची काउन्सिलिंग करून आम्ही विजडम मॅनेज करतो आणि त्यांचे फायनान्शियल ट्रॅक व्यवस्थित करतो. आणि तिसरं जे ते हेल्थ सगळ्यात मोठी विसरलेली ऍसेट आहे. मी आयुष्य जगण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी काहीही करतो, कसंही खातो पितो, तर मग हेल्थ मॅनेज करण्यासाठी काय करावं लागेल? तर असे काही इव्हेंट्स जेव्हा आपण करतो, गोल करतो, तर हेल्थ ऑटोमॅटिक मॅनेज होते. कारण मला असं मोठा गोल करायचा तर डाएट पासून सुरू होतं. वर्षभर तुम्हाला डाएट डिसिप्लिन करावं लागतं, प्रॅक्टिस ठेवावं लागते. त्यामुळं तुमचे रात्रीचे मित्र कमी होतात आणि सकाळचे मित्र वाढतात आणि तो आनंदच वेगळा असतो. तर हेच इन्स्पायर करतं आणि त्या इन्स्पिरेशनमुळे लोक पण ऑटोमॅटिक तुमच्या आजूबाजूचे टर्न व्हायला लागतात.
1: तुम्हाला असे हे कसं मॅनेज करता, तुमचा बिझनेस प्लस हे मॅरेथॉन हे कसं मॅनेज होतं?
2: हे मॅनेज करण्यासाठी तुम्हाला बारीक शेड्यूल करावं लागतं, सगळ्या गोष्टींचं पाहावं लागतं. पूर्ण महिन्याभराचा जेव्हा तुमचा एक्सरसाइजचा प्लॅन येतो आणि तुमच्या बिझनेसचा पण प्लॅन असतो. ह्या दोन्ही गोष्टी पाहावं लागतात आणि ते त्याची सांगड घालून मग हे सगळं करावं लागतं. मग प्री डिसाइडेडच असतं की कुठल्या कोणाला कधी भेटायचंय, काय करायचंय. कारण तुम्ही जेव्हा रन करताय पहाटे उठून किंवा रात्रीभर रन करताय, तर तुमच्या झोप पण होणं गरजेचं आहे, रेस्ट पण होणं गरजेचं आहे. तर आम्ही शक्यतो 8-9 वाजता तर झोपून जातो किंवा झोपलेला असतो आणि सकाळी लवकर उठून एक्सरसाइज करतो. तर ते सगळं डिसिप्लिन वेने करावं लागतं.
1: तुम्ही सर कसं हे करता?
0: अच्छा, सचिन सर कायम सांगतात की माणूस समजा निम्म आयुष्य पैसे कमावण्यात व्यस्त असतो आणि नंतरचा काळ समजा 50 नंतर ते आजारात पैसे घालवण्यात व्यस्त असतो. तर सचिन सर हे कायम सांगतात, त्यामुळं काही आपल्याला काही व्याधी लागण्याच्या अगोदर आपण जर आधीच काळजी घेतली तर त्याच्यासाठीच व्यायाम हे त्यांनी असं सांगितलं की तुमचं व्हिजन खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे. तर व्हिजनच तुम्हाला ह्या गोष्टी करायला भाग पाडतं
1: आणि इच्छा शक्ती चांगली पॉवरफुल पाहिजे. मला सगळं मॅनेज करायचंय, घरातलं काम, घरातली जबाबदारी, व्यवसायाची जबाबदारी, ह्याच सांगड घालून काम करावं लागतं.
0: हा बेसिकली हा ग्रुप गेम आहे.
1: बर,
0: ग्रुप मी ह्या इंटेन्शननी म्हणाल की ज्या वेळेला तुमची फॅमिली तुमच्या बरोबर असते, म्हणजे आई वडील असतील, बायको असेल, मुलं असतील, तर हे साथ देतात.
1: लागलं तर
0: प्रश्नच नाही, कारण तुम्ही एकटं नाही करू शकत. यांची साथ असते, तुमचा जो स्टाफ असेल त्याची साथ असते, त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जो तुमचा स्पोर्ट्स क्लब आहे हा खूप मोटिवेट करतो. आमचा जसं एसपीजे स्पोर्ट्स क्लब आहे हा खूप मोटिवेट करतो. इवन छोट्या छोट्या गोष्टी असतील तर त्या एकदम आपली काळजी ते घेतात. म्हणजे थोडक्यात आम्ही रन करतो तर आम्हाला सपोर्टला असेल रात्रभर सपोर्ट देणं काही काम नाही, आपल्याला सपोर्ट द्यायला लोक येतात. तर ही खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं.
1: मग तिथं व्यवस्था कशी होती तुमची आफ्रिकेत?
0: आफ्रिकेत जो रूट होता, आम्ही रूटमध्ये खूप 1-1 किलोमीटरला हायड्रेशन पॉइंट होते आणि आफ्रिकेमध्ये सगळे हा आपल्याकडे जसा दिवाळी सण असतो तसा तर ह्या कॉम्रेडला ते उत्सव म्हणून साजरा करतात. आणि आपण बाहेर देशातून तेथे जात होतो, जे कॉम्रेड खास त्यांच्या हे म्हणजे त्यांच्या पहिल्या महायुद्धात जे सैनिक मारले गेले तर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही मॅरेथॉन भरवली जाते. मग त्यांच्या सैनिकांसाठी आपण थोडक्यात मानवंदना देण्यात जातो तर आपल्याला खूप रिस्पेक्ट देतात ते. आणि तसं इंडिया म्हणजे साऊथ आफ्रिकेमध्ये इंडियनला खूप रिस्पेक्ट आहे.
2: बरं, काय होतं की तुम्ही जेव्हा 2 शहरांमध्ये रन करताय तर अख्खे 90 किलोमीटर तुम्हाला असं इकडे ह्युमन चेन दिसणार.
1: बरोबर,
2: लोक फॅमिलीज घेऊन रोडच्या दोन्ही साईडला असतात, ते टेंट टाकून दिवसभर थांबतात आणि वेगवेगळे स्टॉल लावतात रनर्सला काय खायला द्यायला.
1: अरे बापरे,
2: जसं उकडलेले बटाटे असतील किंवा रताळे असतील, अक्षरशः ते सेलिब्रेशनच असतं. आणि भारतीय व्यक्ती रन करताना दिसलं तर ते एवढे चेअर करतात, कम ऑन इंडिया किंवा इतकं चेअरिंग होतं. आणि आपल्या देशाचं नाव जेव्हा कोणीतरी घेतंय बाहेरचं तर तो अभिमान वेगळाच असतो.
1: किती सहभाग होता यावेळेस?
2: ह्यावेळेस साधारण 22,000 लोक होते.
1: बापरे, आणि आपले इंडियन किती होते?
2: साधारण 250 लोक होते.
1: बर बर, नगरचे तुम्ही 4 जण होता.
2: हो,
1: आणि बाहेरच्या राज्यातून वगैरे पुण्यातून वगैरे मुंबईतून असतील ना?
0: जास्त पुणे आणि मुंबई मधले पार्टिसिपंट होते इंडियातले.
1: बर,
0: बाकीच्या राज्यातून 2-2, 4-4 होते. असा 250 लोकांचा यावेळेला इंडियात.
1: 22,000 पैकी 2,200. बरोबर, भारताचा चांगला सहभाग असतो.
0: भारताचा खूप मोठा सहभाग असतो. पुढच्या वर्षी 100वं वर्ष आहे त्यांचं.
1: बर,
0: तर मे बी जे 10-15 वर्षापासून ते रन करतात त्यांचा अंदाज 1,000 पार्टिसिपंट आपल्या इंडियातून होतील असं त्यांचा अंदाज आहे.
1: रजिस्ट्रेशनची काय पात्रता असते का काही?
0: हो, यामध्ये म्हणजे 5 तासाच्या आतमध्ये तुम्ही 42 किलोमीटर पूर्ण केलेलं पाहिजे.
1: बर,
0: हा ह्या मॅरेथॉन
1: म्हणजे भारतातल्या कुठल्याही मॅरेथॉन मध्ये चालतं का तसं?
0: हा, ज्या रेप्युटेड मॅरेथॉन आहेत.
1: बर,
0: तर त्याचा टायमिंग त्यांना लागतो.
1: बर,
0: हो,
1: मग तुम्ही कुठला दिला होता इथले?
0: मी पुणे इंटरनॅशनलचा दिला होता.
1: बर,
0: हा,
1: आणि तुम्ही सर?
2: पुणे इंटरनॅशनलचा दिला होता.
1: बरं, तुमचा काय टायमिंग? पाच
2: तास, चार तास, 47 मिनिट, चार तास 47 मिनिटाचा तो टायमिंग होता.
1: बरं, तुम्हाला मात्र दरवेळेस पात्रतेसाठी त्यावेळेस त्या वर्षीची अलीकडची मॅरेथॉन द्यावी लागते. म्हणजे
0: हो,
1: आता तुम्ही कॉम्रेड 2 केलेले आहेत म्हणून तुमचं ते क्वालिफिकेशन नाही पकडलं जात.
0: नाही नाही, पकडलं जातं. प्रत्येक वर्षी माणूस परफॉर्म मध्ये आहे नाही हे त्यावरून समजतं.
1: बरं, मग आता पुढच्या वेळेस काय एम आहे तुमचा? आता
0: पुढच्या वेळेला आमचा फुल आयरमॅनचा एम आहे.
1: बर, तर तुम्ही किती हाफ आयरमॅन केलेले?
0: मी दोनदा केलं.
1: कुठे कुठे?
0: ते आपल्या इंडियामध्ये फक्त गोव्यात होतं.
1: बर,
0: तर ते मी दोनदा केलं. सचिन सरांनी
2: पण मी एकदा केलं.
1: तुम्ही गोव्यातच केलं?
2: गोव्यातच.
1: आपल्या गोव्यातच होतात?
2: हो, गोव्यातच.
1: बरं, त्याचं काय हे तुमचा परफॉर्मन्स सांगा ना.
2: गोवा आयरमॅनचा जो होता, साधारण 8:27:23 माझं आयरनमॅन झालं. 8:30 टायमिंग असतो. बरंच 2.5 तास आधी मी कम्प्लीट केलं, 2.5 मिनिट आधी.
1: आणि हाफ मॅरेथॉन असते ना,
2: ते साधारण 2 किलोमीटर स्विमिंग असतं, 90 किलोमीटर सायकलिंग आणि 21 किलोमीटर रन.
1: बर. आता आहेत का त्या स्पर्धा हाफ मॅरेथॉनच्या?
2: होतं.
0: सचिन सरांची खासियत म्हटलं तर ते शेवटच्या, नाही का, शेवटच्या ओव्हरला काहीतरी 12 रन लागतात आणि शेवटच्या बॉलवर जसं 6 मारतात
1: तसं,
0: म्हणजे
1: वैशिष्ट्य
0: त्यांचं. हो, शेवटच्या बॉलपर्यंत ते खेळवत ठेवतात असं त्यांचं.
2: आता हे जेव्हा इंटरनॅशनल मॅरेथॉन तुम्ही करता किंवा आयरनमॅन करता, तर काय होतं की आपण समजा ते तर फील्डवरती असतो, बरेचसे लोक तुम्हाला ऍपवरती ऑब्झर्व करत असतात.
1: बर,
2: की तुमचं काय चाललंय काय नाही,
0: किती वेळा तुम्ही पूर्ण,
2: किती वेळात पूर्ण करतात.
1: अरे,
2: दोन्ही प्रसंग असे होते की शेवटच्या मोमेंट पर्यंत जे आम्हाला ऑब्झर्व करणारे होते त्यांचे पण हार्टबीट्स वरतीच खाली होत होते की यांचं कम्प्लीट होतंय नाही होत, काय होतंय काय नाही.
1: म्हणजे एवढं सगळं अचीव करायचं आता शेवटच्या टप्प्यात राहिलेलं होतं. आता 7 मिनिटं तुम्ही अगोदर अचीव केलं.
2: हो,
1: यावेळेस
0: म्हणजे असं वाटतं हे करतील नाही करतील. आता आम्हाला 100-200 लोक ट्रॅक करतात, आमचं ग्रुप पूर्ण ट्रॅक करतो, सगळे फॅमिली ट्रॅक करतात. हे करतील, होईल नाही होईल, कारण की सचिन सरांचा टायमिंग 12:30 प्रेडिक्टेबल जो टायमिंग असतो तो 12:03 दाखवत होते.
1: बर,
0: मग ते सगळे काळजीत पडले, इतक्या लांब जाऊन वर्षभराची मेहनत, म्हणजे सगळंच असतं त्याच्या माग. पण सचिन सरांनी शेवटचे 5-6 किलोमीटर पुन्हा स्पीड धरला आणि
2: कारण तो शेवटचा 5-6 किलोमीटर स्पीड धरणे पण खूप टफ असतं, कारण बॉडी पूर्ण थकलेली असते.
1: बरं, आता तुम्ही एकूण जर आता थकणं तर खूप होतं, म्हणजे खूप तेवढी हे असती, तर ते तुम्हाला कसं साध्य होतं? प्रॅक्टिस मुळे होतं का काय नेमकं?
2: ऍक्च्युली तो माइंड गेम
1: लागतो, जो माणूस दम हा हे करू शकत नाही, नाही का?
2: नाही, आता हे प्रॅक्टिसच गेम आहे आणि थोडक्यात प्रॅक्टिस पण आहे. दुसरी गोष्ट मेंटल ॲबिलिटी.
1: बर,
2: म्हणजे मी एकच सांगेल, ह्युमन बॉडी इज नथिंग, किंवा कुठलाही एफर्ट जर टाकायचं इज नथिंग बट माइंड स्टेटस. मी माझा माइंड स्टेटस काय ठेवतो त्याच्यावरती सगळ्या गोष्टी होतात. माझं शरीर कितीलाही थकलेलं असलं किंवा गोष्टी झालेल्या असल्या, माझ्या मनात जे विचार येतात ते जर मी अल्टर करू शकलो, आणि ती ॲबिलिटी सगळ्यांमध्ये असते, फक्त युटिलाइज करता येत नाही बऱ्याच लोकांना, पण ती युटिलाइज करायला मी शिकलो तर हे अचीव होतं. शेवटच्या 7-8 किलोमीटर किंवा असं बऱ्याच वेळेस विचार येतो, कस काय बॉडी थकलेली आहे किंवा गोष्टी, पण त्यावेळेस फक्त एकच टार्गेट असतं की हे टायमिंग मध्ये कम्प्लीट करायचं. मी स्वतःला वचन दिलंय ते वचन कम्प्लीट करायचं आणि त्याच याच्याने बॉडी ऑटोमॅटिक काम करायला लागते, स्पीड घ्यायला लागते, फिनिश लाईन समोर फक्त तेवढंच दिसत.
1: हा हा हा. बरं सर, मला नवीन जे मॅरेथॉन पट्टू तयार होऊ, म्हणजे करण्याची इच्छा आहे, तर त्यांनी काय करायला पाहिजे, कशी सुरुवात केली पाहिजे, काय सांगावं?
0: सगळ्यात अगोदर मी सांगेल की ते सकाळी जे लवकर उठण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांच्यासाठी मी सांगेल की सकाळी लवकर उठण्यापेक्षा तुम्ही रात्री लवकर झोपा. मग तुम्ही रात्री लवकर झोपले तर तुम्ही सकाळी, हा, पूर्ण होऊन सकाळी लवकर उठतात. दुसरं असं की जे पण काय करता ते कन्सिस्टंट ठेवा. त्याच्यात जर खंड पडला, समजा 2 दिवस गेले आणि 4 दिवस नाही गेले, तर तसं नाही चालणार. सातत्य ठेवलं तर कुठली मानवी भगवंतानी मानवी म्हणजे शरीरामध्ये प्रचंड शक्ती दिलेल्या आहेत, म्हणजे प्रचंड म्हणजे त्याला लिमिट नाही. तर कोणी पण किती पण मोठा गेम असेल तो करू शकतो.
2: आणि मला जर कोणी विचारलं हे का कशासाठी, तर एकच सांगेल की तुम्ही कुठलाही जर तुम्ही बिगनर आहात सगळ्यात पहिल्यांदा कुठली एखादी मॅरेथॉन रजिस्टर करा, ती 5 किलोमीटर असेल, 10 किलोमीटर असेल, 21 किलोमीटर असेल. हे रजिस्टर केल्याने काय होईल की ती कम्प्लीट करायची मला, ह्या नादाने मी काय करतो कन्सिस्टंट राहतो, 6-7 महिन्यापासून प्रॅक्टिस सुरू करतो की मला मॅरेथॉनच्या दिवशी व्यवस्थित रन करायचा, त्रास झाला नाही पाहिजे. तर ऑटोमॅटिकली तुम्हाला व्यायामाची आवड निर्माण होईल, तुमचं लाईफ डिसिप्लिन मध्ये येईल.
1: बरोबर.
2: तर कुठली तरी एक मॅरेथॉन रजिस्टर करणे हा पहिला एक तुमच्या समोर टार्गेट राहील किंवा एम राहील असं राहील, ते त्यामुळे नंतरच्या गोष्टी आपोआप व्हायला लागतात.
1: बरोबर बरोबर. तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
2: संदेश एकच देईल की सगळ्यांनी फिट राहिलं पाहिजे, हेल्दी राहिलं पाहिजे. हे जेवढे आम्ही एफर्ट घेतोय किंवा गोष्टी राहतो हे एकच आहे की सगळ्या लोकांनी त्यांच्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. जर हेल्थ व्यवस्थित असेल तर सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक जागेवर येतात, कॉन्फिडन्स तुमचा डेव्हलप होतो. कारण आयुष्य जगत असताना मी काही हेल्थ सोबत कधीच काळजी घेत नाही आणि नंतर एकदा का हे हेल्थला चॅलेंजेस आले ते रिप्लेस होत नाही.
1: तुम्ही काय देऊ संदेश?
0: सर, मी हे सांगेल की ह्युमन बॉडी जी आहे ती प्राइजलेस आहे, म्हणजे तिची व्हॅल्यूच होऊ शकत नाही. कारण की भगवंतानी आणि मानवी स्वभाव असा आहे की जी फ्रीमध्ये भेटलेली गोष्ट असते तिची खूप जास्त केअर नाही केल्या जात. तर जी आपली ह्युमन बॉडी आहे तर हिची तुम्ही कशी काळजी घेता किंवा ही प्राइजलेस आहे, हिची प्राइजच होऊ शकत नाही. तर याला कन्सिस्टन्सीच मला असं वाटतं, जो पण तुम्हाला काय व्यायाम करायचा असेल, स्विमिंग, सायकलिंग, रनिंग, वॉकिंग, जे पण तुम्हाला जे आवडत असेल, योगा असेल त्यामध्ये, तर तुम्ही ते सातत्य ठेवा एवढंच मी सांगेल.
1: काय वेगळं दोघं काही सांगू इच्छिता का काही श्रोत्यांना?
0: सर्वांनी व्यायाम हा केलाच पाहिजे.
1: बर.
0: व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये आनंदी केमिकल निर्माण होतात आणि तुमचा स्ट्रेस जो असेल, व्यायाम हा कुठलाही असेल तर तुम्हाला तो एक मेडिटेशन म्हणून शिकवतो. आताच्या ज्या आपण इंटरनेटच्या युगात आहोत तर इंटरनेट पासून थोडस बाजूला होऊन तुम्हाला स्वतः बरोबर हा व्यायाम किंवा जो काही गेम तुम्ही घेतलाय तो स्वतः बरोबर कनेक्ट करून देऊ शकतो, नाही तर आपण इंटरनेटच्या जगात स्वतःला पण हरवून बसतो असं मला वाटतं.
2: बरोबर. जसं सुनील सरांनी सांगितलं तेच मी पुढे कंटिन्यू करतो की सध्याचं जे जग आहे ह्याच्यात मी मोबाईल इंटरनेट याच्यामध्येच अडकलोय आणि जे यंग जनरेशन आहे किंवा बरीचशी पब्लिक जी आहे ती कंटिन्यू रील पाहत राहते, ऑनलाईन एकमेकांना स्क्रोल करत राहते आणि या स्क्रोलिंगमुळं काय होतं की यांची थॉट प्रोसेस सुद्धा रील सारखी स्क्रोल होत राहते, त्याच्यामुळे हेवी स्ट्रेसेस तयार होतात, मूड स्विंग्स होतात आणि बऱ्याचशा अडचणी त्यांनी हेल्थला पण येतात. मला याच्यापासून जर बाहेर पडायचं असेल तर मी कुठला तरी छंद जोपासला पाहिजे.
1: बरोबर.
2: मग तो एक्सरसाइज असेल किंवा कुठलाही, जसं मी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी मध्ये पण आहे, ट्रेकिंग पण करतो, बरेचसे गोष्टी करत असतो मल्टिपल हॉबीज मध्ये, तर कुठली तरी एक हॉबी जोपासली पाहिजे. रनिंग किंवा सायकलिंग किंवा स्विमिंग याच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे जेव्हा तुम्ही करतात एक 3-4 तास जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करताय किंवा गोष्टी करताय असे मोठे टास्क घेताय तर तुम्ही कंटिन्यू मेडिटेशन केल्यासारखं फिलिंग असतं. ते एक्सरसाइज आणि तुम्ही असतात आणि ह्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट पासून तुम्ही बाहेर असतात, तुम्हाला स्वतःशी संवाद साधायची संधी मिळते आणि ही संधी जर मिळाली तर तुम्ही फोकस राहू शकतात, तुमचे मूड स्विंग्स कमी करू शकतात आणि तुमचे जे थॉट प्रोसेस आहे, बऱ्याच लोकांना झोप येत नाही किंवा गोष्टी होत नाही, तर ह्या प्रसंगातनं तुम्ही किंवा ह्या अडचणींमधनं बाहेर पडू शकता
1: आणि परिपूर्ण जीवन जगू शकता.
2: राईट.
0: नक्कीच.
2: आणि याच्याकरता सुरुवात एकच आहे की मी एक गोल डिसाइड केला पाहिजे, कुठली तरी एक मॅरेथॉन रजिस्टर केली पाहिजे किंवा काहीतरी एक इव्हेंटला रजिस्टर केलं पाहिजे आणि त्यातून हा सुरुवात
1: टार्गेट ठेवून काम करायचं थोडं.
2: येस.
1: बरं. आत्ता आपल्यासमवेत सुनील बनकर सर, सचिन राणे सर होते, त्यांनी आपल्या कॉम्रेड मॅरेथॉनबद्दलची विस्तृत माहिती आपल्या श्रोत्यांना दिली. त्याच्याच त्यांनी वेगवेगळ्या मॅरेथॉन पूर्ण केल्या त्याच्याबद्दलही आपल्याला वेगवेगळी माहिती दिली आणि नवीन खेळाडूंनी नवीन त्यांनी कसं योगदान मार्गदर्शन त्यांनी केलं योग्य प्रमाणे. तर दोघांचंही तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात वेळात वेळ काढून, धन्यवाद.
0: सर्व श्रोत्यांचे आणि आपलेही मनापासून खूप खूप आभार.
3: खुश होते हो। आजच्या क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकत होता दक्षिण आफ्रिकेत पार पडलेली 99वी कॉम्रेड्स मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण करणारे सुनील बनकर आणि सचिन राणे यांची मुलाखत। त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर यांनी। आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची। पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी क्रीडा झेप या मालिकेत। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर।

गरुड प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे सज्जन।

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार. आठवणीतील गाणी या शोमध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही सर्व ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. तर मंडळी, आज आपण चर्चा करणार आहोत अशा व्यक्तीबद्दल ज्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महान आणि प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि निर्माते म्हणून ओळखले जातात. ते म्हणजे दिलीप कुमार. त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी पेशवार येथे झाला, म्हणजेच आत्ताचे पाकिस्तान. दिलीप कुमार यांचा जन्म एका मोठ्या कुटुंबात झाला होता. त्यांना 11 भावंडे होती आणि दिलीप कुमार हे त्यांच्या आई वडिलांचे 5वे अपत्य होते. त्यांच्या घरात धार्मिक वातावरण होते आणि त्यांच्या वडिलांची मुलांवर खूप कडक शिस्त होती. त्यांचे वडील लाला गुलाम सरवर खान हे पेशवार आणि मुंबई दरम्यान फळांचे मोठे व्यापारी होते. त्यांच्या आई आयशा बेगम या गृहिणी होत्या. लहानपणापासूनच दिलीप कुमार यांना फुटबॉल खेळायला खूप आवडत असायचं. ते लहानपणी पेशवारच्या गल्ल्यांमध्ये आणि त्यांच्या घराच्या अंगणात भावंडांसोबत खेळायचे. लहानपणापासूनच दिलीप कुमार यांचा स्वभाव नम्रतेचा होता आणि अगदी साधे. इतके मोठे सुपरस्टार असूनही दिलीप कुमार यांच्यात कधीही अहंकार नव्हता. ते सेटवर असो किंवा घरी सर्वांशी अत्यंत आदराने आणि नम्रतेने वागायचे. घरात ते नेहमी साधे सुधे कपडे वापरायचे. त्यांना सामान्य जीवन जगायला आवडायचं. ते फक्त केवळ नट नव्हते तर ते खूप मोठे अभ्यासक पण होते. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. एवढेच नाही तर त्यांच्या घरात एक मोठं ग्रंथालय होतं जिथे ते तासनतास वाचन करायचे. त्यांना उर्दू, हिंदी, इंग्रजी आणि बंगालीसह 11 भाषांचे ज्ञान त्यांना होते आणि ते संवेदनशील व हळवे पण होते. घरात ते एक कडक पण तितकेच प्रेमळ पालक आणि मोठा भाऊ म्हणून जबाबदारी चोख पार पाडायचे. तर मंडळी, ऐकूया नयाद्वार ह्या चित्रपटातील उडे जब जब जुल्फे तेरी हे गीत. या गीताचे गीतकार आहेत साहिर लुधियानावी, गायक मोहम्मद रफी आणि आशा भोसले. सादर केले आहे दिलीप कुमार, वैजंती माला, अवी जॉनी वॉकर ह्यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर मंडळी, 1940 दशकात दिलीप कुमार अवघे 17-18 वर्षाचे होते. त्यांचे वडील लाला गुलाम सरवर खान हे खूप कडक स्वभावाचे होते. एकदा फळाच्या व्यवसायावरून आणि काही घरगुती कारणावरून दिलीप कुमार यांचा त्यांच्या वडिलांशी मोठा वाद झाला. वडिलांच्या रागामुळे आणि स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. घर सोडल्यानंतर ते मुंबईच्या बोरी बंदर स्टेशनवर म्हणजेच आत्ताची CSMT त्यांच्या खिशात फक्त 40 रुपये होते. त्यांनी तिथून पुण्याची ट्रेन पकडली आणि ते पुण्याला गेले. ते पुण्यामध्ये कोणालाही ओळखत नव्हते आणि त्यांच्याकडे राहण्यासाठी कोणतीही जागा नव्हती. पुण्यात आल्यावर दिलीप कुमार एका लष्करी कॅन्टीनच्या कॉन्ट्रॅक्टर असलेल्या इराणी व्यक्तीला भेटले. तिथे एक ब्रिटिश अधिकारी कॅन्टीनच्या मालकावर ओरडत होता आणि मालकाला इंग्रजी उत्तर देता येत नव्हते. दिलीप कुमार हे पुढे होऊन त्या अधिकाऱ्याशी बोलले आणि गैरसमज दूर केला. ते पाहून कॅन्टीनचा मालक खुश झाला. त्याने त्यांना नोकरी दिली. काही महिने नोकरी केल्यानंतर दिलीप कुमार यांनी स्वतःचा एक सँडविचचा स्टॉल सुरू केला. पुण्यामध्ये आपल्या व्यवसायात चांगली मेहनत करून अवघ्या काही महिन्यात त्यांनी 860 रुपये कमवले. 1940 दशकात ही रक्कम एखाद्या मालमत्तेसारखी मोठी होती. जेव्हा ते हातात एवढे पैसे घेऊन मुंबईत आपल्या घरी आले तेव्हा त्यांचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढला होता. वडिलांचा रागही ते पैसे पाहून आणि मुलाचा संघर्ष पाहून शांत झाला होता. तर मंडळी, ऐकूया मधुमती चित्रपटातील सुहाना सफर और ये मौसम हसीन हे गीत. यामध्ये अभिनय केला आहे दिलीप कुमार यांनी. याचे गीतकार आहेत शंकरदास केसरीलाल आणि गायक आहेत मुकेश चंद्र माथुर.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. मंडळी, आपण ज्यांना दिलीप कुमार म्हणून ओळखतो तर ते दिलीप कुमार नसून युसुफ खान आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दिलीप कुमार हे नाव कसं काय आले, तर मंडळी याच्या मागे एक इतिहास आहे. चला तर मग जाणून घेऊया हा इतिहास. 1943 युसुफ खान जेव्हा कामाच्या शोधात मुंबईच्या चर्च गेट स्टेशनवर होते तेव्हा त्यांची भेट डॉक्टर मसानी यांच्यामार्फत बॉम्बे टॉकीजच्या स्टुडिओच्या मालकीन देविका राणी यांच्याशी झाली. देविका राणी युसुफ खान यांच्या व्यक्तिमत्वावर आणि त्यांची उर्दू इंग्रजी भाषेवरील चांगली पकड पाहून त्या प्रभावित झाल्या. त्यांनी युसुफ खान यांना थेट अभिनयाची ऑफर दिली आणि महिन्याला 1,250 रुपये पगार ठरवला. ही रक्कम त्या काळात खूप मोठी होती. चित्रपटात काम देण्यापूर्वी देविका राणी यांनी युसुफ खान यांच्यासमोर एक अट ठेवली, ती म्हणजे नाव बदलण्याची. त्यांना असे वाटत होते की युसुफ खान या नावापेक्षा हिंदी चित्रपटसृष्टीला पडद्यावर एक रोमॅन्टिक आणि मऊ नाव पाहिजे. आणि तसे पण त्या काळात चित्रपट यशस्वी होण्यासाठी सर्वसामान्य प्रेक्षकांना आपलेसे वाटेल असे नाव असणे फायद्याचे होते. देविका राणी यांनी नाव बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर बॉम्बे टॉकीजमध्ये लेखक म्हणून काम करणारे प्रसिद्ध हिंदी कवी पंडित नरेंद्र शर्मा यांना नवीन नाव शोधण्याची जबाबदारी दिली. पंडित नरेंद्र शर्मा यांनी युसुफ खान यांच्यासमोर 3 नावे पर्यायी म्हणून ठेवली, जहागिरी, वासुदेव, दिलीप कुमार. युसुफ खान यांनी क्षणाचाही विचार न करता दिलीप कुमार हे नाव फायनल केलं. याचे सर्वात मोठे मुख्य कारण म्हणजे त्यांचे वडील लाला गुलाम सरोवर खान. कारण त्यांचे वडील कडक शिस्तीचे होते आणि त्यांचा चित्रपटसृष्टीला प्रचंड विरोध होता. ते चित्रपटात काम करणाऱ्यांना नौटंकीवाले समजायचे आणि त्यांचा तिरस्कार करायचे. युसुफ खान यांना भीती होती की जर आपण चित्रपटात काम करतो हे वडिलांना समजले तर घरी प्रचंड राडा होईल आणि खूप मार खावा लागेल. वडिलांपासून आपलं काम वाचवण्यासाठी आणि चित्रपटसृष्टीतील प्रवेश लपवण्यासाठी त्यांनी दिलीप कुमार हे नाव अत्यंत आनंदाने स्वीकारले. तर त्यानंतर झाले ते युसुफ खानचे दिलीप कुमार. तर मंडळी ऐकूया बैराग चित्रपटातील सारे शहर में आपसा कोई नहीं हे गीत. ह्यामध्ये अभिनय केला आहे दिलीप कुमार आणि लीना चंदावरकर यांचे गीतकार आहेत आनंद बक्षी. याचे गायन केले आहेत आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर मंडळी, 1944 दिलीप कुमार यांनी ज्वारा भाटा या चित्रपटात पहिले पाऊल टाकले. ते रोज घरातून बाहेर पडताना नोकरीच्या कामासाठी जात आहे असे सांगून ते स्टुडिओमध्ये जायचे. अशा प्रकारे त्यांनी पूर्ण 4 ही गोष्ट आपल्या घरच्यांपासून लपवून ठेवली होती. आपण म्हणतो ना, खोटं किती पण लपवून ठेवलं तरीसुद्धा ते कधी ना कधी बाहेर येतच. तसंच झालं दिलीप कुमार ह्यांच्यासोबत. 1947 रोजी दिलीप कुमार ह्यांचा जुगनू हा चित्रपट रिलीज झाला आणि तो प्रचंड हिट ठरला. आणि मुख्य रस्त्यावर दिलीप कुमार ह्यांचे मोठे पोस्टर लावले गेले होते. एक दिवस दिलीप कुमार ह्यांचे वडील आणि राज कपूर ह्यांचे आजोबा एकत्र बाजारात फिरत होते, तेव्हा रस्त्यावरील एका मोठ्या पोस्टरवर राज कपूर यांच्या आजोबांचं लक्ष गेलं आणि ते चकित होऊन ओरडले, लाला, म्हणजेच दिलीप कुमार ह्यांचे वडील, जरा तो पोस्टर बघ. हा दिलीप कुमार दुसरा कोणी नसून तुझा मुलगा युसुफच आहे. जेव्हा त्यांच्या वडिलांनी पोस्टरकडे पाहिलं तेव्हा त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. आपला मुलगा अभिनेता बनला आहे हे पाहून ते प्रचंड संतापले. वडिलांनी घरात पाय ठेवताच युसुफ खान यांना समोर बोलून याबद्दल विचारले. सत्य उघड झाल्याचे समजताच दिलीप कुमार शांत उभे राहिले आणि संतापाच्या भरात त्यांच्या वडिलांनी युसुफ खान यांच्या कानाखाली मारली आणि वडिलांनी त्यांना घराबाहेर काढण्याची धमकी दिली आणि तू आमच्या घराण्याचे नाव मातीत मिसळलेस असे म्हणून त्यांच्याशी बोलणे पूर्णपणे बंद केले. घरात असूनही वडील युसुफ खानकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचे. नंतर मग घरातील हा अत्यंत गंभीर तणाव कमी करण्यासाठी राज कपूर यांचे वडील म्हणजेच पृथ्वीराज कपूर यांनी पुढाकार घेतला. पृथ्वीराज कपूर हे दिलीप कुमार यांच्या वडिलांचे जवळचे मित्र होते. त्यांनी लाला गुलाब सरवर खान यांना समजवले की चित्रपटसृष्टी आता बदलत आहे, तुमचा मुलगा कोणतीही चोरी किंवा चुकीचे काम करत नाही तर तो स्वतःच्या हिमतीवर खूप नाव आणि पैसा कमवत आहे. मित्राच्या या समजवण्यामुळे आणि समाजात दिलीप कुमार ह्यांना मिळणारा प्रचंड आदर पाहून हळूहळू वडिलांचा राग शांत झाला आणि त्यांनी आपल्या मुलाचा हा नवा अवतार स्वीकारला. तर मंडळी, ऐकूया गंगा जमुना ह्या चित्रपटातील ढुंडो ढुंडो रे सजना हे गीत. तर ह्याचे गीतकार आहेत शकील बदायुनी, संगीतकार नौशाद अली आणि गायक आहे लता मंगेशकर. अभिनय केला आहे दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला यांनी.

नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणे या शोमध्ये तुमचे स्वागत. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर मंडळी, दिलीप कुमार यांनी केवळ अभिनयच नाही केला तर खऱ्या आयुष्यातही समाजासाठी खूप मोठे योगदान दिले होते. त्यांनी मुंबईमध्ये 1979 ते 1980 या काळात त्यांनी मुंबईचे शेरीफ म्हणून काम केले होते. आणि भारतात सरकारने त्यांच्या कला आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाचे महत्त्व पाहून त्यांची सभेचे खासदार म्हणून नियुक्ती केली होती. ते खासदार असताना त्यांना मिळालेल्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधी त्यांनी मुंबईच्या सार्वजनिक सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरला. प्रसिद्ध पर्यटन स्थळे, तिथले जॉगिंग ट्रॅक आणि तिथे बांधण्यात आलेले पब्लिक पार्क हे प्रामुख्याने दिलीप कुमार यांच्या खासदार निधीतूनच साकार झाले होते. एवढेच नाही तर त्यांनी मुंबईतील अनेक सरकारी रुग्णालयांना आधुनिक आणि वैद्यकीय उपकरणे घेण्यासाठी आणि शाळेंच्या विकासासाठी हा निधी दिला होता. दिलीप कुमार यांनी आपल्या पदवीचा मान राखून त्यांनी त्यांचे काम अतिशय चांगल्या रीतीने पार पाडले. मंडळी, आपण आजच्या शोमध्ये माहिती घेतली ती दिलीप कुमार यांच्याबद्दल, त्यांचा चित्रपटांमधील प्रवास जाणून घेतला आणि ते युसुफ खानचे दिलीप कुमार कसे झाले हे पण आपल्याला आजच्या शोमध्ये माहिती झाले. तर मंडळी, आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. तर भेटूया पुढील बुधवारी. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. निरोप घेण्याआधी ऐकूया नया द्वार ह्या चित्रपटातील मांग के साथ तुम्हारा मैंने मांग लिया संसार हे गीत. याचे गीतकार आहे साहिर लुधियानवी, संगीतकार ओपी नय्यर, गायक मोहम्मद रफी आणि आशा भोसले. यामध्ये अभिनय केला आहे दिलीप कुमार आणि वैजंतीमाला यांनी.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90 11 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम.

श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

लीकेज ला ठीक करा, नवन करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेम थेम पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझं नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा. परिवारासोबत पाण्याची बचत करा. दररोज पाण्याचा वापर नोंदवा. स्वतः जलसंवर्धक बना. इतरांनाही प्रेरणा द्या.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम, आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।